103 MHz FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर 7 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 28 मे 2026 सकाळचे 5:59 झाली आहेत. आमच्या प्रसारण सभेला मंगलवाद्यानं आरंभ करीत आहोत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांनी गायलेली मधुसूदन कालेलकर यांची भक्तिरचना ऐकूया. संगीत दिलं आहे जनन आणि द्वारकानाथ यांनी.

अजित कडकडे यांनी गायलेली, प्रवीण दवणे यांची भक्तिरत्नाचा पण ऐकलीत, संगीत नंदू हुनप यांचं होतं. कार्यक्रमात आता माणिक वर्मा यांनी गायलेली भक्तिरचना ऐकूया.

वि जी भाटकर यांनी गायलेली भक्ती रचना त्याचा पण ऐकलेत. आणि या गीतासोबतच मंगल प्रभात हा भक्ती संघाचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत.

0: आकाशवाणी सह चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:30 झाली आहेत. अनुमती याविषयी डॉक्टर प्रज्ञा ते यांचं चिंतन ऐकूया.
1: सुसंस्कृत समाजात वारंवार उपयोग आणला जाणारा शब्द आहे अनुमती. उषककाली जमिनीवर तळवा टेकवण्याआधी तिच्या उपकारांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करत तिला पायतळी घालण्यासाठी तिची अनुमती मागायची. विद्यार्थ्यानं विद्या संपन्न झाल्यावर जगात प्रवेश करण्यापूर्वी माता पिता गुरु यांची अनुमती घ्यायची. मी वर्गात येऊ का, मी खोलीत येऊ का, मी बोलू का, अशा प्रकारे अनुमती घ्यायची हा संस्कृतीनं दिलेला संस्कार उपचार आहे. अन्नदाता जीवनदान देणाऱ्या जमिनीला प्रत्यक्ष वावरताना खोदायचं, भायचं, तळायचं, विकायचं आणि कृतज्ञ होत विसरायचं ही माणसाची दामगिरी आहे. दुसऱ्यांच्या खाजगी खोलीतच नव्हे तर देश

0: देशात बळानं प्रवेशायचं, दुसऱ्यांचे देश प्रदेश बळकावून लोकांना गुलाम करायचं, छळायचं, थांबवायचं, विकायचं, तेही कवडी मोलानं. आणि तरीही अनुमतीचं अडंबर शब्दांच्या फोरपटातून जगासमोर सजवायचं. अशी प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या समाजांच्या वागण्याची दुटप्पी तऱ्हा जाणवते. युगेनयुगे या प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या समाजानं दमन केल्या अर्ध्या अंगाची अनुमती गृहीतच धरली. जन्मताक्षणी किंवा जन्मापूर्वीच गळ्याला नख लावणं, वारसा हक्कावर पाणी सोडण्याची अनुमती घेत धरणं किंवा लादणं, बंधनांसकट आवरणांसह जगणं, वागणं, लिहिणं, अभिव्यक्त होणं हे आजचं वर्तमान आहे, हे इतिहास जमा झालेलं नाही. पण जगावेगळ्या प्रतिभावंतांना कल्पनेत जे पंख लाभतात त्याला अनुमतीची गरजच नसते. कोणाच्याही अनुमतीची वाट न पाहता भोवतीच्या बंधनांपार नेणारी जादूची सतरंजी त्यांच्या मनातच दडली असते. नजर बंद असताना जादूचा दिवा घाल्यावर प्रगटणारा जिन्न त्यांना खांद्यावर बसवून अज्ञाताच्या प्रदेशात सफरींसाठी नेतो. एखादी सोनेरी पंखी परी बाहेरच्या ग्रीष्म झळींना चुकवून वेळी अवेळी त्यांना हळुवारपणे ढगातून वनराईत फिरवून आणते. कोणत्याच प्रकारच्या अनुमती विना बालपणात तरुण वयात ढळत्या समयी सुद्धा घडणारा हा निर्बंध मानसिक प्रवास असतो. स्थळ, काळ, भाषा, प्रदेशाच्या सीमा तिथे नसतातच. यातून नव्या जुन्याच्या संधिकालात संक्रमण करणारे नवे आचार विचार साकारतात. उपेक्षेच्या शस्त्रानं नाश न होणारी खुजा अपुऱ्या फुटपट्ट्यांनी मापता न येणारी बंधनं दिकार यांनी न कुमेजणारी ही क्षमता अनुमतीसाठी अडत नसते. सामाजिक मिळो न मिळो, सामाजिक अन्याय, शतकांची कुचंबणा, बंद ओठडचे आवेग, आसवांच्या सरी यावर मात करत अनुमतीची वाट न पाहता पक्षी, प्राणी आणि प्रतिभावंत यांचे उत्फुल्ल उद्गार मोलाचे असतात.
1: अनुमती याविषयी डॉक्टर प्रज्ञा आपटे यांचं चिंतन आत्ताच आपण ऐकलं.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाली आहेत. आता ऐकूया आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर आजचे दिनविष सांगितले जाईल. 6:40 कृषीवाणी, 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर रिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:55 सुप्रभात, 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करू माधवबाग. 7:45 बकरी ईद निमित्त भाषण ऐकू शकाल. वक्ते आहेत शाहीन शेख. 7:55 सुगम संगीत. 8:15 हिंदी चित्रपट संगीत.

आठ वाजून 40 मिनिट आणि मिश्र संघाचा आनंद आपल्याला घेता येईल. 9 वाजता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 10 वाजता ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करू जितेंद्र घोडके. 10 वाजून 10 मिनिट हिंदी चित्रपट संगीत, 10 वाजून 30 मिनिट आणि गीतगुंजन. 11 वाजता जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त मासिक पाळी एक नैसर्गिक क्रिया याविषयी ऋतू पहानपटे अडबाले यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 11 वाजून 30 मिनिट आणि हॅलो आपली आवड सवाल आहेत ऐश्वर्या भालेराव सादर करते उमेश दुपारे. 12 वाजता वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 1 वाजता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 5:30 युववाणी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेप करू. 6 वाजता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 7:15 आणि उक्त विशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 आणि शेतकरी बांधसाठी प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करू किसानवाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे कृषी आणि किसान कल्याण मंडळ. यामध्ये विविध भाजीपाला उत्पन्न घेणारे युवा शेतकरी शंकर हरिचंद आदे मुकामपूर कोठारी जिल्हा चंद्रप यांची हेमंत शेंडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 8:15 आणि विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. तर हे होते आज प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूया आजचे दिनविशेष.

श्रोते हो आज 28 मे ऐकाचे काही दिन विशेष 28 मे हा दिवस स्त्री आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती समिती दिन म्हणून पाळला जो सुप्रसिद्ध क्रांतिकारक प्रभावी वक्ते आणि विख्यात साहित्यिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती नाशिक जिल्ह्यातील भगूर इथं 1883 साली त्यांचा जन्म झाला कवित्व आणि स्वातंत्र्यवादी देशभक्ती यांचा मधुर संगम सावरकरांमध्ये स्पष्टपणे दिसून येतो स्वातंत्र्यप्राप्तीच्या त्यांच्या क्रांतिकार्यासाठी अवघा देश त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणून ओळखतो सुप्रसिद्ध उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांचा आज जन्मदिन त्यांचा जन्म 28 या दिवशी 1903 झाला 1965 भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण ही पदवी देऊन गौरवलं होतं 28 मे 1908 इयान फ्लेमिंग या इंग्लिश कादंबरीकाराचा जन्मदिन त्यांनी निर्मिलेला कथानायक जेम्स बॉन्ड अनेक इंग्रजी चित्रपटांद्वारे अजरामर झाला आहे तर श्रोते हो हे होते आजचे काही विशेष

0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:40 झाली आहेत. ऐकूया कृषीवाणी.
1: श्रोते हो नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आपलं स्वागत. कृषीवाणी कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत मान्सूनपूर्व मृद आणि जलसंधारणाचे उपाय याविषयीची माहिती. श्रोतेहो, गेल्या काही वर्षापासून हवामान बदलामुळे पावसाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदललेले आहेत. पूर्वी 3-4 महिन्यात पडणारा पाऊस आता काही दिवसातच कोसळतो. कमी कालावधीत अतिवृष्टी आणि नंतर दीर्घ कोरडे खंड यामुळे शेतीसमोर मोठे संकट निर्माण झाले आहेत. सध्या विहिरी, कूपनलिका आणि तलावांनी तड गाठला आहे. अशा परिस्थितीत भारत हवामान विभागाने जून महिन्यात महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्याचा काळ

0: अत्यंत महत्त्वाचं आहे. या कालावधीत योग्यमशाग आणि मृद जलसंधारणाची कामे केल्यास पावसाचे 30-40% पाणी अडवून जमिनीत मुरवता येतं. अन्यथा हेच पाणी सुपीक मातीचा थर घेऊन वाहून जाते. मातीचा वरचा सुपीक थर एकदा वाहून गेला की तो पुन्हा तयार होण्यासाठी शेकडो वर्ष लागतात. त्यामुळं पावसाचा प्रत्येक थेंब अडवणं ही काळाची गरज बनली आहे. ज्याप्रकारे आपण पैशांची बँकेत बचत करतो त्याचप्रमाणे पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल स्वरूप साठवणं म्हणजेच पाण्याची बँक होय. हीच पाण्याची साठवण उन्हाळ्यात विही बोअरवेल आणि पिका आधारते. त्यामुळे मान्सून पूर्व काळात मृद आणि जलसंधारण कामे करणं अत्यंत आवश्यक आहे. श्रोतेहो, यामध्ये खोल नांगरट हा फार महत्वाचा विषय आहे. गेल्या 10-15 वर्षापासून रोटावेटर कल्टिवेटरच्या अतिवापरामुळे बहुतांश शेतामध्ये केवळ 4-5 इंच खोलीपर्यंत मशागत केली जाते. त्यामुळे 6-8 इंच खोलीवर दगडासारखा घट थर तयार होतो. याला प्लाऊ पॅन किंवा हार्ड पॅन म्हणतात. पाऊस पडल्यावर या थरावर थांबते. केवळ 2-3 इंच पाणी मुरते आणि उर्वरित पाणी वाहून जाते. त्यामुळे मातीची धूप वाढते आणि पिकांना दीर्घकाळ ओलावा मिळत नाही. यामुळे 2-3 फणी MB नांगराने 8-10 इंच खोल नांगरट करणं आवश्यक आहे. नांगरट नेहमी उतारा आडवी करावी. उताराच्या दिशेनं नांगरट केल्यास पाणी पाटासारखे वाहून जाते. ट्रॅक्टरचा वेग 4 किलोमीटर प्रति तास असावा. वेग जास्त असल्यास योग्य खोल मशागत होणार नाही. खोल नांगरटीमुळे माती भुसभुसीत होते, मातीतील हवेचे प्रमाण वाढते आणि सूक्ष्मजीवांची क्रिया सुधारते. पाणी जिरवण्याचा दर 6 मिलीमीटर प्रति तास वरून 15 मिलीमीटर प्रति तास पर्यंत वाढतो. मुळांची वाढ अधिक खोलवर होते. श्रोतेहो, आपण होतात कृषीवाणी या कार्यक्रमात मान्सपूर्व मृद आणि जलसंधारणाचे उपाय याविषयीची माहिती. या विषयाचा संदर्भ आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.
1: या माहितीचं वाचन केलं होतं बंडू लेंगुरे यांनी.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनस्पदा आणि त्यानंतर परिसर हे दोन कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

राजेंद्र, आमची यानंतरची उद्घोषणा घेतस. 6:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. निर्मिती आहे आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोते हो, नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयाची माहिती घेणार आहोत, ते म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन. सगळ्यांनी जाणून घेऊया पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे काय. डिलिव्हरी झाल्यानंतर स्त्रीच्या शरीरामध्ये होणारे काही अनिश्चित आणि चिंतनक

0: शारीरिक आणि भावनात्मक जे बदलतात त्याला पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतात. जनरली डिलिव्हरीनंतरच्या काही आठवड्यात किंवा वर्षभरानंतर हे बदल जाणवे लागतात. याचा परिणाम इमोशनल, वैचारिक क्षमता, झोप, बाळासोबतचे तिचे बॉन्डिंग व संपूर्ण हेल्थवर होतो. आपल्याला वाटतं की हा आजार किंवा ही कंडिशन भारतामध्ये नाही, कारण आपल्याकडे बाळ बाळंतिणीची काळजी घेणारे कोणी ना कोणी घरी असतेच. डिप्रेशन वगैरे ह्या गोष्टी आपल्याकडे फिरकू शकत नाहीत, कारण बाळ झालं की सोहळे सुरू होतात. पाचवीची पूजा, बारसे, जेवण, अन्नप्राशन संस्कार असे अनेक सोहळे होतात. तरीही आपल्याकडे ह्या केसेस सध्या वाढताना दिसत आहेत. आता हा आजार का होतो याची कारणं आपण बघूया. त्यामध्ये काही महत्वाचे घटक आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे हॉर्मोनल शिफ्ट. डिलिव्हरी दरम्यान होणारे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यामध्ये मेजर बदल हे सर्वात महत्वाचं कारण आहे. स्ट्रेस हॉर्मोनचा स्पाइक, डिलिव्हरीनंतर होणारा थायरॉइडचा इम्बॅलन्स, तसंच न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, मेजरली आयर्न डिफिशियन्सी, B12 किंवा D3 डिफिशियन्सी ही महत्वाची कारणं यामध्ये येतात. दुसरं महत्वाचं कारण आहे फिजिकल एक्झॉशन. रात्री बाळाला दूध पाजण्यासाठी किंवा बाळाचं रडणं वगैरे ह्यामुळे होणारी अपुरी झोप, तसंच ॲनिमियामुळे आलेला थकवा, सिझेरियनमध्ये होणाऱ्या वेदना असतील किंवा ब्रेस्ट फिडिंगमध्ये येणाऱ्या समस्या ही एक कारणं आहेत. तिसरा घटक म्हणजे भारतीय संस्कृती किंवा रूढीशी निगडीत कारण. स्त्रियांमध्ये सतत एक आदर्श सून किंवा आदर्श माता होण्याचं प्रेशर असतं, हेही याचं एक प्रमुख कारण आहे. काही कुटुंबामध्ये मुलगा होण्यासाठी दबाव असतो, हेही एक कारण आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वडीलधाऱ्यांनी सतत काही ना काही सूचना देतात, या दबावामुळे मोकळेपणाने वावरता न येणं हे सुद्धा याचं एक कारण आहे. बाळाला सांभाळतानाही सततच्या सूचनांचा वडीमार करत राहणं हेही यामध्ये येतं. मानस आरोग्यासाठी तज्ज्ञांची मदत घेताना संकोच वाटणं हेही याचं एक कारण आहे. यानंतर चौथं महत्वाचं कारण सामाजिक व भावनिक गोंधळ. त्यामध्ये नवऱ्याचा सपोर्ट किंवा संवाद याची कमतरता भासणं, डिलिव्हरीच्या दरम्यान आर्थिक ताण किंवा नोकरीची अनिश्चितता हेही कारण आहे. घर व मित्रांपासून लांब राहणं, म्हणजे काही लोक नोकरीनिमित्त अदर स्टेटमध्ये राहतात किंवा देशाबाहेर राहतात, त्यांना मनमोकळेपणा संवाद साधता येत नाही, मदतीची कमतरता भासते. यासोबतच अँझायटी व डिप्रेशनची हिस्ट्री असणं हाही यामध्ये एक महत्वाचा घटक असू शकतो. श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. पुढील भागात आपण याची लक्षणं व चिकित्सा जाणून घेऊया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर

श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भुसले. बायो क्लिन्झरच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये तयार होणारे एन्झाईम्स त्याचे मुख्य कार्यकारी घटक असतात. हे एन्झाईम्स घाण, तेल, चरबी आणि सेंद्रिय पदार्थांचं विघटन करतात. उदाहरणार्थ लिपेस हे एन्झाईम चरबीचं विघटन करतं, प्रोटीयस प्रथिनांचं विघटन करतं आणि ॲमायलेज स्टार्चचं विघटन करतं. त्यामुळे बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावीपणे स्वच्छता करू शकतो. या प्रक्रियेमध्ये तयार होणारं ऍसिटिक ऍसिड हा एक महत्वाचा घटक आहे. हे ऍसिड जंतुनाशक म्हणून कार्य करतं आणि दुर्गंधी कमी करण्यास मदत करतं. याशिवाय फ्लॅवोनॉइड्स, टॅनिन्स आणि सॅपोनिन्स यासारखे घटक

सुद्धा तयार होतात. स्वच्छतेमध्ये जंतुनाशकात महत्वाची भूमिका बजावतात. बायो क्लिन्झर तयार करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. सर्वप्रथम वापरलेलं भांडं स्वच्छ आणि कोरडं असावं. मिश्रणामध्ये प्लास्टिक, काच किंवा धातूचे हानिकारक पदार्थ नसावेत. तसंच फर्मेंटेशन दरम्यान भांडं पूर्णपणे हवाबंद ठेवू नये, कारण गॅस तयार होतो. वेळोवेळी गॅस बाहेर सोडणं आवश्यक आहे. या प्रक्रियेचा एक महत्वाचा फायदा म्हणजे ती पूर्णपणे नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं कृत्रिम रसायन वापरलं जात नाही, त्यामुळे तयार होणारा बायो क्लिन्झर सुरक्षित असतो आणि पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचत नाही. बायो क्लिन्झर तयार करण्याची ही प्रक्रिया केवळ घरगुती वापरापुरती मर्यादित नाही, तर मोठ्या प्रमाणावर देखील वापरता येते. शाळा, महाविद्यालय, उद्योग आणि सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बायो क्लिन्झर तयार करून त्याचा उपयोग करता येतो. त्यामुळे कचरा व्यवस्थापन सुधारतं आणि पर्यावरण संरक्षणाला हातभार लागतो. याशिवाय या प्रक्रियेमुळं लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढते. लोक स्वतः सेंद्रिय कचऱ्याचा उपयोग करून उपयुक्त उत्पादन तयार करू लागतात. त्यामुळे वेस्ट टू वेल्थ ही संकल्पना प्रत्यक्षात येते. शेवटी बायो क्लिन्झरची निर्मिती प्रक्रिया ही एक साधी, स्वस्त आणि प्रभावी पद्धत आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून आपण सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन करू शकतो, पर्यावरणाचं संरक्षण करू शकतो आणि सुरक्षित स्वच्छता साधन तयार करू शकतो. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती मुख्यतः फर्मेंटेशन प्रक्रियेवर आधारित आहे. या प्रक्रियेमध्ये सूक्ष्मजीवांची महत्वाची भूमिका असते. फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा, गूळ यामध्ये नैसर्गिकरित्या उपस्थित असे बॅक्टेरिया आणि यीस्ट हे सूक्ष्मजीव गुळामधील साखरेचं विघटन करतात. या विघटन प्रक्रियेमुळे विविध प्रकारचे एन्झाइम्स आणि सेंद्रिय आम्ल तयार होतात. ही प्रक्रिया अंशतः एनारोबिक वातावरणात घडते, ज्यामुळं विशिष्ट प्रकारचे सूक्ष्मजीव सक्रिय होतात. या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम गुळामधील सुक्रोज या साखरेचं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये रूपांतर होतं. त्यानंतर सूक्ष्मजीव या साध्या साखरेचं विघटन करून ऊर्जा निर्माण करतात. या प्रक्रियेदरम्यान कार्बन डायऑक्साईड, अल्कोहोल आणि विविध सेंद्रिय आम्ल तयार होतात. जैव रासायनिक प्रक्रिया बायो क्लिन्झर तयार होण्याचा मुख्य आधार आहे. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बिरे, सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो परिसर हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:10. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. सुप्रभात.

नमस्कार. सुप्रभात. या कार्यक्रमात मी सतीश धुर्वे आपलं सहर्ष स्वागत करतो. श्रोते हो, महिलांच्या आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन दरवर्षी 28 मे रोजी जागतिक स्तरावर महिलांना त्यांच्या लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्याशी संबंधित समस्या, अधिकार आणि त्यांच्या मानवी हक्कांबद्दल जागरूक आणि शिक्षित करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्य आणि त्यांच्या मानवी हक्कांशी संबंधित कायद्याबाबत महिलांमध्ये जागरूकता असणं अत्यंत आवश्यक आहे. केवळ आपल्या समाजातच नाही तर आजही जगाच्या अनेक भागात महिलांचे मत, त्यांच्या इच्छा किंवा लैंगिक आणि प्रजनन विषयक निर्णयाबाबत त्यांची काळजी याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही.

खेदाची गोष्ट म्हणजे जागतिकीकरणाच्या या युगात जिथं महिलांसाठीचे कायदे आणि हक्क याबाबत जगभरात अनेक प्रकारच्या जनजागृती मोहिमा चालवल्या जात आहे, तरीही अनेक महिलांना लैंगिक आणि प्रजनन आरोग्याशी संबंधित त्यांच्या हक्कांची माहिती नाही. धर्म, सामाजिक परंपरा, लैंगिक असमानता किंवा इतर अनेक कारणांमुळे ते या प्रश्नांवर बोलू शकत नाही. लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्य आणि त्यांच्याशी संबंधित अधिकारांबद्दल जगभरातील महिलांना जागरूकता पसरणं, शिक्षित करणं आणि त्यांना प्रेरित करणं आणि जवळजवळ सर्व समाजांमध्ये प्रचलित लैंगिक आणि सामाजिक असमानता समजून घेणं आणि त्यांच्या विरोधात आवाज उठवणं या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. लॅटिन अमेरिकन आणि कॅरेबियन महिला आरोग्य नेटवर्क आणि प्रजनन अधिकारांसाठी महिला ग्लोबल नेटवर्क यांच्या नेतृत्वाखाली हा वार्षिक कार्यक्रम साजरा करण्याचा निर्णय प्रथम 1987 कोस्टा रिकामधील प्रजनन अधिकारांसाठी महिलांच्या जागतिक नेटवर्कच्या सदस्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान घेण्यात आला होता. विशेष म्हणजे 1999 दक्षिण आफ्रिकेच्या सरकारनं अधिकृतपणे तो साजरा करण्याची मान्यता दिली होती. या निमित्तानं जागतिक स्तरावर अनेक प्रकारचे जनजागृती आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. समस्येशी संबंधित महिलांच्या हक्कांबाबत लोकांचे अज्ञान हे सर्वात मोठे कारण आहे. महिलांच्या आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन ही लोकांच्या विशेषतः महिलांच्या आरोग्य सेवेच्या समस्यांबद्दल संबंधित कायद्याबद्दल शिक्षित करण्याची संधी आहे. याशिवाय महिलांना त्यांच्या लैंगिक जीवनाची आणि प्रजनन हक्कांची जाणीव व्हावी, त्यांच्या प्रजनन आरोग्याबाबत स्वतःचे निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्याचे समर्थन होय, विशेषतः गर्भपात कायद्याची त्यांना जाणीव व्हावी यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. महिलांच्या आरोग्यावरील आंतरराष्ट्रीय कृती दिन हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे, कारण तो जागरूकता वाढवू आणि समाजात निषिद्ध समजल्या जाणाऱ्या म्हणजेच लाजीरपणा किंवा सार्वजनिकपणे चर्चा करण्यास निषिद्ध मानल्या जाणाऱ्या मुद्द्यांवर खुल्या संवादाची संधी देतो. आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य कृती दिन प्रत्येक देशाला, प्रत्येक वयाला आणि प्रत्येक जात आणि धर्माला महिलांना त्यांच्या लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्य आणि इतर अधिकारांबाबत जागरूक करण्यासाठी शक्य ते सर्व करण्याची संधी देतो. यासोबतच हे लोकांना, विशेषतः महिलांना, असे व्यासपीठ देखील देतो जिथं सर्व निषिद्ध बाजूला ठेवून महिलांचे आरोग्य आणि मानवी हक्कांशी संबंधित मुद्द्यांवर खुलेपणाने चर्चा करता येते.

0: आकाश मनीष हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळी 7 वाजलेत.
1: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
2: कॉल का ते प्रश्न विचारा
1: 07172254634 या नंबर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्य प्रयत्न असतो.
3: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल

0: सबस्क्राइब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबत फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.
0: आकाशवाणी चंद्रपूर.
2: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049444444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.

अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

केंद्र आहे सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर पुणे केंद्रावरून प्रादेशिक मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला पुणे केंद्रावरून प्रादेशिक मराठी बातम्या, त्याआधी काही संदेश आणि जाहिराती.

आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी 25,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चसह सार्थक पीडीएस योजनेच्या मुदतवाढीला केंद्राची मंजुरी. राज्यातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल. नेमबाज ईशा सिंगचा 25 मीटर पिस्तूल प्रकारात नवा जागतिक विक्रम. आणि उष्णतेच्या लाटेबाबत पंतप्रधानांकडून खबरदारीचा इशारा. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक शिधाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारीवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक

प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणाली टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांना निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे असं वैश्य म्हणाले. साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करणं, इथेनॉल कोटा वाढवणं, कर्ज पुनर्गठन, व्याजसवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतमालाचं ग्रेडिंग, कांदा बियाणांवर अधिभार आदी प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील साखर कारखानी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणी संदर्भात केंद्रीय सहकार मंत्री शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची चर्चा झाली. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणं गरजेचं असल्याचं शहा यांनी म्हणणं केलं आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून कर्ज पुनर्गणनासंदर्भात राज्य शासनासोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. व्याज सवलतीचे पैसे तत्काळ देण्याचं मान्य करण्यात आलं. नाफेड आणि NCCF ने सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणी मान्य करण्यात आली आहे. सध्या कांद्याचं बियाणं मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्यानं देशांतर्गत कांद्याला निर्यात बाजारपेठ उरत नाही, म्हणून कांदा बियाणावर मोठ्या प्रमाणात निर्यात अधिभार लावला पाहिजे ही मागणी देखील करण्यात आली. कांद्याच्या बियाणावर निर्बंध असले तरी कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही असं याच्यात स्पष्ट करण्यात आलं. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं काल शिक्कामोर्तब केलं. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं सांगितलं. इतर पुनरीक्षणापेक्षा SIR ची प्रक्रिया वेगळी आहे, एवढ्याच कारणामुळे ती अवैध ठरत नाही असं सांगून SIR मुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला. आसाम विधानसभेनं समान नागरी संहिता विधेयक काल मंजूर केल्यामुळे अशा प्रकारचा कायदा स्वीकारणारं आसाम ईशान्य भारतातलं पहिलं आणि देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे. विवाह, घटस्फोट, वारसा हक्क आणि लिंग संबंधांशी निगडीत बाबींमध्ये राज्यातील सर्व रहिवाशांसाठी एकच नागरी कायदेशीर चौकट प्रस्थापित करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी ईद अल अधा म्हणजे बकरी ईद निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद अल अधा हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो या शुभकामनेसह सर्वांना, विशेषतः मुस्लिम बंधू भगिनींना ईद मुबारकच्या शुभेच्छा राज्यपालांनी आपल्या संदेश दिल्या आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम 21 जून यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल खजुराहो इथं या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही माहिती देताना निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योगाभ्यासाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क कार्यक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यानिमित्त उद्या 29 तारखेला सारंग हेलिकॉप्टर पथकाकडून भव्य हवाई कसरती सादर करण्यात येणार आहेत. महिला कॅडेट्सच्या 3र्या तुकडीच्या सहभागामुळे सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. स्वदेशी ध्रुव हेलिकॉप्टरद्वारे आकर्षक समूह उड्डाण आणि कौशल्यपूर्ण हवाई प्रात्यक्षिक सादर केली जाणार आहेत. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्ली इथं दिली. केंद्रीय जलसिंचन मंत्री CR पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्राकडून व्यक्त केलेल्या अपेक्षांना केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. राज्यातील 75%पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50-75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना

सैन्यानं निधीला जाणार आहे. वेगानं बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीत बालकांसमोरची आव्हानं अधिक गंभीर स्वरूपाची होत आहेत. म्हणून संवेदनशील, जबाबदार आणि सकारात्मक वातावरण समाजात निर्माण करण्याची गरज आहे, असं आवाहन महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संजय पुराणिक यांनी काल रत्नागिरी इथं केलं. आयोगाच्या अर्धन्यायिक सुनावणी आणि आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक नागरिकाची सामाजिक बांधिलकी अधिक सक्षम होऊन बालस्नेही समाज निर्माण करण्यासाठी माध्यमं, समाजसेवी संस्था आणि प्रशासनानं पुढाकार घ्यावा असंही बैठकीत सांगण्यात आलं. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखड्याअंतर्गत आयएफएमएस आणि अॅग्रीस्टॅक प्रणाली एकत्र करण्यात आल्या आहेत. यासाठी एफएसएएस हे मोबाईल ऍप विकसित करण्यात आलं असून क्यूआर कोडद्वारे शेतकऱ्यांना खतांची ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. नोंदणीनंतर 3 दिवसात निवडलेल्या विक्रेत्याकडून खत खरेदी करता येईल, त्यामुळे रांगा, अनावश्यक खतांची सक्ती आणि उपलब्धतेबाबतचा गोंधळ टळणार आहे. या पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात खरीप हंगामात कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवर नेत्यांनी पंडित नेहरू यांच्या आठवणींना उजाळा दिला. नवी दिल्लीत शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पण केली. भारतीय नेमबाज ईशा सिंगनं म्युनिक इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेतील महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात जागतिक विक्रम मोडला. 21 वर्षीय ईशानं अंतिम फेरीत 50 पैकी 43 गुण मिळवत दक्षिण कोरियाच्या किम यजीच्या नावावर असलेला 42 गुणांचा मागील विक्रम मोडीत काढला आणि सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. हवामान. देशाच्या अनेक भागात पसरलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिवस आणि रात्र या दोन्ही वेळी तापमान असामान्यरित्या उच्च पातळीवर कायम आहे. पुढील 2 ते 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. शरीरातील पाण्याचं प्रमाण कायम राखण्याचा आणि घराबाहेर पडताना सोबत पाणी बाळगण्याचा सल्ला त्यांनी काल दिला. वृद्ध आई वडील, आजी आजोबा, प्रियजनांची नियमितपणे विचारपूस करा. त्यांना पुरेसं पाणी प्यायची, दुपारच्या कडक उन्हात घराबाहेर पडणं टाळण्याची आणि पुरेशी विश्रांती घेण्याची आठवण करून द्यावी असं आवाहन त्यांनी लोकांना केलं. हिंगोलीत काल संध्याकाळी गारपिटीसह पाऊस झाला, त्यामुळे आंब्यासह फळबागांचं नुकसान झालं. विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. उत्तर कोकणातील तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40-50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी 25,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह सार्थक पीडीएस योजनेच्या मुदतपड्यात केंद्राची मंजुरी. राज्यातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्राकडून दखल. नेमबाज ईशा सिंगचा 25 मीटर पिस्तूल प्रकारात नवा जागतिक विक्रम आणि उष्णतेच्या लाटेबाबत पंतप्रधानांकडून खबरदारीचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

शहो भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकावूया.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत।
0: ग्रंथना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाच चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: आमचे नंतरचे उद्घोषणा लगेचच।
3: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। सकाळी 7:22 झाली आहेत। जाणून घेऊया आजचे काही ठळक दिनविशेष। आज आहे 28 मे। जागतिक स्तरावर 28 मे हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक भूक दिन म्हणून पाळला जातो। द हंग प्रोजेक्टच्या ना नफा संस्थेनं तयार केलेला हा उपक्रम जगातील भूक संपवण्याचा प्रयत्न करतो। 28 मे हा दिवस मुलांच्या आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन म्हणून पाळला जातो। मराठी उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्म 28 मे 1903 या दिवशी। 28 मे 1921 शास्त्रीय गायक पंडित दत्तात्रय विष्णू उर्फ बापूराव प्लुस्कर यांचा जन्मदिवस। महान क्रांतिकारक, वक्ते, कवी, नाटककार आणि लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती। त्यांचा जन्म 28 मे 1883 रोजी झाला। त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन।

अगदी नविशेष आपण ऐकलंय आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र सकाळचे 7:25 झालेली आहेत. प्रसारित आहोत प्रायोजित कार्यक्रम खुलासा.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निमित्त दिलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, बदलत्या हवामानामुळे आपल्याला वारंवार पूर, चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटा यासारख्या संकटांना सामोरं जावं लागतं. या बदलत्या परिस्थितीत राज्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा खूप प्रभावी होत आहे आणि प्रभावीपणे कार्य करत आहे. मागच्या वेळात आपण दिलखुलास कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर डॉक्टर भालचंद्र चव्हाण यांच्याशी संवाद साधला. आजच्या कार्यक्रमातही याविषयी सविस्तर जाणून घेऊया. सर, नमस्कार. आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्या

0: आपत्ती व्यवस्था करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्त्वाचं आहे, तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
1: नक्कीच, कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनकृतीच्या वेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतो. याशिवाय वेळोवेळी आपण मॉक ड्रिल घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही, पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉकड्रिल्स प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळं निर्माण करतोय, विशेषतः मित्र कार्यक्रम आपदा मित्र व आपदा सखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदा सखी आपदा मित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना असं प्रशिक्षित करत नाहीत, तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्ती सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 वयोगटातील विशेषतः NCC, NSS, याशिवाय भारत स्काउट गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करत आहोत आणि यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार नव्हतं की मागे जे लँडस्लाईडची घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्था अंतर्भूत करून घेतले. तळेमध्ये सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जरा स्वयंसेवी संस्था आणि NGOs यांचा आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करतो.
0: नक्कीच, समुदायांची विविध यंत्रांची क्षमता बांधणी करणं या आपत्ती व्यवस्थापनासाठी फार फार गरजेचं आहे, तर ते नेमकी आपण कशी करता आहात?
1: कुठल्याही आपत्ती येण्यापूर्वीचे आपत्तीपूर्व ज्या उपाययोजना म्हणजे त्यामध्ये पूर्वतयारी क्षमता बांधणी हे दोन महत्वाचे उपक्रम असतात. क्षमता बांधणीमध्ये जी व्यवस्थित आपली सद्यस्थिती यंत्र आहे त्यांना सक्षम करणं, ती सक्षम करण्यासाठी जी आपली वेगवेगळी यंत्रणा शासनाची मोठ्या शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत त्यांना प्रशिक्षित करणं. आपल्याकडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आहे, त्यांना आपण वेगवेगळे शासनातील जे विभाग आहेत, जे रिस्पॉन्डर्स विभाग आहेत, त्यांना आपण प्रशिक्षण देण्यासाठी आपण वेगवेगळे ठेवतो. याशिवाय जी जनता आहे जनतेच्या प्रशिक्षणासाठी वेगवेगळ्या प्रशिक्षण योजना राबवू, विशेषतः खेडेगावातील प्रत्येक नागरिकासाठी प्रशिक्षण संस्था आपण घेतो. याशिवाय शाळेतील विद्यार्थी आहेत त्यांनी प्रशिक्षण घेतो, जेणेकरून ते प्रशिक्षणामार्फत एक आपत्तीला प्रतिसाद देणारे सक्षम योग घडावेत या अनुषंगाने आपण त्यांनाही ट्रेन करतोय. अशा वेगवेगळ्या विभागांना ट्रेनिंग देऊन क्षमता बांधणी करून, याशिवाय फक्त ट्रेनिंग देऊन थांबत नाही तर आपण आपत्ती व्यवस्थापन संरचना निर्माण करतोय, त्यांना वेगवेगळे साधन निर्माण करतो. उदाहरणार्थ आपत्ती व्यवस्थापनासाठी वेगवेगळे रिस्पॉन्डर्स असतात, त्यांची साधनं जी साधनं लागतात आपत्ती व्यवस्थापनासाठी ती उदाहरण हायर बाईक्स असतील, वेगवेगळे इन्फ्लेटेबल रबर बोट्स, मुळात इन्फ्लेटेबल रबर बोट आहेत, NDRF SDRF मोठ्या प्रमाणात ते ड्रोनचा वापर करतात, उपग्रह छायाचा वापर करतात. या वेगवेगळ्या शासनाचे जे महत्वाचे उपक्रम आहेत त्यांना आधुनिक तंत्रज्ञान कसं उपलब्ध होईल आणि त्यांच्या साधनांचा कसा आपत्ती व्यवस्थापनाची वेळ कमी करण्यासाठी उपयोग होईल या अनुषंगाने आपण शासन काम करते.
0: आपत्ती प्रतिरोधक असा आपला महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण नक्कीच काहीतरी दीर्घकालीन असा रोडमॅप ठरवला असेल, तर तो नेमका काय आहे, दृष्टिकोन काय आहे?
1: भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 या संकल्पनेच्या अनुषंगानेच महाराष्ट्राने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र 2047 यासाठीचा रोडमॅप तयार केला आहे. या रोडमॅपमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या विभागांनी काय काम करावं यात स्पष्ट सूचना आहेत. या वेगवेगळ्या विभागांमध्येच आपत्ती व्यवस्थापन हा विभाग आणि त्या विकसित महाराष्ट्र संकल्पनेच आपत्ती स्थापनाने भविष्य कसं काम करावं 2047 पर्यंत, जेणेकरून महाराष्ट्राची आपत्ती व्यवस्थापन कधी अधिक सजग कसं होईल, सक्षम होईल या अनुषंगाने उपाययोजना आहेत. यात मुख्यतः वेगळ्या स्तरावरच्या उपाययोजना आहेत. एक प्रथमतः 2029 पर्यंतच्या उपाययोजना, नंतर 2035 पर्यंतच्या उपाययोजना आणि 2047 यात मुख्यतः महाराष्ट्राची सध्याची जी आपत्ती व्यवस्थापन संरचना आहे, संस्था आहे, ती अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. याशिवाय

0: आपली आस्थापना आहेत यांना संरक्षण करण्यासाठीची यंत्रणा निर्माण करणं, याशिवाय आपत्ती प्रतिरोधक क्षमता ही अधिक सक्षम करण्यावर या विकसित महाराष्ट्र धोरणात समाविष्ट केलं आहे. यासाठी 2029 पर्यंत आपण जे टप्पे केले 2029, 2035 आणि 2037, तर सुरुवातीला आपली जी NDRF आपल्याला त्यासोबतच राज्य प्रतिसाद दले याच्या तुकड्या वाढवणं 2 पासून 7 पर्यंत नेणं, याशिवाय त्यासोबतच प्रत्येक जिल्हा स्तरावर स्वतःचं एक स्वतंत्र आपत्ती प्रतिसाद दल असं आणि टप्प्याटप्प्याने त्यांची संख्या वाढवत जाणं हे काम करण्यावर भर देतं. याशिवाय राज्याची जी आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे त्यांचं कटीकरण सक्षम प्रतिरोधक्षम आणि जेणेकरून झिरो रिस्क झिरो टॉलरन्स ही जी शासनाची संकल्पना आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठीच्या सर्व उपाययोजना या विकसित महाराष्ट्र धोरणात अंतर्भूत आहेत आणि त्या दृष्टीने शासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागही प्रयत्नशील आहे.
1: फार सुंदर आपला हा रोडमॅप आणि एकूणच दृष्टिकोन आहे झिरो टॉलरन्स. ते म्हणजे ते अगदी सुसह्य होईल ते एका नागरिकासाठी. बरं, हा रोडमॅप सांगितल्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्या समस्त प्रेक्षकांना आपण या निमित्तानं काय संदेश देणार आहात?
0: कुठल्याही आपत्तीच्या प्रसंगी हा फर्स्ट अफेक्टेड पर्सन आणि फर्स्ट रिस्पॉन्डर ही जनता असते, साधारण लोक असतात, त्यामुळे त्या जनतेने अधिक सजग राहणं गरजेचं आहे. कारण कुठलीही योजना असेल शासनाची, कुठलीही कार्यक्रम असेल, जर जनता प्रभावीपणे प्रतिसाद दिली नाही तर तो यशस्वी होत नाही. त्यामुळे या प्रसंगी जनतेने पण सजग राहणं आणि शासनाद्वारे NOC मार्फत वेगळे जे अलर्ट वेगवेगळे इश्यू होतात त्याला प्रतिसाद देणं आणि त्याच्याकडे पॉझिटिव्हली आवश्यक असतं, यावर कार्य आवश्यक असतं. या अनुषंगाने आपण बघाल तर अलीकडे आता हा जो सीझन आहे उष्माघाताच्या घटना वाढल्यात, उष्माघाताच्या घटना वाढतात, यामुळे नागरिकांनी उष्माघाताचे परिणाम टाळण्यासाठी शासनाची ॲडवायझरी केली त्याचं पालन करणं आवश्यक आहे आणि त्या सूचनांचं जनतेने पालन करावं. याशिवाय पावसाळ्याच्या काळातही वेगळ्या आपत्ती होतात, वेगळ्या दुर्घटना होतात, त्या दुर्घटना टाळण्यासाठी जनतेने थोडं सजग गरजेचं असतं. अति उत्साह काय बऱ्याच वेळेस तो उत्साह टाळणं, जेणेकरून बऱ्याच वेळेस प्रेक्षणीय स्थळ धबधबे इथे नागरिक पाहायला जातात पावसाळ्यात, तर त्या प्रसंगी जर अति उत्साह दाखवला तर दुर्घटना मोठ्या प्रमाणात होतात, त्या टाळण्यासाठी जनतेने प्रयत्न करणं आवश्यक आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेगवेगळ्या आपत्ती आहेत त्याला प्रत्येक जनतेने सकारात्मक प्रोत्साहन प्रतिसाद देणं आणि त्या अनुषंगाने शासनाद्वारे जे वेळोवेळी सूचना त्याचं पालन करणं. बऱ्याचदा काय होतं एखादी घटना घडते त्यावेळेस अफवा जास्त पसरते, अफवांवर विश्वास न ठेवता शासनाचे अधिकृत जे सोर्सेस आहेत त्यांचं अवलंब करणं, त्यांचं पालन करणं आणि त्या अनुषंगाने कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने मी जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग हा शासनाच्या इतर सर्व विभागांसोबत एकत्रित करून आपत्तीमुळे होणारे नुकसान, जनतेचं नुकसान टाळण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने मी जनतेला आवाहन करू इच्छितो की या प्रसंगी जे प्रसंग चॅनल आहेत जे 1077A112A यावर जर काही आपत्ती आली तर जनतेने संपर्क करावा, त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न शासन नक्कीच करेल.
1: मंडळी, आपत्ती कोणतीही असो वेळेवर केलेली अंमलबजावणी हीच हानी कमी करण्यास मदत करते. शासनाचे प्रयत्न आणि लोकांचा प्रतिसाद यावर फार सुंदर पद्धतीने आज डॉक्टर भालचंद्र चव्हाण सरांनी प्रकाश टाकला. सर, आज इथे आलात आणि संवाद साधलात आणि अतिशय उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी उन्नती जगारे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 7:40 होत आहेत. ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. माधव बाग चंद्रपूर.
1: श्रोते हो नमस्कार. माधव बाग चंद्रपूर प्रायोजित हृदय संवाद या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आपलं हृदय हा महत्वाचा अवयव निरोगी असं तेवढंच महत्वाचं आहे. जसं आपल्याला दैनंदिन काम करण्यासाठी अन्नच्या रूपात एनर्जी लागते, आपण जिथं काम करतो तिथं आपल्याला सॅलरी मिळते, तशाच प्रकारे हृदय 24 तास आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरणचं अत्यंत महत्वाचं काम करत असतं. त्यासाठी हृदयाच्या स्नायूंना पण रक्ताची आवश्यकता असतेच. जर हा रक्तपुरवठा कोणत्याही कारणामुळे कमी झाला तर मात्र आपलं हृदय त्याचं कार्य व्यवस्थित करू शकत नाही. ज्याला शास्त्र भाषेत इस्चेमिया किंवा इस्चेमिक हार्ट डिसीज असं म्हणतात, हा सुप्त आजार कसा होतो, त्यावर नैसर्गिक पद्धतीने उपचार करू शकतो का, याविषयी सखोल माहिती देण्यासाठी आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केला आहे दुबई येथे आयोजित 43 देशांचा समावेश असलेल्या 3rd International कार्डियक कॉन्फरन्स मध्ये इस्चेमिया रिव्हर्सलचे संशोधन सादर करणारे इस्चेमिया रिव्हर्सल एक्सपर्ट डॉक्टर लक्ष्मी नारायण सरबेरे यांना. डॉक्टर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: डॉक्टर, इस्चेमिया म्हणजे काय, त्याची लक्षणं नेमकी कोणती हो?
2: ऍक्च्युली मॅडम, आपल्या हृदयाकडे जो रक्तपुरवठा जात असतो म्हणजे हृदयाला दैनंदिन कामे करण्यासाठी जो आवश्यक रक्तपुरवठा असतो तो रक्तपुरवठा जर त्याला आवश्यक रक्त कमी मिळत असेल त्या परिस्थितीला इस्चेमिया असं म्हणतात. इस्चेमिया या शब्दामध्ये आपल्याला एक प्रश्न पडला असेल की पूर्ण रक्त जे हृदयाकडे असतो तर हृदयाला कसं कमी पडतो, तर याचे एक तुम्हाला उदाहरण देतो. जसं उदाहरणार्थ की बँकेत कॅशियर आहे, त्याच्याकडे अमाप पैशाची देवाणघेवाण करत असतो पण ते पैसे त्याचे नसतात, पण त्याला मिळणारा जो पगार असतो ते त्याचे पैसे असतात. त्याच प्रकारे हृदय दिवसभर काम करतो, पूर्ण शरीराला रक्तपुरवठा करतो आणि रक्त घेतो पण तो रक्त त्याच्यासाठी नसतो. त्याला हे सर्व काम करण्यासाठी दिवसातून प्रत्येक मिनिटाला 225 ml रक्त लागतो रेस्टिंग कंडिशनला आराम स्थितीमध्ये. पण जेव्हा तो हार्ट काम करतो तेव्हा ती गरज पूर्ण वाढलेली असते. ती वाढलेली आवश्यक गरज पूर्ण झाली तर त्या परिस्थितीत आपलं हृदय नॉर्मल चालतो, पण तेवढा रक्तपुरवठा जर होत नसेल तर त्या

0: त्याला आपण एक्झेशनल इस्चिमिया असं म्हणतो. आता इस्चिमियाचे लक्षणं पाहायला गेले तर खूप भरपूर पेशंटमध्ये इस्चिमियाचे लक्षणं जाणवत नाही, खुद्दा त्याला तपासणीत लक्षात येतं की त्याला इस्चिमिया आहे. आपण लक्षणं पाहायचा प्रयत्न केला तर छातीत दुखणं, पाठीत दुखणं, ऍसिडिटी सारखं क्षण हे सर्वात खूपदा निदानापासून आपण भ्रमित होतो. ज्याच्यामध्ये छातीत जळजळ होणं, छातीत जडपणा वाटणं, पाया चढताना दम लागणं, घाबरल्यासारखं वाटणं, बंद खोलीत आपल्याला घाबरल्यासारखं होणं, घाम फुटणं, अशी लक्षणं इस्चिमिया पेशंटला दिसून येतात.
1: डॉक्टर आता सांगा की इस्चिमियाची कारणं नेमकी कोणती आणि त्यासाठी आवश्यक तपासण्या कोणत्या?
0: मॅडम, इस्चिमियाची जर आपण कारणं शोधायला गेली तर सर्व पहिले आपण आजाराचा उल्लेख करू. त्यात मधुमेह झालं, उच्च रक्तदाब झालं, लठ्ठपणा झालं, असे जे आजार, रक्तात वाढलेलं कोलेस्ट्रॉल, या सर्व कारणामुळे आपल्या शरीरातलं रक्त घट्ट झालं असेल तर, रक्तवाहिनीची लवचिकता कमी झाली असेल तर, रक्तवाहिन्या संकुचित झाल्या असेल तर, रक्तवाहिनीची आतली लेअर ज्याला आपण एंडोथेलियम म्हणतो ती कोणत्या तरी कारणाने डॅमेज झाली, कॉमनली दिसणारं लक्षण म्हणजे ब्लॉकेज किंवा रक्तवाहिनीमध्ये आलेले अडथळे, या सर्व कारणामुळे हृदयाकडचा रक्तपुरवठा कमी होऊ शकतो. ज्या वेळेला रक्तपुरवठा कमी होतो तेव्हा हृदयाच्या पेशी ज्याला आम्ही मायोकार्डियम म्हणतो त्या रडतात, त्या किंचाळतात आणि त्या परिस्थितीत आपल्याला छाती दुखण्यासारखी लक्षणं दिसतात. जर आपल्याला इस्चिमिया तपासायचा असेल तर सर्वात बेसिक तपासणी म्हणजे ईसीजी, पण त्या ईसीजी मध्ये आधीचे जे काही घडलेलं असेल, आधीचे आजार असेल ते दिसून पडतात. ईसीजी मध्ये बेसलाईन रेटिंग इस्चिमिया दिसतो, त्याच्यामध्ये नॉर्मल असेल. पण आपल्याला जर पुन्हा तपासायचं असेल की आपल्याला एक्झॅक्टनल इस्चिमिया आहे की नाही, त्यासाठी सर्वात महत्वाची तपासणी आहे ती म्हणजे स्ट्रेस टेस्ट किंवा ज्याला आपण EMT म्हणतो. या तपासणीद्वारे आपल्याला असलेला हृदयाकडचा रक्तपुरवठा आपण तपासून घेऊ शकतो.
1: डॉक्टर, इस्चिमियाच्या रुग्णांना माधवबाग ती मदत करू शकतो?
0: माधवबाग मध्ये इस्चिमिया रिव्हर्सल प्रोग्राम नावाची जी ट्रीटमेंट आहे त्यामुळे हृदयाकडचा रक्तपुरवठा पूर्णपणे नॉर्मल होण्यास मदत होते, रक्तवाहिनीची लवचिकता सुधारते, आकुंचन प्रशमता कमी झाली असेल ती पण सुधारू शकते, आणि रक्तवाहिनीमध्ये कुठे कारण अडथळे आले असेल, त्याच्यामध्ये टॉक्झिन जमा झालं असेल, कोलेस्ट्रॉलची लेअर जमा झाली असेल, तर ती मोकळी करण्यासाठी मदत होते. एकंदरीत इस्चिमिया हा पूर्णपणे रिव्हर्स होणारा आजार आहे. आपलं हृदय इस्चिमियामुळे हळूहळू फेल्युअर कंडिशन कडे वळतो, त्याच्यामध्ये माधवबागची इस्चिमिया रिव्हर्सल प्रोग्राम ही ट्रीटमेंट अत्यंत लाभदायक होऊ शकते. त्याच्यातून आपल्याला आपल्यासाठी माधवबाग नक्कीच मदत करू शकते. धन्यवाद.
1: श्रोते हो, जर आपण आपल्या परिवारात कोणाचे इस्चिमियाचे निदान झालेले असेल किंवा कोणाला हातीत दुखणं, पाठीत दुखणं, दम लागणं, घाबरल्यासारखं वाटणं, खूप घाम येणं, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा असे आजार किंवा त्रास असेल तर आज माधवबाग चंद्रपूरला संपर्क साधा आणि भविष्यात होणाऱ्या हृदयरोगाच्या धोक्यापासून स्वतःचे आणि परिवाराचे संरक्षण करा. त्यासाठी कॉल करा 83 29 383 802 किंवा 87 66 984 287 या नंबरवर. पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक माधवबाग.
3: आत्ताच आपण ऐकलात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम माधव बाग चंद्रपूर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 7:45 झाले आहेत. बकईद निमित्त भाषण ऐकूया. वक्ते आहेत शाहीन शेख.
4: अस्सलाम वालेकुम. सभी वासियों को ईद उल अधा की पुरखुलूस मुबारकबाद पेश करती हूँ. ईद उल अधा जिसे भारत देश में बकरईद के नाम से भी जाना जाता है, ये मुसलमानों का दूसरा सबसे बड़ा त्योहार है. इसे त्याग और कुर्बानी का त्योहार भी कहते हैं. इस्लामिक कैलेंडर के अनुसार बकरईद का त्योहार 12वें महीने की 10वीं तारीख को मनाते हैं. ये ईद हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम की याद में मनाई जाती है. हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम का अल्लाह ने इम्तिहान लेने के लिए उनसे कहा था कि वो अपनी सबसे प्यारी और अजीज चीज की कुर्बानी दे. हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम के लिए सबसे प्यारे और अजीज थे उनके बेटे इस्माइल अलैहिस्सलाम. अल्लाह के हुक्म को मानते हुए उन्होंने इस्माइल अलैहिस्सलाम से बात बताई तो वो भी तैयार हो गए, लेकिन

0: आयुष्मान आरोग्य मंदिर में स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
1: बजाज ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट से यशोदरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा। फार्मसी क्षेत्रात तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स। चला तर प्रवीणाकरता त्वरित संपर्क करा यशोदरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प रोड, चंद्रपूर। संपर्क 9373576218। आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
2: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली।
1: WCL, CGS, रेल्वे, PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे।
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
1: विश्वासाचे ठिकाण,
2: आरोग्याची खात्री। मानवटकर हॉस्पिटल 40 वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्यभागात असलेली
3: NBA एग्रीगेटेड
2: सिव्हिल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल
3: तसंच मायनिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स,
2: यामधील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅश प्लेसमेंटद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर। संपर्क
3: 9209441985।
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी, घोटपेठ, चंद्रपूर। नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या। BSc नर्सिंग, GNM नर्सिंग, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा, अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन। संपर्क 9049114444। शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे।
4: आकाशवाणीसह चंद्रपूर केंद्र आहे। सकाळी 8 वाजता आहेत समाचार प्रभात हे हिंदीतलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत।

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 8:15 झाली आहेत. हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बत्ती गुल मीटर चालू या चित्रपटातलं राहत फतेह अली खान यांनी गायलेलं गीत ऐकूया.

0: हेलो
1: हेलो फरमाइश
0: हेलो
1: हेलो आपली आवाज
0: मलाही फोन करायचा आहे मी फोन करायचा आहे
1: कुठे
0: हेलो फरमाइश आणि हेलो आपली आवड या कार्यक्रमात
1: वाह छान
0: अरे पण कुठे आणि फोन नंबर
1: 07172254634 या नंबर वर
0: आता वेळही सांगून दे
1: मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाइश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवार हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो
0: अरे वा मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे
1: सांगतो ना प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत
0: हॅलो
2: ऐका ऐका ऐका गावांनो केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका तात्काळ केवायसी अपडेट करा जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस कॉरेस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा
3: आरबीआय सांगे
4: जाणकार बना सतर्क रहा
5: दहावी झाली 12 झाली आता पुढं काय
1: आर्ट्स कॉमर्स सायन्स

0: अरे तू तुझा पाए
1: कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है सॉल्यूशन कुछ पता नहीं।
2: प्रत्येक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावर किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर करतात आणि मग रिग्रेट करतात।
3: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे, योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतो।
2: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची।
3: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 मिनिटांनी जरूर एका कार्यक्रम
4: करिअरच्या नव्या दिशा।

0: कलंक या चित्रपटातली त्याचा पण ऐकलात.
1: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून त्यासाठी दोन क्षण काढूया
2: आणि याच साठी होय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम.
1: चला बोलता.
2: रस्त्यावर चालताना,
1: कॉलेजच्या परिसरात,
2: बाजारात किंवा चौकात
1: आम्ही भेटणार आहोत
2: थेट तुम्हाला.
1: काही हलक्या फुलक्या गप्पा,
2: काही रंजक प्रश्न
1: आणि तुमच्या मनात दडलेलं अर्थ गाणं.
2: तुमची गोष्ट,
1: तुमचा आवाज
2: आणि तुमचंच गाणं
1: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
2: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
1: चालता बोलता.
3: हॅलो
0: हॅलो, फरमाईश.
3: हॅलो,
0: तो आपली आवड.
3: मलाही फोन करायचा आहे, मलाही फोन करायचा आहे.
0: कुठे?
3: हॅलो फरमाईश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात.
0: वा छान.
3: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
0: 0717225463 फोन नंबर वर.
3: आता वेळही सांगून दे.
0: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळ फोन करायचा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाईश ही चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो.
3: अरे वा, मग गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे.
0: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11 ते 12. आकाशवाणीचं हे चंद्रपूर आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. पुणे केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 वाजलेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातमीत आहे. ठळक बातम्या. स्वच्छ भारत अभियान आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. समान नागरी कायदा स्वीकारणारं आसाम ठरलं ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातील तिसरं राज्य. आणि 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा एथलेटिक स्पर्धांमध्ये पुरुषांच्या फेकीत हरियाणाच्या सुमित अंतिलनं मिळवलं सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. स्वच्छ भारत अभियान 2 आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज असून अभियान केवळ पायाभूत सुविधा विकासापुरतं मर्यादित न राहता नियमित समीक्षा लोकसहभाग आणि विविध संस्था संघटनांच्या समन्वयानं कायमस्वरूपी यशस्वी करणं आवश्यक आहे असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. नवी दिल्ली काल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 51वी प्रगती बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नवीकरणीय ऊर्जा निर्मिती नदी सुधार प्रकल्प रस्ते आणि बंदरांचा विकास सागरी किनाऱ्यांचा विकास आदी सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. स्वच्छता अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी कचऱ्यावरील पुनर्प्रकार प्रकल्प आणि गोबर गॅस प्रकल्प अधिक वेगानं राबवावेत अशा सूचना पंतप्रधानांनी केल्या. तसंच शहरातील रहिवासी इमारती सरकारी कार्यालय आणि सार्वजनिक संस्थांच्या इमारतींच्या छतावर सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जा निर्मिती वाढवावी. ग्रामीण भागात नदीकाठच्या मोकळ्या जागांवरही सौर ऊर्जा संयंत्र बसवून स्वच्छ ऊर्जा निर्मितीला चालना द्यावी असा सल्लाही मोदी यांनी यावेळी दिला. सार्वजनिक शिधा वाटपासाठी

राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारींवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांनी निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे असं वैष्णव म्हणाले. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं काल शिक्कामोर्तब केलं. जनप्रतिनिधित्व कायदा 1950च्या कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं सांगितलं. इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही असं सांगून एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला. आसाम विधानसभेनं समान नागरी संहिता विधेयक काल मंजूर केल्यामुळं अशा प्रकारचा कायदा स्वीकारणारं आसाम हे ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातील तिसरं राज्य ठरलं आहे. विवाह घटस्फोट वारसा हक्क आणि लिव्ह इन रिलेशनशिप संबंधांशी निगडीत बाबींमध्ये राज्यातील सर्व रहिवाशांसाठी एकच नागरी कायदेशीर चौकट प्रस्थापित करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सिक्कीम दौऱ्यावर असून गंगटोक इथल्या पालजोर क्रीडा संकुलात आयोजित विशेष कार्यक्रमात सिक्कीम पोलीस विभागाला त्यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा राष्ट्रपती पोलीस ध्वज प्रदान करण्यात येणार आहे. हा विशेष पुरस्कार मिळवणारं सिक्कीम हे देशातील 15वं राज्य तर पूर्वोत्तर राज्यांमधील 3रं राज्य ठरलं आहे. राष्ट्रपती पोलीस ध्वज हा देशातील पोलीस विभागाला मिळणारा सर्वोच्च सन्मान मानला जातो. असामान्य सेवा शिस्त आणि राष्ट्रपती समर्पण भावना या गुणांच्या जोरावर हा सन्मान प्रदान करण्यात येतो. गंगटोक होणाऱ्या सोहळ्यामध्ये सिक्कीम पोलिसांचे 4 कर्मचारी संचलनात सहभागी होऊन राष्ट्रपतींना मानवंदना देणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय कृषी मंत्री राजसिंह चौहान आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. या परिषदेत कृषी उत्पादन वाढवणं लहरी हवामान आणि बदलत्या पावसाच्या पॅटर्ननुसार पीक लागवड सेंद्रिय शेती कृषी क्षेत्रासाठी विविध डिजिटल उपकरणं आणि एआयचा वापर आदी विषयांवर चर्चा होणार आहे. साखरेच्या किमान आधारभूत किंमत वाढ करणं इथेनॉल कोटा वाढवणं कर्ज पुनर्गठन व्याज सवलत शेतकऱ्यांकडून थेट खरेदी शेतीमालाचं ग्रेडिंग कांदा बियाणांवर अधिभार आदी प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणींसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची काल चर्चा झाली. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणं गरजेचं असल्याचं शहा यांनी मान्य केलं आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी त्या 2 महिन्यात निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य शासनासोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. व्याज सवलतीचे पैसे

0: चे तात्काळ देण्याचंही मान्य करण्यात आलं आहे. नाफेड आणि एनसीसीएफनं सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणीही मान्य करण्यात आली आहे. सध्या कांद्याचं बियाणं मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्यानं देशांतर्गत कांद्याला निर्यात बाजारपेठ उरत नाही म्हणून कांदा बियाण्यांवर मोठ्या प्रमाणात निर्यात अधिभार लावला पाहिजे ही मागणी देखील मान्य करण्यात आली आहे. देशभरात आज साजरा होत असलेल्या ईद अल अहा अर्थात बकरी ईद निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद अल अधा हा सण भक्ती त्याग आणि निस्वार्थतेचं प्रतीक असून तो सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो. या निमित्तानं नागरिकांनी समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी दृढ संकल्प करावा असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. आठव्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा एथलेटिक्स स्पर्धांमध्ये बंगळुरू इथं हरियाणाच्या सुमित अंतिलनं पुरुषांच्या भालाफेकीमध्ये स्वतःचाच जागतिक विक्रम मोडीत काढताना 74 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकला आणि सुवर्णपद मिळवलं. महाराष्ट्राच्या संदीप सरकारनं 62.88 मीटर भाला फेक करून रौप्य पदक मिळवलं. महाराष्ट्राच्या दिलगावीत यानं पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक मिळवलं आहे. हवामान. मध्य आणि वायव्य भारतासह देशाच्या अनेक भागात पसरलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिवस आणि रात्र या दोन्ही वेळी तापमान असामान्यरित्या उच्च पातळीवर कायम असल्यानं लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुढील 2 ते 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी या नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच त्यांनी परिसरात पशुपक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करून त्यांची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वच्छ भारत अभियान आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. एसआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं काल शिक्कामोर्तब. समान नागरी कायदा स्वीकारणारं आसाम ठरलं ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातलं तिसरं राज्य. आणि 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा एथलेटिक्स स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत हरियाणाच्या सुमित अंतिलनं मिळवलं सुवर्णपदक. या होत्या याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 8:40 झाली आहेत. मिश्र संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लता मंगेशकर यांनी गायलेली संत तुकाराम यांचा अभंग ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: चंद्रपूरच्या इतिहास प्रथमच एकाच महिन्यात दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
1: इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात उत्तम करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीटेक इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग,
0: कॉम्प्युटर सायन्स,
1: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
0: मायनिंग इंजिनिअरिंग,
1: डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग यासारखे भविष्य घडविणारे कोर्सेस उपलब्ध.
0: मागासवर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती,
1: मुलींसाठी मोफत शिक्षण,
0: बस आणि वसती गृहाची सुविधा उपलब्ध.
1: आजच प्रवेश सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आकाशवाणी रोड, गाव वॉर्ड, चंद्रपूर.
0: संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9800004715,
1: 9021986640.
2: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
3: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: 100 बेड सह अत्याधुनिक सुविधा,
3: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
2: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
3: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
2: विश्वासाचे ठिकाण,
3: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.

0: उपाय सरळ प्रक्रिया निवांत आता घरी जाऊया. न्याय मिळण्यात नाही बाळा. 5100 वर संपर्क साधा. लोकअदालत त्वरित निष्पक्ष आणि सुलभ न्याय.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर.

नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी आज प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया. अनवटकर बेचकडे.

0: हे बन रेश माझी या नाटकातलं जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं शांत शेळके यांचं नाट्य दत्ताचं पण
1: पोलीस.
2: मिस सीमा.
1: हो बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
1: पण का मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट.
2: 1,00,000 द्या वाचाल.
1: इतके पैसे.
2: बरं ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे. गेस प्रोसेसिंग साठी 30,000 द्या नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
2: अरे
1: डिजिटल अरेस्ट असा काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस बँक आरबीआय इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल

0: पासून सावरहा, त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
1: हॅलो मम्मा.
0: हाय.
2: RBI सांगते,
0: जागार बना, सतर्क रहा.
3: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218.
4: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
5: अनेक प्रश्न, अनेक शंका,
4: तर कुठे मिळेल याचं समाधान
5: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
4: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमातून
5: कॉल करा आणि प्रश्न विचारा
4: 0712254634 या नंबरवर.
5: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनी मुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
4: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
5: हॅलो डॉक्टर.
4: हॅलो डॉक्टर.
6: 40 वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्यभागात असलेली
7: NBA एग्रीटेक
6: सिव्हिल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल
7: तसंच मायनिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्ष इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स,
6: यामधील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर. संपर्क 9209441985.

0: रंजना शिंदे यांनी गायलेलं लोकगीत आत्ताच आपण ऐकलं.
1: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
2: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.
3: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
0: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाही तर तू तुझं पाय.
4: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
5: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे, योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
4: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
5: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
1: करिअरच्या नव्या दिशा.
6: हॅलो
0: हॅलो, फरमाइश.
6: हॅलो
0: हॅलो, आपली आवाज.
6: मलाही फोन करायचं आहे, मलाही फोन करायचं आहे.
0: कुठे?
6: हॅलो फरमाइश, हॅलो आपली आवड या कार्यक्रमात.
0: वा छान.
6: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
0: 0712254634 या फोन नंबर वर.
6: आता वेळही सांगून दे.
0: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाइश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो.
6: अरे वा, मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे.
0: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत.
6: हॅलो.
0: आणि यासोबतच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 9 वाजलेत आता विविध भारती प्रसारण सेवेचे.

0: आज के मेहमान।
1: आकाशवाणी सह चंद्रपूर केंद्र आहे। सकाळचे 10 वाजलेत। ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत। जित्र घोडके।
2: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत। आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: नमस्कार, होते हो, मी प्रियांका गोखे। श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके नाव तुमच्या परिचयाचं असेलच। यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे। आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दा। नमस्कार दादा।
4: नमस्कार
3: दादा। आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानदशमी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतर जितेंद्र घोडके सराफ पेढी शिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल सांगाल।
4: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे। आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली।
3: बर।
4: श्री गजानंत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे। केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये। दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत। 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेलं आहे की या अंगचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच पवित्र टिकून आहे।
3: अच्छा, मग या श्री गजानंत लक्ष्मी अंगठी शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
4: हो नक्कीच, कारण ती माहिती शिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची। प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये। श्री गजानंत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये। आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठी फक्त ही अंगठी धारण करण्यात येते। वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास पण नाही, फक्त एक भर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो। दीपावलीतील लक्ष्मी पूजनाची अमावस्या, त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुहरी याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो। अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता वेगळी पूजा न आणता

0: फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी.
1: अच्छा.
0: त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची.
1: काही
0: मध्ये काढायची नाहीये. या तिचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काही फरक पडत नाही.
1: त्याच्यानंतर
0: अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
1: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपक, दीपावलीच्या 5 दिवसांमध्ये सगळ्यात महत्वाचं कुठलं आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता.
1: करे.
0: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती. मी माझ्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा. मग दादा या श्री गजानंद लक्ष्मी अंगठी बद्दल अजून विस्ताराने सांगा.
0: जास्त कारण मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर, कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे
1: किंवा
0: या श्री गजानंद लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे ताव.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली, कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही अळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली.
1: ओके.
0: यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष होऊन पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 5 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यात येत असतात.
1: दादा आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स. बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मग सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी दान करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जे अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं अस्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. कारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली.
1: बर.
0: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे. पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षतृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. त्या अंगठी धारण करण्याचा दिवस कशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा. आता या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणी वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना एक लाईन

0: लाईन, तीन लाईन, चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवतो.
1: बरं,
0: त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्या दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही, तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री जंतलक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा.
1: ओके,
0: तो अत्यंत महाग असतो. अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर,
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची, कुठल्या धातूमध्ये हवी, त्याच्यावर त्याच्या किमतलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता देशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का, युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो,
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्ये.
1: बरोबर.
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन तुम्ही पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत शजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
2: आता आपण ऐकलात ग्राहक केंद्र प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 10:10 झाली आहेत. हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.

बसेरा या चित्रपटात लता मंगेशकर यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत आर डी बर्मन यांचं होतं. हे चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमात आता उमराव जानी या चित्रपटातलं अलका याग्निक यांनी गायलं. जाग अख्तर यांचं गीत ऐकूया. या गीताला संगीत अनु मलिक यांचं आहे.

या गीतासोबतच हिंदी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 10:30 झाले आहेत. श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी चित्रपट गीता कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. गीत गुंजन.

0: 김관전.
1: श्रोते हो नमस्कार. गीत गुंजन या कार्यक्रमात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आवारगी या चित्रपटातलं गुलाम अली यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकूया. या गीताला संगीत अनु मलिक यांचं आहे आणि या गीताची संती कळवली आहे पांढरकवड्यावरून सय्यद अमिनू, सय्यद आदिल, सिमरन सय्यद, फरजाना सय्यद, तसंच घुगुस सय्यद, मुस्तफा सय्यद, आफताब मंगा बोंडे. चला तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं आवारगी या चित्रपटातलं गुलाम अली यांनी गायलेलं हे गीत.

गीत गुंजन या कार्यक्रमात आता उत्सव या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत ऐकूया. या गाण्याची पसंती कळवली आहे मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताई घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ.

कार्यक्रमात यानंतर दिलजले या चित्रातलं अजय देवगण आणि पूर्णिमा यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत ऐकूया. संगीत अनु मलिक यांचं आहे आणि त्याची पसंती कळवली आहे मुक्काम पोस्ट वारणानगर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूरचे अमित नारायण लोंढे अर्चना मीनाक्षी विजय स्वाती चारवी समस्त लोंढे परिवार तसंच समस्त मित्र परिवार.

धर्मात्मा या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत कल्याणजी आनंदजी यांचं होतं आणि या गीताची पसंती कळवली होती घाटंजीवरून सर्वेश, सर्वरी, शौर्या, सानवी, सपना, लीना, भारती, आरती, बंटी आणि समस्त गवई परिवार.

कार्यक्रमात आता जुर्माना या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकूया. संगीत राहुल देव बर्मन यांचं आहे. या गीताची पसंती कळवली आहे औरंगाबादवरून राजेश साबळे पाटील, राजदीप, राजेश राशी, राजेश श्रीमती शीतल, राजेश गुंडेवाडीवरून निजाम शेख नुपूर, उद्धव साबळे वरून साबळे.

गुंजन। गीत गुंजन हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून। आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे। सकाळची 11 वाजता आहेत। जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त मासिक पाळी एक नैसर्गिक क्रिया याविषयी

0: कायदे सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.robono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्ती काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
2: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
1: WCL CGHS रेल्वे PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: विश्वासाचं ठिकाण
2: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल.
1: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी बंगाली कॅम्प मूल रोड चंद्रपूर. संपर्क 9373576218.
3: चंद्रपूर इतिहासात प्रथमच एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
4: इंजिनिअरिंग क्षेत्रात उत्तम करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीटेक इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग,
3: कॉम्प्युटर सायन्स,
4: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
3: इंजिनिअरिंग,
4: डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग यासारखे भविष्य घडविणारे कोर्सेस उपलब्ध.
3: मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती,
4: मुलींसाठी मोफत शिक्षण,
3: बस आणि वसती गृहाची सुविधा उपलब्ध.
4: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आकाशवाणी रोड, वॉर्ड, चंद्रपूर.
3: संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9800004715
4: 9020986640.
2: 40 वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्यभागात असलेली
5: NBA एग्रिगेटेड
2: सिव्हिल कॉम्प्युटर मेकॅनिकल
5: तसंच मायनिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स
2: यामधील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅम्पस प्लेसमेंट द्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था
5: बजाज पॉलिटेक्निक
2: बालाजी वॉर्ड चंद्रपूर. संपर्क
5: 9209441985.
1: श्रोते हो नमस्कार. कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, काही विषय असे असतात जे कोणासमोर मांडायला किंवा त्या विषयावर बोलायला कुठेतरी संकोच वाटतो, पण श्रोते हो त्या गोष्टीचा विचार करणं किंवा त्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये आल्यावर कशा पद्धतीने त्याचं व्यवस्थापन करणं हे फार महत्वाचं ठरतं. असा एक विषय आहे तो म्हणजे मासिक पाळीचा. श्रोते हो, स्वच्छता राखण्यासाठी आणि मासिक पाळीबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी दरवर्षी आपण 28 मे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून साजरा करत असतो. श्रोतो, मासिक पाळीच्या काळात महिलांनी स्वच्छतेकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे, नाहीतर अनेक प्रकारच्या संसर्गाचे आणि आजारांचे कारण बनू शकतं. मासिक पाळीबाबत समाजात पसरलेल्या गैरसमजांमुळे मासिक पाळीतील स्वच्छता हा नेहमीच गंभीर विषय राहिलेला आहे. श्रोतो हो, या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. स्वच्छतेच्या अभावामुळे होणाऱ्या आजारांमुळे दरवर्षी अनेक महिलांचा मृत्यू देखील होतो, त्यामुळे याबाबत जागरूक राहणे गरज आहे. आणि याच अनुषंगाने आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घ्यायला आमंत्रित केलं आहे ऋतू सोनुताई रवींद्र. तर मॅडम, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार.
6: नमस्कार मॅडम.
1: मॅडम, आज आपण जो दिवस साजरा करतो आहोत तो फार महत्वाचा आणि खास करून महिलांसाठी. नेमकं मासिक पाळी म्हणजे काय?
6: मासिक पाळी म्हणजे स्त्रीच्या शरीरातील दर महिन्याला होणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. गर्भधारणा झाली नाही तर गर्भाशयाच्या आत तयार झालेलं जे रक्त आहे किंवा त्याला आपण अस्तर म्हणतो किंवा थर म्हणू शकतो, त्याला ते शरीरातून योनी मार्गातून जे बाहेर पडतो दर महिन्याच्या महिन्यात, यालाच आपण मासिक पाळी असं म्हणतो.
1: मासिक पाळी स्वच्छता दिवस आज आपण साजरा करतो आहोत. हा साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे मॅडम?
6: हा 2014 पासून राबवला जात आहे. जसं जर्मनमध्ये वॉश युनायटेड

0: संस्था होती, त्यांनी हा दिवस म्हणून असं ठरवलं आहे. 28 मे हा जागतिक मासिक पाळी दिवस म्हणून का राबवला जातो, कारण आपल्या मासिक पाळीचं चक्र हे 28 दिवसाचं असते. जनरली आपलं मासिक पाळी ब्लड हे 5 दिवस जाते, त्याच्यामुळे 28 तारीख आणि 5वा महिना.
1: तर मॅडम, हा दिवस जो साजरा करतो आपण, या दिवसाचा नेमकं उद्देश काय आहे?
0: मासिक पाळी हा विषय म्हणजे आपल्या समाजामध्ये झाकून ठेवण्याचा विषय म्हणा किंवा महिलांचा विषय आहे. मासिक पाळी हा नैसर्गिक एक देणगी आपण स्त्रीला दिलेली आहे असं समजतो, परंतु आजही काही समाजामध्ये म्हणा किंवा आपल्या वातावरणामध्ये स्त्री मासिक पाळीवर बोलू शकत नाही. पहिले जसं होतं की मासिक पाळीला जेव्हा मुलगी यायची तेव्हा ते 14-15 वर्षाची होती, पण आज भरपूर चेंजेस झालेला आहे त्याच्या वातावरण निर्मितीत म्हणू शकतो किंवा आरोग्यावर भरपूर असं परिणाम जाणवत आहे. त्याच्यामुळे लवकर हार्मोन्समुळे मुली वयात येत आहे. तर आज 5व्या 7व्या वर्गापासूनच मुली पिरियड्सला होत आहे. जे काही पूर्वीपासून चालत आलेलं आहे, पिरियड्सला तर पूजा करायची नाही, झोपायला लावल्या जाते काही बऱ्याच ठिकाणी, तर आत्ताच्या मुलींना ह्या सर्व गोष्टी नको वाटते किंवा त्यांच्या हार्मोन चेंजेसमुळे चिडचिडापण किंवा वेगवेगळे आजार याच्यामध्ये निर्माण होत आहे. तर ते कुठेतरी एक मासिक पाळी पूरक समाज निर्मिती आपल्याला समाजामध्ये करायची आहे. जसं आपण नॉर्मली इतर जे आजार म्हणू शकतो किंवा इतर वेगवेगळे आपण घटक ओपन अपली जसे बोलू शकतो, तसं हा मासिक पाळी याच्यावर कुठेतरी चर्चाच केली जात नाही. आणि मासिक पाळी हा मुलींनाच किंवा महिलांनाच याचा विषय नाही आहे, तर आज मुलांना याविषयी माहिती देणं खूप जास्त गरजेचं आहे. आपल्या बाबासोबत मुलगी या विषयावर ओपन अपली बोलू शकत नाही. त्याच्यामागचा एकच उद्देश आहे की मासिक पाळी या विषयावर आपण सर्वांसोबत खुलेआम चर्चा केली पाहिजे किंवा करू शकतो. या उद्देश ठेवून आपण आजचा मासिक पाळी हा दिवस जागतिक लेवलवर पाळला जातो.
1: खरं पण छान सांगितलं. जसं आधीच्या काळात आपण बघितलं की कुटुंब राहत होतं आणि कुटुंबात ती स्त्री जर तिला मासिक पाळी आली किंवा एखादी मुलगी जर मासिक पाळी आली तिला कुठेतरी दूर ठेवण्यात येत होतो, या वस्तूला हात नको किंवा दूर बस, त्यामुळे तिच्या मानसिकतेमध्ये थोडाफार फरक पडत होता. पण आज आपण बघतोय, आपण सोशल मीडियावर असेल किंवा टीव्हीवर पण आपण काही जाहिराती बघतो, मासिक पाळीमध्ये जे काही पॅडच्या ज्या ऍडव्हर्टाईज आहे ते आपण बघतो आणि त्यामुळे की काय तर कदाचित थोडंफार कुठेतरी मोकळेपणा आलेला आहे आणि बऱ्याच जणांना समजतात, त्यामुळे थोडाफार कुठेतरी बदल झाले आहे. पण आजही काही ठिकाणी तर हा असा विषय आहे की जो बोलल्या जात नाही.
0: जसं या विषयामध्ये बऱ्यापैकी चेंजेस झाले आहे, वेगवेगळ्या संस्था काम करत आहे, वेगवेगळे प्रोजेक्ट काम करत आहे, तरी पण काही जर भाग सोडला तर बऱ्यापैकी या विषयावर आता ओपन अपलं थोडस निदान आई किंवा बाबासमोर मुलगी बोलल्या जात आहे. आपल्या चंद्रपूर जिल्ह्याला लागलेला जो जवळचा जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा, तिथला जो भामरा तालुका, आजही तिथं मासिक पाळीवर भरपूर प्रथा परंपरा पाळल्या जाते. किंवा ते कुर्मा घरणाची प्रथा, म्हणजे पाळीला आले की मुलगी तिला 5 दिवस तिथं ठेवल्या जाते. हा सर्व प्रथा आता कुठेतरी थोडं जरा वेळ लागेल या सर्व गोष्टी चेंजेस करायला, पण कुठेतरी अवेअरनेस आता महिलांमध्ये म्हणा किंवा मुलींमध्ये होत आहे, त्याच्यामुळे बऱ्यापैकी या विषयावर अवेअरनेस निर्माण होत आहे. पण काही भाग सोडला तर आजही मासिक पाळीला धरून तिला बाजूला ठेवणं सर्व गोष्टीची गरज नाही. जर मासिक पाळीच्या काळ बाजूला ठेवणं किंवा स्वयंपाक खोलीत न येणं यामागचा जो इतिहास बघितला गेला तर त्या काळामध्ये जेव्हा शेतीचा शोधच लागला नव्हता, अशा वेळेस राहती अवस्थेत मानव राहायचा, तेव्हा पण पुरुष हे अस्तित्वात होतेच आणि त्या महिलेला त्या काळात सुद्धा पिरियड्स यायचे, म्हणून कदाचित आपला जन्म झाला हो की नाही. म्हणजे असं म्हटलं जाते की मासिक पाळी हे आई बनण्याची पूर्व पायरी आहे. त्या काळामध्ये मुलांना जेव्हा पिरियड्स यायचे तेव्हा संसाधन वगैरे काहीच नव्हतं, कारण शेत शोधच नव्हता लागला आणि मानव आपले अंग झाकण्यासाठी झाडाची पानं म्हणा किंवा साली हा सर्व गोष्टीचा उपयोग केला जात होता. पाण्याला जायची नदीवर किंवा काय, तर अशा वेळेस जंगलातून जावं लागत होतं. जंगली जनावरांना रक्ताचा वास खूप जास्त आवडतो, तर अशा वेळेस मग कुठेतरी त्या वास त्या महिलेवर अटॅक करायचे, भरपूर महिलांची मृत्यू सुद्धा व्हायचे. मासिक पाळीमध्ये ना शरीर आपलं ऑलरेडी गरम असते आणि तेव्हा चुलीच्या जवळ

0: धूर म्हणावं ते अंगाला असं लागायचं. त्याच्यामुळे म्हणायचं की बाई तू 5 दिवस एका ठिकाणी बस म्हणजे तुला आराम मिळेल. मासिक पाळीमध्ये जास्त चाललं की म्हणजे धाप लागते तिचं ओटीपोट, कारण हे गर्भाशय आहे कमरेच्या हाडेला पायाच्या विंसला जोडलेलं असतं आणि म्हणून ते दर महिन्याला फुटते थोडं. ओटीपोट दुखणं, हात पाय किंवा मळमळ होणं, चक्कर येणं, हा ज्या सर्व गोष्टी आहे ते व्हायचं. तेव्हा मग कुठेतरी घरचा माणूस म्हणायचा की बाई तू एका ठिकाणी 5 दिवस बस, म्हणजे त्यानिमित्ताने महिलेला आराम 5 दिवसामध्ये मिळायचा. ते त्या काळाची प्रथा होती. पण आता कुठेतरी शेतीचा शोध लागला, वेगवेगळे साधन येत आहे जे मासिक पाळीच्या दरम्यान आपण जे साधन वापरतो, तर कुठेतरी आता हा सर्व गोष्टी पाडण्याची गरज नाही आहे असं तरी म्हणजे आम्हाला वाटते. हा कुठेतरी आरामासाठी 5 दिवस एखाद्या महिलेला बाजूला बसत असेल तर खूप छान गोष्ट आहे. कारण कसं आहे की दैनंदिन जीवनामध्ये म्हणा हे पाळीचे 5 दिवस सोड की महिलेला कुठेतरी आरामच मिळत नाही. हो की नाही? त्या काळामध्ये जे बाजूला बसवण्याची प्रथा होती हे खूप छान होती. पण कालांतराने आता वेगवेगळे संसाधन आले आहे, डॉक्टरांना चांगले सल्ले मिळतात, तर कुठेतरी हे प्रथा मोडकडी सांधली पाहिजे असं म्हणजे वाटते. कारण याच्यामुळे मुलींच्या मनामध्ये अशी मानसिकता त्यांची चिडचिड होत चालली आहे. आता चौथ्या वर्गापासून मुली पिरियड्सला होत आहे तर स्कूलमध्ये जाणं टाळतात, हार्मोनल चेंजेस होतात त्यांच्यामुळे पिरियडच्या काळामध्ये.
1: तर ताई खरंच आपण छान सांगितलं, जो आधीचा काळ होता आणि तो काळ जसा जसा पुढे पुढे जात गेला थोडाफार बदल झाला, पण काही ठिकाणी तेच कारण म्हणून काही घरात आजही तशा गोष्टी पाळल्या जातात. आज बरेच असे उत्पादन आहेत की त्या काळामध्ये मासपाळी दरम्यान वापरले जातात आणि महिला वापरतात देखील. कारण आज व्यवसाय नोकरी यात ती स्त्री प्रती व्यस्त असते आणि तरी एक कम्फर्ट मिळावं तिला म्हणून ती त्या पद्धतीने वावरत असते. या काळामध्ये जी आपण स्वच्छता पाळतो ती का महत्वाची आहे असं आपल्याला वाटतं? ती जर स्वच्छता पाळली नाही तर काय धोके होऊ शकतात?
0: हा मासिक पाळीमध्ये स्वच्छता राखणं खूप गरजेचं आहे. जसं की मासिक पाळी आल्यावर अंघोळ करणं हे चांगली गोष्ट आहे. कारण पिरियडच्या काळामध्ये जेव्हा पिरियड्स येतो तेव्हा असं चिक्क चिक्क जाणं होते किंवा मूड स्विंग्स होतात, त्यामुळे चिडचिड, राग, हा सर्व गोष्टी होते. जर एकदाची की आंघोळ केली की मन फ्रेश वाटते किंवा मग डोकं धुणं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो. तर एकदाची आंघोळ डोकं वगैरे धुतलं त्या दिवशी आपल्याला रिलॅक्स वाटते, ते त्यामागचं उद्देश आहे. पण प्रत्येकाची याच्याकडे बघण्याची मेंटॅलिटी थोडी वेगळी आहे. तर स्वच्छता म्हणजे आंघोळ करणं हे झालं, किंवा जे काही सॅनिटरी पॅड वगैरे वापरतात तर ते दिवसातून एक पॅड जे आहे ते 4 किंवा 6 तास वापरायला पाहिजे. ते वारंवार चेंज करणं किंवा जास्त ब्लडिंग होत असेल तर लवकर चेंज करणं, नाहीतर जनरली 4 किंवा 6 तास एक पॅड आपण यूज करू शकतो. परंतु आजच्या ज्या वर्किंग वुमन्स म्हणा किंवा शाळकरी मुली आहे, सकाळी 10 वाजता गेलं की मधल्या सुट्टीमध्ये काही काही मुली चेंजेस करत नाही, तसंच दिवसभर लावून एक पॅड 5 वाजेपर्यंत राहतात. त्याच्यामुळे कुठेतरी वेगवेगळे आजार होत आहे किंवा स्वच्छता न पाडल्यामुळे दोन्ही मार्गावर खाज येणं, पुरड येणं, रॅशेस पडणं, हा सर्व गोष्टी होत आहे किंवा जडजडणा निर्माण होणं योनी मार्गामध्ये, तर हे सर्व प्रॉब्लेम होत आहे. त्याच्यामुळे स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे.
1: नक्कीच. आजकाल विविध प्रकारचे जे पॅड्स मिळतात आणि कप्स देखील मिळतात, काय सांगाल या संदर्भात?
0: तर मासिक पाळीमध्ये पहिले कपडा वापरला जात होता, पण तो आता कालांतराने वैद्यन खूप सामोर जात आहे. त्याच्यामुळे सॅनिटरी पॅड आहे, क्लॉथ पॅड आहे ज्याला आपण कापडी पॅड वगैरे म्हणतो. त्याच्यानंतर आहे आता छोट्या मुली जेव्हा 4थ्या 5व्या वर्गापासून पिरियड्सला होत आहे तर पिरियड्स आले म्हणून ते मग स्कूलमध्ये जात नाही किंवा विविध समाजामध्ये वावरत नाही, तर अशा वेळेस त्यांच्यासाठी पिरियड डायपर आहे किंवा पिरियड पॅन्टी आहे, जे करून त्यांना आणून दिलं की त्या पिरियड पॅन्टीवर पॅड सुद्धा लावायची गरज नाही किंवा कापड सुद्धा घ्यायची गरज नाही. पॅन्टी लावली की मग त्या काळामध्ये आरामदायी आपण मुली किंवा ते महिला राहू शकते. जो काही हे सॅनिटरी पॅड आहे याचा कचरा कुठेतरी खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, त्याला अनुसरून किंवा ट्रॅव्हलिंग मध्ये ते फेकायची भीती किंवा कापड वापरत असेल तर वाळूण्याची भीती, हा सर्व गोष्टी मनामध्ये धरून किंवा समोरच्या दृष्टिकोनातून एक मेन्स्ट्रुअल कप म्हणून निघालेला आहे जो पिरियड काळामध्ये वापरला जातो. छोट्या मुलांची दुधाची बॉटल असते, त्याचा वरचा निपल असते, त्या सिलिकॉन रबर पासून हा मेन्स्ट्रुअल कप बनलेला असतो, तर तो पिरियडच्या काळात योनी

0: मार्गामध्ये टाकायचं तो आणि आपल्या योनी मार्गाच्या साईजनुसार मेडिकलमध्ये आपल्याला कप मिळतो. जसं साईज आहे, एक्सल साईज आहे, डबल एक्सल, हा पद्धतीचे मेन्स्ट्रोल कप वेगवेगळ्या कंपनीचे मिळतात. त्याच्यामध्ये जे दिवसभराचं ब्लड आहे ते त्याच्यामध्ये साचते. मग ते 5-7 तासांनी आपण काढून मग ते तिथे ब्लड आहे ते वॉशरूममध्ये टाकून त्याला कोमट पाण्यामध्ये धुवून वगैरे मग ते आपण परत वापरू शकतो. एक मेन्स्ट्रोल कप असा 8-10 वर्ष वापरू शकतो.
1: अच्छा.
0: हा म्हणजे एवढा छान आहे. पण आता कुठेतरी महिलांमध्ये म्हणा किंवा 18 वर्षाच्या वरील मुलींना आपण सजेस्ट करतो मेन्स्ट्रुअल कप.
1: हा
0: 18 वर्षाच्या खालील मुलींना आपण सजेस्ट नाही करत कारण त्यांचं शरीर आहे हे अपरिपक्व, त्याच्यामुळे थोडा रिक्स पण आहे. म्हणून मग आम्ही काही महिलांना सजेस्ट करतो की ज्यांना जमते त्यांनीच वापरा, तर मग जे बाकीचे काही प्रोडक्ट आहे ते आपण युज करू शकतो.
1: अच्छा. आता जसं मग अशी आपण ते पुनर्वापराबद्दल बोललात का बाकीच्या काही अशा गोष्टी आहेत?
0: तर त्याच्यामध्ये आहे पिरियड पॅन्टी आहे ते आपण वॉश करून परत वापरू शकतो. त्याच्यानंतर मेन्स्ट्रुअल कप आहे आणि आता क्लॉथ पॅड आपण म्हणतो किंवा कापडी पॅड ते पण एक पॅड तुम्ही 4-5 तास यूज करू शकता. त्याच्यानंतर ते वॉश करायचं. वॉश केल्यानंतर सूर्यप्रकाश टाकलं की त्याच्यावरचे सर्व डाग उडून जातात. कापडी पॅड आहे त्याच्यानंतर मग ते पॅड आहे ते 3-4 महिने आपण एक पॅड यूज करू शकतो. ते शुद्ध कापडापासून ते बनलेलं पॅड असते. तर पद्धतीचं पॅड आता जनरली भरपूर मला युज करत आहे. त्याच्यामुळे जे शरीराला रॅशेस पडणे आहे प्रायव्हेट पार्टवर किंवा फुरड येणं आहे हे कुठेतरी कमी प्रमाणात होत आहे. म्हणजे त्वचेचे जे आजार म्हणू शकतो ते कुठेतरी कमी करण्यासाठी आपण हा सर्व गोष्टीचा उपयोग करू शकतो.
1: जसं आता ज्याप्रमाणे आपण शारीरिक संदर्भात सांगितलं काही आजार, असं मानसिकतेमध्ये देखील फरक पडतो का?
0: हा, कारण कसं आहे हार्मोनल चेंजेसमुळे जसं शरीरावर परिणाम होतो तसंच मनावर सुद्धा परिणाम होतो. मग ते चिडचिड होणं, राग येणं किंवा 30-100 ml तिच्या मासिक पाळीमध्ये काही 5 दिवस ब्लड जाते त्याच्यामुळे तिला विटनेस फील होते, त्याच्यामुळे त्याचा परिणाम मनावर होतो. मग या काळामध्ये असं नको करू तसं नको करू असे कुटुंबातले काही व्यक्ती करतात तेव्हा त्याचा परिणाम तिच्या मानसिकतेवर सुद्धा आजकाल होत चाललेला आहे. त्याच्यामुळे आताच्या मुलींना असं वाटते की आयुष्यात मला कधी मासिक पाळी आलीच नाही पाहिजे. पण हा मुलींना हा सर्व गोष्टी बोलण्यासाठी खूप इझिली वाटते. पण यांना हे माहिती नाही की जर मला वयाच्या 18 वर्षापर्यंत किंवा 16 वर्षापर्यंत फर्स्ट टाइम पिरियड्स आलेच नाही तर माझ्यापेक्षा माझ्या आई जास्त टेन्शन असते.
1: बरोबर.
0: हो काय, तर हा कुठेतरी गोष्टी
1: नैसर्गिक.
0: हा, जसं अन्न वस्त्र निवारा हे आपली मूलभूत गरज आहे तसं महिला मासिक पाळी येणं ही तिची एक गरज म्हणू शकतो किंवा तिचा तो हक्क आहे.
1: बरोबर. आपण जसं या मासिक पाळी संदर्भात सांगता आहात आणि आपण या एका संस्थेमध्ये काम करतात, किती वर्षापासून करतात?
0: मला 2 वर्ष पूर्ण होत आहे, 3rd चालू झालं आहे.
1: मग त्याच्यात नेमकं काय काम केलं?
0: हा, तर उजास हा प्रोजेक्ट आहे आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा आणि मागील 3-4 वर्षापासून तो महाराष्ट्रामध्ये सध्या तरी आता 18 जिल्ह्यामध्ये काम करत होता परंतु आता काही जिल्हे वाढवले आहे. तर त्याच्यामध्ये आपण मासिक पाळी व्यवस्थापन याच्यावर काम करतो. तर जे वयात येतात मुली तेव्हापासून तर रजन वृत्तीपर्यंत मुलींच्या शरीरामध्ये काय काय बदल होतात किंवा पिरियडची सायकल नेमकी काय, 28 दिवसामध्ये आपल्याला दर महिला पिरियड्स कसे येतात, मग ते पिरियड्स आल्यानंतर आपण काय वापरायला पाहिजे किंवा मग जो आहार आहे, व्यायाम आहे, त्याच्यानंतर प्रेम मैत्री आकर्षण जे या काळामध्ये होतात हार्मोनल चेंजेसमुळे, हा सर्व गोष्टी आपण त्यांना डिटेलमध्ये मुलींना महिलांना सांगत होते. आणि मुलांना सुद्धा हा व्यायावर खूप छान मार्गदर्शन केलं जाते.
1: कुठे कुठे घेता मग आपण हे कार्यक्रम?
0: तर सध्या तरी आम्ही 5व्यापासून तर 12 पर्यंत मुलींसोबत कार्यक्रम शाळा कॉलेजेस मध्ये आतापर्यंत काम केलेलं आहे. त्याच्यानंतर 13 वर्षापासून म्हणजे 8व्या वर्गापासून तर 12वीपर्यंत मुलांसोबत सुद्धा हा विषयावर काम करत आहे. त्याच्यानंतर मागच्या वर्षी जेव्हा काम केलं होतं तर आता प्रत्येक भागापर्यंत आम्ही पोहोचवू शकत नाही आहोत ही माहिती. तर कुठेतरी ज्या आपल्या प्रत्येक गावामध्ये अंगणवाडी ताई असते, सावरकर ताई असते किंवा काही उमेदचे जे

0: महिला बचत गट आहे यांना सुद्धा ट्रेनिंग देऊन यांच्या माध्यमातून गावात ही माहिती पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत
1: आहोत. तरी जसं आपण बघतो की मासिक आल्यानंतर काही सामाजिक बंधनं देखील असतात, या संदर्भात आपल्याला काय वाटतं, काय सांगाल?
0: हा, तर सामाजिक बंधन किंवा आपण याला म्हणून गैरसमज जे समाजामध्ये आजही मोठ्या मोठ्या ठिकाणी पाडले जाते की तेढ आलं की देवाला हात नाही लावायचं किंवा देवाची पूजा नाही करायची किंवा स्वयंपाकघरात जायचं नाही. तर जे मी याच्या पहिले सांगितलं होतं की ते 5 दिवस आरामासाठी ह्या सर्व गोष्टी पाडल्या जाते, पण आता जे पूर्वीपासून आजपर्यंत चालत आले आहे तर वेगवेगळ्या तेपासून ते चालत आलं आहे. जर फॉर एक्झाम्पल आपण जर असं म्हटलं की 7 पिढीच्या 7 बाया जर उभ्या केल्या की एकाच्या कानात जे एखादी गोष्ट सांगितली ते तशीच्या तशीच शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही.
1: बरोबर आहे,
0: हो की नाही? तर कुठेतरी तेच पहिलेपासून चालत आलेलं आहे आणि आता वेगवेगळ्या साधनांचा उपयोग सुद्धा होत आहे, तरी पण सुद्धा हा सर्व गोष्टी पाडल्या जात आहे. तर 5 दिवस तिला आरामासाठी हा सर्व गोष्टी पाडल्या असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. पण आम्ही समाजामध्ये कम्युनिटीमध्ये काम करतो, तिथल्या महिला सांगतात की पिरियड्सला धरून भरपूर गैरसमज आपल्या समाजामध्ये पाडल्या जाते. देवाची पूजा करायची नाही किंवा स्वयंपाक करायचं नाही, पाण्याला हात लावायचं नाही, किंवा पिरियडच्या या 5 दिवसामध्ये खाली झोपवलं जाते, तुळशीची पूजा किती तुळशी वाळून जाते, लोणच्याला हात लावलं की लोणचं खराब होते, पापड टाकले की लाल होतात, हे कुठेतरी म्हणजे त्यांची मेंटॅलिटी तशी तयार झालेली आहे.
1: पण कधी कधी काय होतं ना, ते किती गोष्ट घडते त्यामुळे ते त्यामुळेच झालेलं आहे असं ते मनात पक्क बसून.
0: हा, म्हणजे कसं आहे की इतक्या वर्षापासून आपल्याला म्हणजे सांगण्यात आलं आई आजी म्हणा किंवा सुबाई, म्हणजे कुठेतरी एक भीतीपोटी त्यांनी ह्या सर्व गोष्टी बोलल्या जात होत्या असेल किंवा त्यांच्या त्यांच्या कानावरून ज्या गोष्टी आल्या आहेत ते आताही आपल्याला सांगितलं जाते की बाबा पिरियड झालं की 5 दिवस देवाला हात लावायचं नाही, तशी आपली एक मेंटॅलिटी तयार झाली आहे. तर आता मला तरी असं वाटतं या विषयामध्ये जेव्हापासून मी काम करत आहे आणि माझी मेंटॅलिटी एवढी तयार झाली आहे की पाळीच्या दिवशीपासून मी गणपतीची पूजा करू शकतो किंवा कुठल्याही मंदिरात जाऊ शकतो, त्याच्यानंतर दररोज मी तुळशीला पाणी घालते पेटच्या काळात सुद्धा आणि असं पण. पण आजपर्यंत माझी तुळशी सुद्धा वाढली नाही.
1: ताई इथे मला सांगा की जसं आता ज्याप्रमाणे हे सगळं युज केल्यानंतर मासिक पाळी आल्यानंतर जेव्हा ते पॅड्स आहे किंवा तो कप्स आहे हे युज केल्यानंतर बरेच महिला वेगळ्या पद्धतीने त्याला डिस्पोज करतात, पण काही तशा करत नाही, आपण या संदर्भात काय?
0: हा, तर जनरली जे आपण भरपूर ठिकाणी आजकाल सॅनिटरी पॅड वापरले जाते, फार कमी आपण वापरतात हो की नाही? तर जनरली पॅडच वापरत आहे सध्या तरी. तर जे काही पॅड आहे कुठल्याही कंपनीचे तुम्ही पॅड युज करा तर त्याच्यामध्ये 20% कॉटन आणि 80% प्लास्टिक असते. तर प्लास्टिक हे आपल्या शरीरासाठी घातक आहे कारण लहानपणापासून आपल्या प्रायव्हेट पार्टला कपड्याची सवय झालेली आहे, त्याच्यामुळे कपडा कुठेतरी सहन करू शकतो पण प्लास्टिक थोडं घातक आहे. तर जनरली 4 किंवा 6 तास सॅनिटरी पॅड आहे हे युज करणं गरजेचं आहे, पण काही महिलांचं खूप जास्त वेळ होऊन जाते तर अशा वेळेस मग त्यांना सुद्धा होतो वेगवेगळे योनी मार्गामध्ये. तर हे जे डिस्पोज करणं आहे तर त्याला व्यवस्थित पॅन्टीवरून काढलं की रॅप करून न्यूजपेपरमध्ये गुंडाळायचं. जर गावामध्ये असेल तर भरपूर ठिकाणी जाळण्याची वगैरे व्यवस्था असते. भरपूर महिला आहे की सॅनिटरी पॅडला धुतात, तर त्या काळामध्ये ते भरपूर गोष्टी स्वच्छतेच्या बारेमध्ये सांगितल्या जात होत्या की बाबा कापडाला धुवायचं, इतरत्र कुठेही फेकून दिलं जनावरांना वास गेले की ते धुवून घेतात ओढून घेतात, पण स्वच्छतेच्या बारेमध्ये ते बोलल्या जात होतं की बाबा त्या कापडावरून साफ वगैरे गेला तर पाडी बंद होते किंवा वंधत्व येते, हा सर्व गोष्टी सांगितले जात होते. परंतु एक ते एक भीत मनामध्ये कुठेतरी असावं, आपलं पॅड आहे ते व्यवस्थित जागी ठेवलं पाहिजे, यासाठी त्या काळातल्या महिला सांगत होत्या. परंतु जे आता आहे तर सॅनिटरी पॅड लपेटून छान न्यूजपेपरमध्ये पॅक केलं की जर तुम्ही घंटागाडीमध्ये टाकत असेल तर त्याला रेड कलरचा डॉट हवा, आणि जर जाळत असेल घरी तर लोखंडी पिप्यामध्ये त्याला जमा करून मग ते वाढल्यानंतर, कारण जाळणे हा 100% शेवटचा उपाय आहे. त्याच्यानंतर जे कापड वापरत असेल तर ते 3-4 तास वापरा, नंतर धुऊन परत ते रियूज करू शकतात. तर

0: हा सर्व गोष्टी आहे व्यवस्थापनाच्या.
1: यात आहार कसा असावा असं आपल्याला वाटतं?
0: तर दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा आपण आहार घेतो तो शरीराला पूरक असा आहार घ्यायला पाहिजे. जसं आपण फॉर एक्झाम्पल दिलं तर तिरंगी झेंडे उदाहरण आपण देऊ शकतो की तिरंगी झेंड्याला कलर असतात, त्याच्यापैकी सर्वात पहिला कलर म्हणजे केशरी कलर. तर तो लाल आणि पिवळ्या डाळीपासून तो केशरी कलर तयार झालेला असतो. तर त्याच्यामध्ये एवढ्या प्रकारच्या डाळी आहे किंवा कडधान्य आपण म्हणतो किंवा फ्रुट्स वगैरे, तर हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आहारामध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर जो व्हाईट कलर आहे, पांढरा कलर, त्याच्यामध्ये दूध आहे, अंडी आहे, भात आहे, लोणी आहे किंवा मासे आहे, मच्छी म्हणू शकतो आपण. त्यानंतर आहे जे काही व्हाईट कलरचे पदार्थ आहेत ते आपण दैनंदिन जीवनामध्ये आहारामध्ये घेऊ शकतो. आणि शेवटचा कलर म्हणजे हिरवा कलर. तर त्याच्यामध्ये जेवढ्या काही पालेभाज्या आहे, फळ आहे, फ्रुट्स आहे, तर हे जर दैनंदिन जीवनामध्ये जर आपण याचा उपयोग केला, डोळ्यासमोर तिरंगी झेंडा ठेवून त्यानुसार जर आपण आहार घेतला, तर आपलं कदाचित शरीर हे तंदुरुस्त राहण्यामध्ये मदत होते. आणि जे काही पेटच्या काळामध्ये जो ब्लडिंगचा फ्लो असतो किंवा जो काही त्रास असतो, तर या आहारामुळे आपल्याला कुठेतरी आटोक्यात आणता येईल म्हणा. किंवा जे काही पाणी वगैरे आहे, तर शरीरामध्ये दैनंदिन जीवनामध्ये 3 लिटर पाणी असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर भरपूर महिला मुली वर्किंग मन्स किंवा जेव्हा शाळकरी महिला शाळेत जातात तर ते फार पाण्याचा कमी उपयोग करतात. त्याच्यामुळे पिरियड्सच्या काळात मग वेगवेगळं पेन वगैरे होण्यास त्रास होतो.
1: ताई, जसं आज आपण बघतो की बऱ्याच महिला नोकरी करतात किंवा बरेचदा त्यांना प्रवास करावा लागतो, अशा काळामध्ये जसं आपण बघतो की बरेचदा स्वच्छतागृह चांगले नसतात, अशा वेळी काय करावं असं आपल्याला वाटतं?
0: तर जनरली जेव्हा महिला ट्रॅव्हलिंग वगैरे करतात किंवा वर्किंग वुमन आपण जॉब आले, भरपूर ठिकाणी जेव्हा वॉशरूम मध्ये आपण जातो तर ते अस्वच्छ असतात किंवा पाण्याचा अपुरा तिथं अभाव असतो, अशा वेळेस भरपूर महिला तिथं जाण्यासाठी नाकारतात की बाबा मी जर तिथं पिरियडच्या काळामध्ये वॉशरूम गेली तर ओके, नाही मग पाणीच नाही तर मग मी टाकू कुठून, अशा वेळेस मग ते जाण्यासाठी टाळतात. तर त्यांच्यासाठी मग मेन्स्ट्रुअल कप जो आपण साधन म्हटलं, तर जर पिरियड च्या काळामध्ये मेन्स्ट्रुअल कप लावला तर अशा वेळेस मग आपण सार्वजनिक बाथरूम मध्ये सुद्धा जाऊ शकतो. तर हा सर्व गोष्टी आपण त्यांना सजेस्ट करू शकतो.
1: नक्कीच. आज जो आपण दिवस साजरा करतो तर आजच्या दिवसाची संकल्पना नेमकी काय आहे?
0: आजच्या दिवसाची थीम म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन पाळीविषयी अनुकूल समाज निर्मिती आपल्या समाजामध्ये करायची आहे. म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की पिरियड फ्रेंडली सोसायटी आपल्याला समाजामध्ये निर्माण करायची आहे.
1: तर आज या कार्यक्रमाच्या सरतेशेवटी आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: ज्या मासिक पाळीमुळे स्त्रीला स्त्रीपण, आईपण आणि बाईपण लाभलेला आहे, त्यालाच आता कुठेतरी अडचण, प्रॉब्लेम किंवा विटाळ हे जे शब्द वापरत आहे, तर ते प्रॉब्लेम न समजता ते आपले नैसर्गिक प्रक्रिया आहे असं समजून जर तिचं स्वागत केलं तर कुठल्याच महिलेला किंवा मुलीला मासिक पाळी हा प्रॉब्लेम वाटणार नाही.
1: बरोबर,
0: असं मला वाटतंय. सांगितल्याप्रमाणे बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात आलेल्याच असेल, परंतु जो काही व्यायामाचा भाग वगैरे आहे की पिरियड्सच्या काळामध्ये वेगवेगळे आसन केले, म्हणजे बऱ्याच गोष्टी पिरियड्स मध्ये जे दुःख वगैरे आहे किंवा ज्या मेंटॅलिटी आहे चिडचिडी न होता म्हणजे आरामदायी आपण जीवन पिरियडच्या काळामध्ये जगू शकतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे आसन म्हटले की बटरफ्लाय सारखे आहे किंवा चक्कीचं आसन आहे, सूर्यनमस्कार आहे, असे वेगवेगळे आसन जर केले तर पिरियडच्या काळामध्ये खूप आरामदायी आपण ते 5 दिवस काढू शकतो. हे स्वच्छता दिवस म्हणून आपण ठिकठिकाणी राबवण्यात येत आहे. तसंच त्यालाच अनुसरून आपली जी काही स्वच्छता आहे ते महिलांनी स्वच्छतेकडे खूप जास्त लक्ष दिलं पाहिजे. भरपूर महिलांना सर्व गोष्टीसाठी टाइम असते पण स्वतःसाठीच कुठेतरी टाइम नसतो. तर आपण आपली स्वच्छता व्यवस्थित ठेवली तर वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देण्यास आपण कुठेतरी नाकारू शकतो. तर सर्वात जास्त स्वच्छताच ही महत्वाची आहे. आणि

0: आपलं घर किंवा मन स्वच्छ असेल तर आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे पडू शकत नाही. त्यासाठी आपलं मन हे साफ असलं पाहिजे, आपलं शरीर तंदुरुस्त असलं पाहिजे, तरच आपण कुठल्याही शिखरावर पोहोचू शकतो. जे काही आपले ध्येय आहे, उद्देश आहे, ते आपण गाठू शकतो. त्याच्यासाठी आपलं आरोग्यच महत्वाचं आहे. जर आरोग्यच आपलं कमकुवत असेल तर शरीर कुठेतरी आपलं त्या ठिकाणी असते आणि मन कुठेतरी आपल्या दुखण्यामध्ये सडकलेलं असते. म्हणून आपलं मन शरीर जपणं खूप जास्त काळाची गरज झालेली आहे असं मला वाटते.
1: नक्कीच, विषय संदर्भात अतिशय छान उपयुक्त अशी माहिती सांगितली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: तर श्रोते हो, मासिक पाळीच्या काळात स्वच्छता राखल्यास इन्फेक्शन किंवा आरोग्याच्या इतर समस्या उद्भवू शकतात, ते आजच्या या मुलाखतीतून आपण नक्कीच जाणून घेऊ.

0: शरीर कुठेतरी आपलं त्या ठिकाणी असते आणि मन कुठेतरी आपल्या दुखण्यामध्येच अडकलेलं असते. म्हणून आपलं मन शरीर जपणं खूप जास्त काळाची गरज झालेली आहे असं मला वाटते.
1: नक्कीच, विषय संदर्भात अतिशय छान उपयुक्त अशी माहिती सांगितली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: तर श्रोते हो, मासिक पाळीच्या काळात स्वच्छता राखल्यास इन्फेक्शन किंवा आरोग्याच्या इतर समस्या उद्भवू शकतात, ते आजच्या या मुलाखतीतून आपण नक्कीच जाणून घेतलं असेल. चला तर कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. नमस्कार.
3: जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त मासिक पाळी एक नैसर्गिक क्रिया याविषयी ऋतू पहानपटे अडवाणी यांची हेमा बहादेनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. फोन इन कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. हॅलो आपली आवड. संवादिका आहेत ऐश्वर्या भालेराव, सादर करते उमेश दुपारे.
0: हॅलो आपली आवड.
4: हॅलो आपली आवड.
0: हो बोला.
4: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार, कोण बोलत आहे?
4: मी शुभांगी नरगडे, बाबूपेठ चंद्रपूर इथून बोलत आहे मॅडम.
0: अच्छा शुभांगी, काय म्हणता, कशा आहात?
4: आम्ही छान आहे मॅडम, तुम्ही कसे आहे?
0: मी पण खूप छान आहे.
4: वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन मॅडम.
0: खूप खूप धन्यवाद. तुम्ही सुद्धा आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकताय आणि आम्हाला अभिनंदन करताय त्यासाठी खूप छान वाटलं.
4: मला
0: काय करताय शुभांगी?
4: मी हाऊसवाईफ आहे मॅडम.
0: अच्छा हाऊसवाईफ आहेस?
4: हो, घरीच राहते, मुलांना सांभाळते वगैरे.
0: अच्छा, आणि काय आवड आहे तुझी?
4: आम्हाला गाण्याची जे आकाशवाणी कार्यक्रम ऐकण्याची खूप आवड आहे मॅडम. म्हणजे असं नाही का प्रोग्राम सर्वच महिलांचे प्रोग्राम, गाण्यांचे, मुलाखतीवाले, नाही का, सर्वच प्रोग्राम मला मनापासून आवडतात.
0: अच्छा, मग आता कोणता कार्यक्रम? सध्या आम्ही खूप सारे नवीन कार्यक्रम सुरू केलेले आहेत, त्यात तुम्हाला कोणता कार्यक्रम आवडतोय? छान
4: आकाशवाणीचे काही काहीच मिळतात, एक दोन शेवटचे जसं हॅलो आपले फरमाईश आवड की असे प्रोग्राम म्हणजे शेवटचेच मिळतात.
0: अच्छा, पण आपण मुलांचे डब्बे करता करता त्यांना आवडता आवडता आपण सगळेच कार्यक्रम ऐकू शकतो, कारण आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकायला आपल्या स्पेशली बसून राहायची गरज नाही, जसं टीव्ही समोर बसतो तर. पण आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकायला रेडिओ सुरू करून दिला की आपले कान मात्र ऐकण्यासाठी ते काम करतात. म्हणजे आपली आवड जपण्यासाठी आपण वेळ काढून रेडिओचे कार्यक्रम ऐकता, त्यासाठी खूप धन्यवाद. शुभांगी, आज कुठलं गाणं ऐकायचं आहे? आज आपल्याला मराठी चित्रपटात गाणं ऐकता येणार आहे.
4: या चित्रपटातील आभास हा मला गाणं ऐकायचं.
0: अच्छा,
4: माझे काही श्रोते
0: हा सांगा.
4: ध्रुव नरगडे, सात्विक नरगडे, कस्तुरी नरगडे, शयन नरगडे आणि मस्त नरगडे परिवार, संघर्ष रामटेके, वैभव रामटेके आणि रामटेके परिवार, यांना सर्वांना पण ऐकायचं हे गाणं.
0: अच्छा ठीक आहे शुभांगी, तुम्हा सगळ्यांच्या आवडीचं यंदा कर्तव्य आहे ह्या चित्रपटातील गीत आपण ऐकणार आहोत.

0: हॅलो, आपली आवड बोला.
1: बालाजी जोडकले, खंडगाव तालुका, नायगाव जिल्हा, नांदेड.
0: बापरे बालाजी, आपण तिथून कॉल करलाय.
1: हा मग अगदी ग्रामीण भागाच्या काना कोपऱ्या तांड्या वस्ती वाड्यात पोहोचणार एकच माध्यम आकाशवाणी या ऍपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून.
0: खूप छान.
1: शहरामध्ये कुठेही ऐका.
0: खूप छान. आणि चंद्रपूर आकाशवाणीचे कार्यक्रम तुम्ही नांदेड मग कशावर ऐकता?
1: नांदेड पासून 60 किलोमीटर ग्रामीण भागामध्ये गाव आहे.
0: बर. आणि मग तिथे व्हेरी गुड, AIR ऍप मध्ये तुम्ही कार्यक्रम ऐकता.
1: आणि तुमचा पारा आज 47 पोहोचलेला आहे चंद्रपूरचा.
0: अच्छा.
1: राहिलेले 4-8 दिवस चांगला उन्हाची काळजी घ्यायची.
0: आम्ही ती काळजी सतत घेतोय, श्रोत्यांना सांगतोय, चंद्रपूरच्या सर्व जनतेला सांगतोय की उन्हापासून स्वतःचा बचाव करा आणि काळजी घ्या.
1: हो, राहिले 8 दिवस जर चांगलं राहिलं तर आपल्याला पुढचा येणारा जूनच्या पावसाळीचा दिवस खूप दिवस चांगले जाते. फक्त 8 दिवस कटिंग करायचं आहे आपल्याला.
0: बिलकुल बिलकुल. काय करता बालाजी तुम्ही?
1: आता खरीपाची रोप तयारी शेतीची.
0: अच्छा, बरं. आणि मग शेतीवर काम करता करता तुम्ही नांदेडला नाही आहे का? हो,
1: ऊन कसं नाही ताई, सकाळपासून उचार झालो. काल थोडस केलं बघा, 4-4:30 पासून. हो ताई.
0: किती आहे नांदेडचं ऊन?
1: नांदेड 43 आहे ना, 42-43 नेहमी चालू आहे टेम्परेचर.
0: अच्छा अच्छा. बरं.
1: हो, तुमचं 47 गेलं आहे ताई?
0: हो, आम्ही 47 पोहोचलोय.
1: हो, त्यामुळं कदाचित जेवढं होईल तेवढं टाळाटाळ केलं डॉक्टर की आपण व्यवस्थित राहू शकतो, आपलं आरोग्य चांगलं राहते समजा.
0: बरोबर बरोबर. बरं, कोणते कार्यक्रम ऐकायला आवड तुम्हाला?
1: तुमचे मुलाखती प्रसंग कार्यक्रम जे असतात आणि शेतकऱ्यांचा कार्यक्रम संध्याकाळचा.
0: अच्छा.
1: आवडतो ना तो हॅलो आपकी पसंत, हॅलो आपली आवड.
0: ठीक आहे. तर आज हॅलो आपली आवड ह्या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आहे. तर मला कोणत्या चित्रपटाचं मराठी गाणं ऐकायचं आहे?
1: गीत सुचवणार असताही आपल्याला आता या उकाड नवी पल्लाड अंतर पाटली मध्ये जाता आता इथे लगीन ठरलं.
0: आणि बाजी आपलं गाणं यावेळी नक्की ऐकूया.
1: धन्यवाद.
0: ठीक आहे, धन्यवाद.

0: हॅलो, आपली आवड.
1: नमस्कार बहिणजी.
0: नमस्कार, बोला ना.
1: मी मुक्काम पोस्ट कराड जिल्हा तारा तुकाराम जाधव बोलते.
0: नमस्कार तुकारामजी, काय करता तुकाराम? मी
1: माझा वर्कशॉप आहे, बिल्डिंगचे वेल्डिंग काम करतो, घरचे दरवाजे ग्रिल खिडक्या जागा बनवतो.
0: बरं, अरे वा. आणि साताऱ्यावर ना तुम्ही आमचे चंद्रपूर आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता?
1: हो.
0: कवर ऐकता?
1: अच्छा, ऐकतो.
0: बरं बरं. कोणता कार्यक्रम आवडतो चंद्रपूर आकाशवाणीचा?
1: हा, फोन फॉर माय कार्यक्रम चांगला आवडतो. पण काय आहे, इतर लोक श्रोते आपले फोन करतात, आपल्या भागातली माहिती देतात, माहिती आपल्याला चंद्र आकाशवाणी कळते चांगली.
0: अरे वा, खूप छान. ठीक आहे, तुम्हाला कुठलं गाणं ऐकायचं आहे आज?
1: वातावरण कसं आहे चंद्रपूरला? तापमान
0: चंद्रपूरला प्रचंड ऊन आहे आता. आमच्या इथे चंद्रपूरचा पारा हा 47 अंशांवरती आहे आणि कडक ऊन आहे.
1: एक नंबर चंद्रपूर आहे.
0: हा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ब्रह्मपुरी एक गाव आहे, तिथे सगळ्यात जास्त तापमान आहे देशातलं आणि त्याच्या खालोखाल चंद्रपूरचं तापमान आहे. तर आम्ही आता 47

0: पॉइंट काही अंशांवरती आमच्या चंद्रपूरचं तापमान आज आहे.
1: आमच्याकडे मॅडम तापमान कमी आहे 36-37. पण काय होतं, आमच्याकडे दोन नद्या आहे, कृष्णा आहे, कोयना आहे. लोक शेतीला पाणी पाजतात, त्यामुळे शेतीला गारवा असा लागतो आम्हाला.
0: हा बरोबर. आमच्या इकडे सगळं जंगल आहे, पण तरीही उन्हाचा पारा हा कायम जास्तच असतो. तुकाराम, आज कुठल्या चित्रपटातलं गाणं ऐकायला आवडेल तुम्हाला?
1: मराठी का हिंदी?
0: मराठी मराठी
1: मराठी गाणी. मग बन्या बापू चित्रपटाची वाऱ्याची मंजूर.
0: ठीक आहे, ऐकूया तुमच्या आवडीचं बन्या बापू ह्या चित्रपटातील.

0: हॅलो अभियावड.
1: हॅलो.
0: हां बोला.
1: हा नमस्कार, माझं नाव अश्विनी आहे, मी मुंबईवरून बोलते आहे.
0: नमस्कार.
1: नमस्कार, कसं चाललं आपलं सगळ्यांचं चंद्रपूर मध्ये?
0: आमचं खूप छान चाललंय. तुम्ही मुंबईवरून फोन केला यासाठी खरं तर पहिल्यांदा खूप धन्यवाद, कारण मुंबईपर्यंत आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकता यासाठी आम्हाला आता खूप छान वाटतंय खरं तर.
1: हो, माझे बाबा आपले इतके फॅन आहेत.
0: हो,
1: तुम्हाला तुम्हाला सांगते ते गाऊन दाखवतात आम्हाला, आकाशवाणी चंद्रपूर.
0: खूप छान, खूप आनंद झाला. मुंबईवरूनच सगळ्या ठिकाणी कार्यक्रम प्रसारित होत असतात, सहक्षिप्त होतात, पण मुंबईपर्यंत स्पेशली आकाशवाणी चंद्रपूर केंद्र कार्यक्रम ऐकता असं कळल्यावर खूप आनंद झालाय.
1: अगदी आवडीने ऐकतो, अगदी आमच्या घरातली माणसं आहात सगळी.
0: अरे वा.
1: त्यामुळे

0: अच्छा.
1: आणि इथे काय म्हणते गर्मी चंद्रपूर मध्ये? भरपूर
0: चंद्रपूरला प्रचंड गर्मी आहे. आता तरी आमच्या इथे 47 अंशांवर पारा आहे, त्यामुळे आम्ही अगदी नक्की नक्की आम्ही सगळे काळजी घेतो. आम्ही दुपारच्या वेळेत बाहेर पडत नाही, पण कधी कधी कामानिमित्ताने पडावं लागतं, कारण चंद्रपूरला कायमच इतकं ऊन राहिलेलं आहे, त्यामुळे थोडस अंगवळणी पडल्यासारखं झालंय आम्हालाही. दरवर्षीचं पारा इतक्या अंशांपर्यंत जातो, त्यामुळे काळजी सगळेजण घेतात, त्यामुळे तसं आम्हाला ते कधी कधी खूप जास्त वाटतं, पण कधी पर्याय नसतो, निमित्तानं प्रत्येकालाच बाहेर पडावं लागतं. पण तरीही आमच्या इथे पारा सगळ्यात जास्त आहे. चंद्रपूर जिल्हा हा संपूर्ण देशात आत्ता सगळ्यात जास्त उष्ण जिल्हा आहे.
1: नॉर्मली मुंबईची लोक जरा जरी थंडी झाली की तक्रार करतात आणि जरा जरी झालं की तक्रार करतात, म्हणून तुम्ही मला विचारण्याच्या आधी मीच पहिला तुम्हाला विचारू कसं चाललंय.
0: नाही नाही, आमचं छान चाललं आहे, पण ऊन मात्र प्रचंड आहे.
1: आता पाऊस पण छान येईल
0: बस आम्ही अगदी चातक पक्षी कसं पावसाची वाट बघत असतो, कधी येईल कधी येईल, अगदी याप्रमाणे आम्ही सगळे चंद्रपूरकर आहे ना, पाऊस कधी पडेल याची वाट बघतो. काय करता अश्विनी तुम्ही?
1: सध्या तरी समर वेकेशन चालू आहेत, त्यामुळे माझी जी एक हॉबी आहे, एक जपानी हॉबी आहे, त्याला ओरिगामी असं म्हणतो. त्याच्यामध्ये कागदाच्या घड्या अशा पद्धतीने घालायच्या की त्याला त्यातनं तुम्ही काहीही निर्माण करू शकता, झाड, कावळा, ससा, काही.
0: फक्त
1: एकच नियम आहे की तुम्ही रात्री की गम वापरायचं नाही, फक्त घड्या विशिष्ट पद्धतीने घालायच्या. तर ते इथे आजूबाजूची जी मुलं आहेत, तर माझं एक सोशल ऍक्टिव्हिटी तुम्ही म्हणू शकता की त्यांनी मोबाईल पासून थोडा लांब राहावं आणि त्यांच्या हाताला सराव व्हावा, त्यांच्या हाताचं डोळ्याचं त्यांना ते जजमेंट द्यावं आणि एक क्रिएटिव्हिटी व्हावी म्हणून मी त्यांच्यासाठी काही काही ऑर्गनाईज करत असते.
0: खूप
1: सहभागी होत असतात, त्यामुळे आम्ही आमचं खूप मजा असते.
0: अच्छा, खूप छान, खूप छान उपक्रम आहे. मुलांना खरंच मोबाईल पासून दूर ठेवणं हा खूप मोठा टास्क सध्या पालकांसाठी आहे, इतरांसाठी आहे, कारण शाळेला सुट्ट्या आहेत, मुलांजवळ आता अभ्यास नाही करायला
1: अभ्यास नाही. पण एक आहे की माझं म्हणजे ज्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने मी या गोष्टीकडे बघते, तुमच्या समोर ते सांगते की मला कुठेही मुलांकडून अपेक्षा नसते की त्यांनी त्यांची जी कलाकृती आहे ती परफेक्ट व्हावी. परफेक्शनचा जोर मी त्यांना कधीही देत, चुकलं तर चुकलं, पण त्यांचं मन त्याच्यामध्ये रमलं पाहिजे,
0: बरोबर,
1: त्यांना आवडलं पाहिजे. ती आवड त्यांच्यामध्ये कशी निर्माण होईल, त्यांना ते एनकरेज कसं करता येईल, ते माझा तो फोकस असतो. त्यामुळे मी परफॉर्मन्स बेस्ड न बघता किंवा एकमेकांमध्ये तुम्ही कॉम्पिटिशन करून कोण चांगला आहे असं करण्यापेक्षा त्यांचं मन किती रमतं हे मला जास्त आवडतं.
0: खूप छान अश्विनी, मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलत.
1: तर जितकं देता येईल तेवढं करावं असं मला नेहमी वाटतं.
0: ठीक आहे अश्विनी, छान छान, खूप छान उपक्रम आहे. अश्विनी, आज आपल्याला कुठलं गीत ऐकायला आवडेल?
1: माझे बाबरे आपले एवढे चाहते आहेत, त्यांच्याच आवडीचं मला गाणं ऐकायचं आहे. ते आहे गुलाब आह तेरे, आणि अर्थात आशाजींचं जे निधन झालं ते आशाजींचं हे गाणं आहे, गुलाब आह तेरे.
0: ठीक आहे अश्विनी,
1: आकाशवाणी चंद्रपूर ऐकायला आवडेल.
0: नक्की अश्विनी, तुमच्या दोघांच्या आवडीचं हे गीत आपण ऐकूया.
1: खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद.

0: हेलो अपली अवर।
1: हेलो,
0: हेलो,
1: नमस्कार।
0: नमस्कार। काय नाव आपलं?
1: मी चांदूर बाजार जिल्हा अमरावती वरून संजय कुमार गेडाम बोलतोय।
0: बोला संजय, काय करता आपण?
1: मी काही नाही, आता 80% पोलिओग्रस्त आपला आहे,
0: हाँ,
1: 8 वर्ष असतो मी।
0: अच्छा,
1: आणि आकाशवाणीचे कार्यक्रम नेहमी ऐकत असतो।
0: खूप छान। कुठला कार्यक्रम आवडतो आकाशवाणी चंद्रपूरचा?
1: मला फोन इन कार्यक्रम आवडते। पत्र लिहायचा आहे कार्यक्रम आवडते। मी अगोदर पत्र लिहायचो, पण आता माझे हात काम करत नाही पत्र लिहायला। 55 वर्षाचं वय झालंय, माझे पोलिओच्यानं 80% असल्या कारणानं खूप शारीरिक कमजोरी आली आहे मला।
0: अच्छा, ठीक आहे संजय। कुठलं गीत ऐकायला आवडेल आज?
1: आज सुधीर मोघे यांचं गीत आहे, श्रीधर फडके यांचं संगीत आहे, लक्ष्मीची पावले या चित्रपटातलं गीत आहे, आणि आशा भोसले सुधीर फडके यांच्या आवाजातलं आहे, फिके अंधाराचे जाळे जाळे
0: झाले मग
1: मोकळे आकाश।
0: नक्कीच जे ऐकूया तुमच्या आवडीचं, लक्ष्मीची पावले या चित्रपटातील गीत।

हॅलो, आपली आवड हा ओपनिंग कार्यक्रम आपण ऐकलात. संवादिका होत्या ऐश्वर्या भालेराव, तांत्रिक सहाय्य किशोर.

वसाक आणि विकास बावणे यांचं सादर करते उमेश दुपारे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता आहेत. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि स्वागत करते तुमची मैत्रीण राखी पाटील. मैत्रिणींनो, बघता बघता मे महिना संपत आला आणि जून महिन्याची सुरुवात होईल. जून महिना म्हणजे पावसाचा महिना, त्यामुळे आता चातकाप्रमाणे आपण सारेच पावसाची वाट पाहत आहोत. सरता उन्हाळा हा निसर्गाच्या चक्रातील एक अत्यंत मोग आणि परिवर्तनाचा काळ आहे. सध्या नवतपाच्या झळांनी सारेच गर्मीने त्रस्त आहोत. मध्येच कडक ऊन, पण मध्येच येणाऱ्या सावलीमुळे जरा वातावरणात बदल झाला वाटतो. अशा या वातावरणात संध्याकाळच्या वेळी सुखद्वारेची झोक मनाला शांत करून जाते. दिवसभर उन्हाची प्रखरता जरी असली तरी संध्याकाळच्या वेळी क्षितिजावर दिसणारे सोनेरी नारंगी रंग मात्र मनाला भुरळ पाडतात. घरात असलेल्या बागेतील झाडांच्या सानिध्यात रममाण होताना दिवसभराच्या झालेल्या गर्मीचा काही काळ विसर पडतो. मैत्रिणींनो, हा जो सरता उन्हाळा आहे ना, हा काळ संयम आणि प्रतीक्षेचा असतो. निसर्गाच्या बदलांचा स्वीकार करायला आपल्याला शिकवतो. थोडक्यात काय तर सरता उन्हाळा म्हणजे केवळ असह्य उन्हतेचा अंत नाही, तर तो चैतन्यमय पावसाच्या आगमनाची नांदी आहे. तेव्हा उन्हाळा दाहकतेकडून पावसाच्या शीतलतेकडे जाण्याचा हा प्रवास लवकरच सुरू होईल अशी आशा करूया. आणि कार्यक्रमात ऐकूया निसर्गावर आधारित सुंदर गीत.

0: मैत्रिणींनो, गीत संगीत ऐकलं की मन कसं प्रसन्न होतं, त्यामुळे छान छान गाणी ऐकायला आपल्याला आतच आणि यातून आपण आनंद मिळवत असतो. मैत्रिणींनो, आपल्याला आयुष्यात निखळ आनंद केव्हा मिळतो? जेव्हा आपण स्वतःतील कलागुण ओळखून त्याला बहरू देतो, त्यातून जेव्हा यश मिळतं ना, तेव्हा आयुष्यात निखळ आनंद मिळतो. मैत्रिणींनो, प्रत्येकातच काही ना काही कलागुण असतात. जसं कोणाकडे विनोद बुद्धी असते, अशा व्यक्ती अगदी सहजतेने प्रत्येकात विनोद निर्मिती करून आजूबाजूचं वातावरण हास्यमय करतात. अलीकडच्या काही वर्षात स्टँडअप कॉमेडी हा कला प्रकार वेगाने विकसित होत आहे. युवा पिढी त्यात करिअरही करत आहे आणि क्षेत्रात मुलींनीही छान गगनभरारी घेतलेली आहे. याविषयी बोलण्याचं कारण म्हणजे आज याच क्षेत्रात करिअर करणाऱ्या व्यक्तीची मुलाखत आपण ऐकणार आहोत. ऐकूया स्टँडअप कॉमेडी प्रकारात उत्तुंग भरारी घेणाऱ्या, कितीतरी मुलींसाठी प्रेरणा असलेल्या नेहा ठोंबरे यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत. मालिका आहे हिकूज, ऐकूया ही मुलाखत. मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत स्टँडअप कॉमेडी प्रकारामध्ये उत्तुंग भरारी घेणाऱ्या, कितीतरी मुलींसाठी प्रेरणा असलेल्या, खास वैरवीय भारत हास्याचे कारंजे फुलवणाऱ्या, ठोंबरेबाई या नावाने परिचित असलेल्या स्टँडअप कॉमेडियन नेहा ठोंबरे. मैत्रिणींनो, गावातून शहराकडे येऊन शिक्षण घेत स्टँडअप कॉमेडी या कलेच्या प्रवासात त्यांनी अनेक काही गोष्टी मिळवलेल्या आहेत. हा प्रवास थेट लंडनपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. एका वैदर्भीय कन्येचा हा प्रवास आता गप्पांमधून जाऊन घेऊया. स्वागत करूया. नमस्कार नेहाती.
1: नमस्कार राखीताई.
0: आणि कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे.
1: थँक्यू सो मच, मला आज तुम्ही इथे बोलवलं. आकाशवाणी म्हणजे माझ्या जीवाजवळचा विषय आहे, तर मला खूप छान वाटत आहे इथे आज येऊन.
0: इतरांना हसवणार नेहाती, कशा आहात?
1: मी एकदम मजे आहे.
0: आणि इतक्या कवयामध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख निर्माण केली, तेही ठसकेबाज भाषेतून. एक वैदर्भीय भाषेचा तडका तुम्ही त्याला लावलेला आहे. बहारदार व्हिडिओज आम्ही बघतो आणि मोठा चाहता वर्ग तुमचा. आणि सोपं नाही आहे, हा प्रवास नक्कीच संघर्षाने गेलेला असेल, अप अँड डाऊन्स असतील, तर हा प्रवास छान गप्पांमधून जाणून घ्यायचा आहे. पण सुरुवात तुमच्या छान वऱ्हाडी भाषेतील एका मजेदार सादरीकरणाने करूया ना.
1: येस, इंजिनिअरिंग केलं आणि मला मुंबईत नोकरी लागली. सो मुंबईत गेली आणि गेल्या गेल्या मला भेटली नाईट शिफ्ट. आता आपण गावाकडचे लोक रात्री 8 वाजले का आपल्या माना लागते डोलाले. मी विचारलं का आजकाल कोणी काही पायऱ्याचा वापर करत नाही, सगळेजण लिफ्ट ऑफिसमध्ये वर जातात खाली येतात. तर मी गेली आणि पायऱ्यावरून पसरली. तिकडून एक पोरगी आली, मला म्हणे एक्सक्यूज मी वेअर इज रेस्ट रूम. मी म्हणलं बाई मी तर इथंच रेस्ट करून राहिली, बाकीच्या पोरी टेबल करून राहिल्या आणि उरल्या सुरल्या गाडीत करून राहिल्या.

0: स्टूल बसायचं असेल तर बस इथं. ते म्हणे आय मीन बाथरूम. मी म्हणलं सर की जाणं तिकडं होय काय माहिती भेटलं का नाही भेटलं.
1: खूप छान स्टाईल असते वेगळी सांगण्याची, शब्द साठा आहे वेगळा, किंवा संवाद फेक जे म्हणतात ती तुमच्यात अगदी हे गुण अगदी पुरेपूर आलेले आहेत. आणखीन एक महत्वाचं, तुमच्या कलेच्या प्रवासाने तुम्हाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिलेली आहे आणि कोणत्याही कलाकारासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. स्टँडअप कॉमेडी प्रकारामध्ये फार मुली जात नाहीत, पण आता हळूहळू हाही प्रकार आता छान विकसित होत चाललेला आहे, वेगाने पसरतोय, लोक त्यामध्ये करिअरही करतायत. तुम्ही लंडन मध्ये गेले, लंडनच्या रंगभूमीवर तुम्ही हे सगळं प्रकार सादर करा, तो अनुभव जाणून घ्यायचा आहे.
0: लंडनचा प्रवास हा अतिशय धक्कादायक आणि अस्मतरित्या माझ्यापर्यंत पोहोचला. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की मी विदर्भातून पुलगाव जवळ विटाळा म्हणून एक छोटं खेड आहे, 1500 पॉप्युलेशन तिथली आहे, तर माझी काही ओळख नाही आहे इतक्या लांबपर्यंत, तर बिलकुलच नाही. तर आपल्या छोट्या रील्सच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्याच माध्यमातून व्हिडिओ जे आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले आणि तिथनं मग एक इंटरेस्टेड काही लोकांचा मला मेसेज आला. मला आता पहिले खोटंच वाटलं, माझ्यासारख्या गाखेड्यापाड्यातल्या पोरीला आणि आपल्याला कोण दूर लंडनला बोलवून मी तर विचार म्हणजे मी भावच नाही दिला त्यांना सुरुवात. मला असं वाटलं की फ्रॉड असेल, पण म्हटलं की नाही हे थोडे सिरियस वाटतात. कारण ते परस्यू करत होते, रेग्युलरली ईमेल करत होते आणि ज्या दिवशी आमचं ठरलं की आपण व्हिडिओ कॉलवर एकदा बोलूया तर दादा आणि ताई असे नवरा बायको समोर दिसले आणि ते विदर्भातले होते, मुलमुले म्हणून त्यांचं सेम आहे. तर मग थोडं त्यांच्याकडे पाहून वाटलं की हे लोकच जेन्युइन वाटत आहे म्हणून, तर म्हटलं आपण मास्क घ्यावी. तेव्हाही माझ्या मनात खूप प्रश्न आला की जाऊ की नको, जेन्युइन लोक की नाही आहे, काय करू मी एकटी लंडन मध्ये जाऊन काय करीन. म्हणजे आपल्या छोट्या गावातल्या लोकांच्या मनात अपॉर्च्युनिटी पेक्षा भीतीच जास्त असते, कारण कोणीच नाही राहत आपलं ते. म्हटलं जाऊ दे जे होईल ते पाहून घेऊ, आपल्या जीवनामध्ये काही अशी संधी परत परत चालून येणार नाही. त्यामुळे मग मी त्यांना हो म्हटलं आणि त्यांनी तेव्हा विचारलं की तुझ्याकडे एक तासाचा स्टँडअपचा परफॉर्मन्स रेडी का. माझ्याकडे 10 मिनिटाचा होत, मी हो म्हटलं आणि मग मी त्याची तयारी केली. सो हो म्हटल्यापासून तर लंडनला जाईपर्यंत माझ्याकडे फक्त 3 महिने होते. त्या 3 महिन्यात मी एक तासाचा परफॉर्मन्स बनवला, त्याचे महाराष्ट्रात 20-25 शो केले ऍज अ रिहर्सल म्हणून आणि मग लंडनला जाऊ तिथे 3 शोज केले. तर कधी कधी असं असते की आपण रेडी असो नसो अपॉर्च्युनिटीला हो म्हटल्यावर मग आपण स्वतःला तयार करतो. तर असा एक रिव्हर्स प्रवास माझा लंडनचा राहिला आहे.
1: आणि लंडन रंगभूमी तुम्ही उभे राहिल्या,
0: हो
1: तिथल्या मराठी प्रेक्षकांची मन जिंकले.
0: खूप मस्त, बापरे तिथे लंडन मध्ये आपले लोक आहेत महाराष्ट्रीयन, खूप प्रेमळ आणि त्यांना खूप मजा येते की अरे भारतातून आलाय कोणीतरी, तर ते आपल्याला खूप छान ट्रीट करतात. मला तर रोजचे पुंचार असायचे लोकांच्या घरी आणि खूप मजा आली तिथे. माझ्या कार्यक्रमात खूप दिग्गज लोक होते, माधुरी दीक्षितची माऊली काय आणि भरपूर असे लोक होते आणि ते खूप आवडीने आपले मराठी प्रोग्राम बघतात. आणि मला सांगायला आवडेल की मी पहिली मुलगी आहे की जिने मराठीमध्ये तिथे स्टॅप कॉमेडी प्रकार हा सादर केला पूर्ण महाराष्ट्रातूनच. तर हे जाणून पण मला खूप मजा आली आणि माझी ऑर्गनाइज होती ती महिला होती, तर मला ते त्याही गोष्टीचा एक अभिमान आहे की एका महिलेने एका महिलेसाठी प्रयत्न केला आणि आम्ही मुलींनी मिळून तिथे परफॉर्मन्स केलं.
1: छान, म्हणजे अगदी छोट्याशा गावातून शहराकडे, शहरातून आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणं हा प्रश्न नक्की सोपा नसा.
0: हो,
1: तर थोडी उत्सुकता आहे नेहाते की कसं होतं तुमचं बालपण, कुठे शिक्षण घेतलं आणि काही अशा तिथल्या खास आठवणी.
0: तर जसं मी सांगितलं की मी पुलगाव वर्धेनंतर जे पुलगाव आहे तिथे विटाळा म्हणून ते आमचं गाव आहे, माझं बालपण तिथे गेलं आणि 12 पर्यंत तिथेच शिक्षण झालं. माझ्या घरी 2-3 एकर शेती आहे आणि ती काही जेव्हा आम्ही शाळेत जायची तेव्हा ते वाळू शेती होती, तिथं इरिगेशन किंवा पाण्याचा स्रोत नव्हता, त्यामुळे खूप काही शेतकरी कुटुंब असून पण सधन बा आणि खूप चांगली शेतीचा काही बॅकग्राऊंड नव्हता. सो खूप हालाकच बॅकग्राऊंड आलेला आहे, कधी हे भेटायचं कधी ते नाही भेटायचं, जसं आपलं विदर्भातल्या गावातल्या मुलांचं असतं तसं. आणि जे काही शाळा जसं काही लेवल ऑफ एज्युकेशन होतं ते होतं. आवर्जून सांगायला आवडेल की मी इथे आज एक आर्टिस्ट म्हणून असली आहे तुमच्या समोर. आर्टिस्टचं अही आजूबाजूला काहीच होतं. सो टीव्ही घरात नव्हता, सिनेमा गृह आजूबाजू माहीत नव्हते, तिथं एंटरटेनमेंटचं एकमेव साधन म्हणजे आपलं आकाशवाणी.
1: बरं,
0: तर आमच्या घरी त्यावेळी रेडिओ होता. आजोबांना शौक होता रेडिओचा, तर ते 24 तास रेडिओ चालूच राहायचा. तर जे काही ऐकलं म्हणजे जे पण काही ऐकलं माझ्या कानावर, मला सर्वात जास्त शास्त्रीय संगीत आवडतं आणि माझ्या व्यक्तीला शास्त्रीय संगीत माहीत असणे म्हणजे फक्त रेडिओमुळे.

0: शक्य झालं.
1: बरं,
0: तर मी आकाशवाणीची खूप मोठी काय म्हणू आपण त्याला, श्रोता, फॅन आणि एक गुरु सारखं पण मी त्याला बघते. कारण नाटकं फक्त ऐकली तर आकाशवाणीवर ऐकली, कधी पाहिलीच नाही. माझ्या इंजिनिअरिंग किंवा माझ्या ग्रॅज्युएशन पर्यंत मी नाटक पाहिलं नाही. गाणी ऐकली तर फक्त आकाशवाणीवरच ऐकली, मुलाखती ऐकल्या तर आकाशवाणीवरच ऐकल्या. तर माझ्यासाठी आकाशवाणी एक प्रकारचं म्हणू आपण मेंटर असल्यासारखं पण, कारण ऐकून ऐकून पण माणूस किती काही शिकू शकतो. त्याचं एक्झाम्पल मी आहे. सो आजही मी रेडिओ ऐकते, आकाशवाणीच ऐकते.
1: मग शिक्षण कुठे झालं?
0: येस, तर 12वी पर्यंत पुलगावला झालं. त्यानंतर इंजिनिअरिंग साठी मी पुण्याला गेली, तिथे इंजिनिअरिंग केलं आणि एमटेक मी मुंबईहून केलं. तर लहानपणीच पासूनच नाटकांमध्ये गाण्यांमध्ये आवड होती. मी दाखवते ती चिन्ह स्कूल्समध्ये म्हणा किंवा अशा कॉम्पिटिशन्स वगैरे पण माझा नंबर यायचा. पण तेच आहे की आपण रोल मॉडेल कधी पाहिलं नसतं. आपल्या आजूबाजू तसे मॉडेल्सच नसतात, एक्झाम्पलच नसतात की कोणी आर्टिस्ट होऊन त्याने जीवनात काहीतरी चांगलं केलंय. घरच्यांना नेहमी भीती असायची की ह्या क्षेत्रात पैसा आहे की नाही, कसे खाय खाणार पिणार. तसं तर शेतही पैसा ना, तेही बेकारच चालू होतं. तरी सावलीतली नोकरी व्हा म्हणून शिक्षण घ्या असं होतं त्यांचं. आणि मी शिक्षणात पण चांगली होती. सो मग ते मला करावंच लागलं, इंजिनिअरिंग आणि एमटेक हे सगळं सोबत सोबत. मग मी माझा जे कलेचा माझा जो इंटरेस्ट होता तो मग मी पुण्या मुंबईत जाऊन पण जपला. दिवसभर कॉलेज करून मग रात्री नाटक पाहिले किंवा नाटकांच्या ग्रुप्समध्ये जाऊन ऑब्झर्व केलं. किंवा नोकरी पण जेव्हा मी करायला लागली तेव्हा दिवसभर नोकरी करून मग रात्री इकडे तिकडे आपले हातपाय मारून कसं तरी कलेसोबत कनेक्ट राहण्याचा मी प्रयत्न करत गेली.
1: खूप छान, म्हणजे जिद्द होती ना तुम्हाला शिक्षणही पूर्ण करायचंय आणि कुठेतरी नाटकाची आवड कलेबद्दलचा थोडासा जिव्हाळा होता आणि ही कला बहन आलीच. थोडं बहुत खतपाणी तुम्ही घातलं तर स्टँडअप कॉमेडी क्षेत्राकडे कसं वळण झालं? मग कशा वळलात?
0: तर स्टँडअप तर हा फार रिसेंट फॉर्म आहे. मी जेव्हा प्रयत्न करते तेव्हा नाटक आणि सिनेमा तर आपल्या अवकाशाबाहेरचंच आर्ट फॉर्म आहे असं होतं. नाटक वगैरे थोडस खूप असं मस्त वाटायचं, बघायला वाटायचं. किंवा आधी आजूबाजू कुठले परफॉर्मन्सेस असले पुण्या मुंबईत तर मी जायची पाहायला. पण स्टँडअपचं असं झालं की मध्यकाळी नागपूरमध्ये कधीतरी अशीच एक कॉम्पिटिशन होती. मी खूप रँडमली भाग घेतला, माझं सवय मी कुठेही भाग घेते. मल्टिपल आर्ट फॉर्म्स मध्ये असं मी स्वतःला रिस्ट्रिक्ट करून नाही ठेवलं की इथे शास्त्रीय संगीत काहीतरी तर जायचं नाही. मी तेही पाहते, मी नाटकही पाहते. लाईव्ह आर्ट फॉर्म पाहायला आवडतं. तर मी तिथं अशीच पोचली आणि तिथे चालू होतं ओपन माईक आजचा जो प्रकार असतो. अनेक कलाकार येऊन तिथे आपली सादरीकरण करत होते. कोणी डान्स करून दाखवलं, कोणी गाणं म्हटलं, कोणी रॅप केलं, कोणी कविता म्हटलं. तिथं मी वराडी भाषेमध्ये एक 5-7 मिनिटाचं सादर केलं काहीतरी आपलं एक पात्रे. तर ते खूप छान वाटलं लोकांनी, खूप डोक्यावर घेतलं आणि मी ती कॉम्पिटिशन जिंकली. तर म्हटलं यार हे आपल्यालाही आवडत आहे, लोकांनाही आवडत आहे, त्याच्यात आपण बघाव काय होते. आणि स्टँडअप प्रकार असा आहे की हा एक पात्री नाटकला सगळ्यात लो कॉस्ट फॉर्म म्हणावा आपण, की ज्यामध्ये लाइटिंग नाही लागत, ज्याच्यात सेट नाही लागत, ज्याच्यामध्ये खूप काही टीम नाही लागत. तर तुम्ही तुमच्याजवळ जर काहीच नाही आहे तर तुम्ही फक्त तुमच्या बोलण्याच्या कलेनी आणि तुमच्या कॉन्टेंटनी लोकांना खेळून ठेवू शकता. हा आहे तो स्टँडअप फॉर्म. आणि आपल्याला सुटेबल आहे कारण मग आपल्याला एवढी मोठी टीम वागवून इकडे तिकडे फिरावं लागत. कारण आपल्याला खास करून जेव्हा विदर्भातून आपण कुठे परफॉर्म करायला जातो तर त्याचा एक मोठा खर्च असतो. सो म्हटलं आपण याच्यात थोडंसं लक्ष घातलं पाहिजे. सो मग मी त्याच्यात थोडं गुंतवलं स्वतःला, काय आहे कसं आहे त्याचा आर्ट अँड क्राफ्ट थोडं समजून घेतलं. मग हळूहळू पुण्याच्या एका कंपनीपर्यंत माझा वेळ पोहोचला, त्यांनी इन्व्हाइट केलं. मग त्यांनी त्यांच्या टीम बरोबर वर्षभर मला महाराष्ट्रात परफॉर्म करायला लावलं. सो हळूहळू वन आफ्टर द अदर असं जुळत गेली.
1: म्हणजे एक एक पायरी पुढे जात होतात आणि प्रत्येक पायरीला 100% देत होतात आणि ती सक्सेसफुल.
0: आणि मला माहित नव्हतं की याचं फ्युचर काय होणार आहे. मला तेव्हा ते करावं असं वाटलं म्हणून केलं. माहित नव्हतं हा की याचं हे होईल का ते होईल. म्हणजे आधीच खूप बा याचं असं झालं पाहिजे म्हणून मी असं करते नव्हतं.
1: पण आता तुम्ही जसं म्हणाला की आपलं लिखाणही दमदार पुढचा प्रेक्षक तून राहिला पाहिजे आणि वाक्यगणित हसू पण त्या व्यक्तीला आलं पाहिजे. तर मग लिखाणही तुम्ही स्वतःच करत होता का?
0: हो, स्टँडअपचं लिखाण हा तो परफॉर्मर स्वतःच करतो. आणि येस, लिखाण ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. की लिखाण आपल्याला जर चांगलं आलं आणि आपली स्टोरी जर आपल्याला पॉवरफुल मांडली तर त्याचं खूप काही काही होऊ शकतं. म्हणजे त्याचं स्टँडअप होऊ शकतं, त्याचं नाटक होऊ शकतं, त्याचा सिनेमा होऊ शकतो. सो लिखाण जे आहे ना, मला असं वाटतं ते कोणत्याही आर्ट फॉर्म सगळ्यात इम्पॉर्टंट ढाचा आहे. ते एकदा बेस बढिया बनला लिखाणामध्ये की मग त्याच्यावर आपल्याला चढवता येत. आणि लिखाणावर मला असं वाटतं खूप लक्ष दिलं पाहिजे. लिखाणच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे.

0: वेळेमध्ये हो आणि भरपूर असं त्याच्यामध्ये संदेश म्हणा किंवा असं हसवण्याचे कंटेंट आले पाहिजे, तर कुठले विषय तुम्ही खास करून निवडले हसवण्याचे?
1: येस, तर माझं नेहमीच असं राहिले आहे किंवा मे बी ते जगण्यातून आलेलं आहे की विषय हे मी सामाजिक आणि माझ्या मी जीवनात ऑब्झर्व केलेलं आहे किंवा मी ज्याच्या थ्रू गेली आहे त्याचे जास्त राहिलेले आहे. जसं गावातून आपण शहरात शिकायला तो त्या गमती किंवा खेड्यातल्या आपल्या गमती किंवा विदर्भातल्या आपल्या गमती किंवा आपल्या म्हणजे सटायर आपल्या दैनंदिन जीवनातला किंवा महिला म्हणून सटायर सो मी किंवा शेतकरी म्हणून सटायर किंवा गावातली बाई म्हणून सटायर. विषय हे नेहमी माझ्या नॅचरलीच सामाजिक विषय मला आवडतात, तर सामाजिक आणि त्यात ट्विस्ट असा माझा स्टाईल राहिलेला आहे.
0: तर सुरुवातीला कसा रिस्पॉन्स होता लोकांचा या भाषेबद्दलचा?
1: आता मी जे बोलत आहे ते मी जे ऐकलं तेच बोलत आहे. आता मी जसं म्हटलं की खेड्यात वाढल्यानंतर हेच लोकल भाषा होती किंवा हेच डायलेक्ट होतं लोकांना बोलण्याचं, सो मी वेगळा प्रयत्न नव्हती करत. मी हेच ऐकलं होतं तर मी हेच बोलत होती आणि मला वावग वाटत नव्हतं. पण मी जेव्हा नवीन नवीन पुण्या मुंबईत गेली होती आणि ते थिएट्रिकल ग्रुप्सला जाऊन बसत होती त्यांना माझा खूप हसायला यायचं. त्यांना वाटतं की हे जाणून बोलते का, हे असं कोण बोलते, अरे असेच बोलतो आम्ही म्हणजे आपली भाषा तशीच आहे ना. इच्छी वाटायचं लोकांना, जे वाटायचं ते वाटायचं, पण मी तेच ऐकत होती त्याच्यामुळे मला काही वावग वाटत नव्हतं. आजूबाजूत पण लोक तसेच बोलत होते, तर माझं पहिल्यापासूनच वऱ्हाडी भाषेविषयी प्रेम होतं. तर आपलं एक वेगळंच लहेजे आहे, मलाही लोक बोलतात तर मजा वाटते ह्या भाषेची. तर स्वतःचं पण प्रेम आहे ह्या भाषेवर आणि नॅचरली येतं, तर मग मी तसंच केलं आणि मी जबरदस्ती केलीच नाही. जसं आलं तोंडून तसं बोलली आणि ते लोकांना भिडलं, तर ते भाषेने सगळे कनेक्ट झाले असं मला वाटतं.
0: इतकं प्रेम तुम्हाला मिळालेलं आहे चाहत्या वर्गाचं, श्रोत्यांचं, प्रेक्षकांचं.
1: इवन लंडनमध्ये गेल्यावर ते लोक वऱ्हाडीत माझ्याशी बोलायचे. हा, तर मला मजा वाटते की लोकांना मजा येते, लोकांना आवडते आपल्या इकडचं बोलायला. आणि मग ते ना आपण मग एकदम पूर्ण अक्रॉस द बॉर्डर कनेक्ट होतो. मला वाटतं भाषा जर आपण त्या माणसाची बोलायला लागलो ना मग आपण कनेक्ट होऊन जातो.
0: कारण भाषा आपल्याला समृद्ध करते आणि बालपणापासून जी भाषा बोलत आलेलो आहोत तर ती आपल्या डोक्यामध्ये एवढी फिट बसलेली असते. त्या भाषेचा तुम्ही इतका छान वापर करून घेतला आणि इतकी छान प्रसिद्धी तुम्ही मिळवलेली आहे. बरं, आता या स्टँडअप कॉमेडीमध्ये पंच प्रकार हा खूप जरुरी आहे, जसं तुमची पण एक लाईन आहे, तर काय महत्व आहे आणि कुठली लाईन आहे ती?
1: येस, पंच प्रकार म्हणजे मला असं वाटतं कुठलाही एक मुद्दा असला तर त्याला सांगण्याचे खूप प्रकार आहे ना. त्याला असं आपल्याला सांगता आलं पाहिजे की म्हणजे ते अट्रॅक्टिव्ह वाटेल ऐकायला पण आणि ते स्टँडच्या फॉर्मॅटमध्ये पण आलं पाहिजे. म्हणजे कसं पण असू शकतं. फॉर एक्झाम्पल माझ्या केसमध्ये मी असं म्हणते की माझ्या शाळेचं नाव आहे सेंट जॉन कॉन्व्हेंट मराठी माध्यमिक शाळा, तर त्याच्यामध्ये तो एक पंच आहे की सेंट जॉन कॉन्व्हेंट आणि मराठी माध्यमिक शाळा. इंग्लिश तर नाही शाळेचं नाव पण शिकवते मराठीनच, तर असं याला आपण म्हणू शकतो की फर्स्ट पायरी असं की त्याला आपण साधं लिहितो आणि मग साधं लिहिल्याच्या नंतर आपण त्याला अजून शार्प बनवण्याचा प्रयत्न करतो ताकि ते इफेक्टिव्ह वाटलं पाहिजे. मग हाच एक भाषणातला आणि स्टँडअप कॉमेडी मधला फरक आहे ना की ते रिफाईंड असतं आणि कमी वेळात ते जास्त पोचतं. पंचला तर अलग अलग आहेत माझ्या. जशा पहिले तर माझं एक गाणं होतं ठोंबरेबाईची इंट्रो लाईन होती की पाहायचं असेल ठोंबाईले अजून तर लाल बटणीवर ते क्लिक मारा, हे माझी पंच लाईन होती आधी युट्यूबची. सो विथ टाइम चेंज होत आलेली आहे.
0: बरोबर, आणि ठोंबरीन बाई म्हटलं की सगळे रिओ डोळ्यापुढे आम्हाला येतात आणि आपसूक हसू सुद्धा येतं. बरं, आता या स्टँडअप कॉमेडी हा प्रकार सुरू असताना तुम्ही छोटे छोटे व्हिडिओ बनवले जे तुमच्या वऱ्हाडी भाषेतले होते आणि खूप प्रसिद्ध झाले आणि त्यानंतरच तुम्ही घराघरात जाऊन पोहोचल्या. चाहतावर सगळ्याच प्रकारमध्ये येतो, म्हणजे यंग जनरेशन, सिनियर सिटीजन सुद्धा आवडीने हे व्हिडिओ बघतात. हे व्हिडिओ बनवण्याचं सुचलं
1: एक्सपेरिमेंटलीच झालं ते पण की लॉकडाऊन लागलं होतं आणि असं वाटलं की काय करावं काय करावं. फिजिकल शो स्टॅपचे बंद होते आणि बिईंग अ क्रिएटिव्ह पर्सन आपण पाय मारतच असतो काय करावं, तर फार नॅचरली असंच मी शूट करून पाहिलं. आणि स्टँडअप लिहत होती त्याच्यामुळे थोडस लिहिण्याचं थोडस येत होत थोडस, तर म्हटलं बन असाच सहज व्हिडिओ. तो शेताच्या वाटण्याचा पहिला व्हिडिओ होता, त्याची आताही लोक आठवण करत येतात, पाहिजो मर्जो गिरजो नको शेताच्या वाटण्या झाल्याशिवाय. असं तो व्हिडिओ बनवला एकदम माझ्या खराब फोन मधनं, त्याचा कॅमेरा बरोबर नव्हता, ऐकू येत नव्हतं, काही नव्हतं, कशी साडी काही काही काही विचार नाही केला, बनवला आणि टाकला युट्यूबवर. आणि तो टाकल्याबरोबर तो एवढा व्हायरल झाला की 500 वरून फॉलोअर्स युट्यूबचे डायरेक्ट 2 दिवसामध्ये 25,000 झाले होते. आणि तो त्या 3 दिवसात इतका व्हायरल झाला की मला एका दिवशी IAS IPS ऑफिसर्सच्या ग्रुप्सचेही स्क्रीनशॉट आले.

0: आणि एक आजीबाई बघती आहे त्याचेही स्क्रीनशॉट आले, लहान मुलं बघतायत त्याचेही स्क्रीनशॉट आले, मग लोक त्याला इमिटेट करून बनवलं आणि हे सगळं एवढं नवीन होतं त्यावेळी, ते समजलंच नाही काय झालं म्हणून आम्हाला घरी. आणि माझ्या वडिलांना फोन यायला की अरे वहिनी मस्त व्हिडिओ बनवून राहिली. माझे पप्पा म्हणे विनी वहिनी तर इथंच बसली आहे, वहिनी तर कोणते व्हिडिओ नाही बनवून राहिली. तर हे आहे वाटणे ते म्हणजे लोकांना ते की जे महिला कॅरेक्टर प्ले करते ते माझी आई आहे म्हणून, पण त्या असं लक्षात नाही हीच वेगवेगळे कॅरेक्टर प्ले करते आहे.
1: पण ते कठीण केलं असेल रेकॉर्ड करणं, ते लिखण करणं.
0: हा म्हणजे सुरुवातीला तर व्हायचं कठीण, पण तेव्हा लॉकडाऊन होतं, दुसरं कोणतं काम नव्हतं, तर तेच एक काम दिवसभर चालायचं, ऑफिस पण बंद होते. तर पण मग केलं, म्हणजे करायचं होतंच आपल्याला, तर केलं.
1: बरोबर, सगळ्यांच्या लाडक्या ठुमरीन बाई हे थांबूया आणि तुमच्या आवडीचं एक गीत ऐकूया. कुठलं ऐकायला आवडेल?
0: तर आशाताईंचं कुठलंही गाणं मी ऐकवलं तरी मला चालेल.
1: नक्की ऐकूया.

0: आणि हा ते सामाजिक विषय तुम्ही या बाबतीतनं खूप छान पद्धतीने हाताळलेले आहेत, तर कुठले कुठले विषय येते?
1: अनेक विषयांवर मी व्हिडिओज बनवले, त्यानंतर पण अनेक गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन माझ्याशी जुळल्या, जसं महाराष्ट्र इलेक्शन कमिशन आहे, त्यांचे लोकसभा इलेक्शनच्या वेळी मी त्यांची ब्रँड अम्बेसेडर होती, आणि ज्याच्यामध्ये मी इलेक्शन कसं आपण त्याला आपल्या स्वतंत्र मताने केलं पाहिजे, कुठल्याही इन्फ्लुएन्स मध्ये न येता, याबद्दलचे व्हिडिओज बनवले. रिसेंटली पाणी फाउंडेशन जे आहे आमिर खानचं, त्यांनी मला बोलवलं होतं विभातनं, आणि पाण्याचं जे त्यांचं वॉटर कप आहे शेतकऱ्यांचं, त्याबद्दलची जागृती करण्यासाठी मी त्यांच्या व्हिडिओ बनवला. त्यानंतर आपलं जे नायलॉन मांजेचे जे होतात प्रकार, ज्याच्यामध्ये पशूंचे देते, त्यानंतर मुलांचे होतात त्या पतंगीच्या याच्यात, त्याबद्दल मी कोलॅबरेट केलेला आहे गव्हर्नमेंट सोबत, बाकीच्या एनजीओ सोबत सुद्धा. सो अनेक आता असं झालेलं आहे की कुणाला काही सामाजिक विषयाचे व्हिडिओ बनवायचे असेल तर ते हमखास माझ्यापर्यंत येतात, आणि मग मला मी त्याच्यावरती काही विचार करून आपल्या हिशोबाने व्हिडिओ बनवून मी त्यांना देते.
0: बरोबर, म्हणजे हसण्याचे काम होतंय, सामाजिक संदेशही लोकांपर्यंत पोहोचतोय, आणि तुम्ही इतक्या प्रसिद्ध आहात की जेव्हा लोक असे व्हिडिओ बघतील तर नक्कीच तुमचे हे विचार आत्मसात करायला पुढे येतील. खूप चांगली गोष्ट आहे, या कलेच्या माध्यमातून किती चांगल्या गोष्टी घडतायत. नेहाताई, हा प्रवास जेव्हा सुरू झाला तर असल्यात काय अडचणी आल्या तुम्हाला?
1: अडचणी तर खूप आल्या आणि त्या येणारच. म्हणजे असं समजू की आपण मार्जिनल विदिन मार्जिनल आहोत, म्हणजे शहर खेड्याच्या रेसमधलेही खेड्यातल्याही छोट्या खेड्यातले आपण आहोत. मग अशा परिस्थितीतनं आपण येतो तर मग मी जसं सांगितलं की आपल्याकडे एकतर संसाधनं काहीच नसतात, आपल्या आजूबाजूला

कोणी असे कॉन्व्हर्सेशन मध्येही ही सगळ्या गोष्टी येत नाही. जसं मी आता पुणे मुंबईमध्ये येत जात राहते तर लहान लहान मुलं शाळा कॉलेजची सह बोलून जात की मी हे नाटक लिहिलं, की हा मी सिनेमा लिहिला, की मी हे लिहिलं, की ते बनवलं. त्यांच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये सहज येतं आपल्या हे म्हणणं की मी नाटक लिहिलं, सिनेमा लिहिला, म्हणजे असं वाटतं की हे आपलं कामच नाही आहे. कधी पाहिलंच ना, ऐकलंच नाही ना, आपले तर खाण्यापिण्याचेच प्रश्न नाही सुटले. तर मी म्हणेन की प्रत्येक टप्प्यात अडचणी आल्या, राईट फ्रॉम द सायकोलॉजिकल, की मी करू शकते का, खरंच मी करू शकते का, म्हणजे माझ्यात आहे का ती कॅपॅसिटी. तर इथून लढाई सुरू झाली स्वतःच हे कॉन्फिडन्स की नाही आपण करू शकतो, आपणही एक आर्टिस्ट बनू शकतो, किंवा आपला जर का आपल्यामध्ये काही कलागुण असेल तर त्याला एक चान्स आपण देऊ शकतो. सो इथून सुरुवात झाली. मग ते करू शकतो काच्या नंतर मग संसाधनं काहीच नाही.

0: त्याला एक चान्स आपण देऊ शकतो. सो इथून सुरुवात झाली, मग ते करू शकतो काच्या नंतर मग संसाधनं काहीच नाही, मेंटरशिप काहीच नाही. आज जर पुणे मुंबईच्या मुलाची इच्छा झाली तर त्याच्याजवळ अनेक मेंटर्स उपलब्ध आहेत, किंवा असंच एखाद्या तो दादा आईजवळ जाऊन विचारू शकतो की असं मी इथे अडलो कसं करू काय करू. सो मेंटर नसल्यानंतर स्वतःलाच स्वतःचं मेंटर बनायचं आहे, त्यातनं आपल्याला शिकायचं आहे, पुढे यायचं आहे. सो स्वतःलाच स्वतः मोटिवेट करून, आपणच आपले दुश्मन आहोत की आपण करू शकतो की नाही, आपल्यातलीच निगेटिव्हिटीला फाईट करून आपल्याला पुढे जायचं असते. आणि याच्यात अनेक आपल्याला प्रॉब्लेम्स येतात आणि येणारच, पण तरीही आपण ते कसं
1: की पॉझिटिव्हली तडे बघायचं
0: हो
1: ते आपण ठरवायला पाहिजे.
0: येस
1: बरोबर. बरं, आता जेव्हा तुम्ही या कलाक्षेत्रात येण्याचं ठरवलं तर घरच्यांचा कसा सपोर्ट होता, काय समाजाची प्रतिक्रिया होती?
0: घरच्यांना तर काही मस्त होतं की मी काय करत आहे, कारण दुपारची लॉकडाऊन असल्याचं म्हणजे व्हिडिओज तर सांगते, तर मी त्यांना ते झोपून जायचे दुखी आणि मी काहीतरी करायची, त्यांना माहितच नव्हतं, मलाच माहित नव्हतं मी काय करत आहे, तर मी त्यांना काय सांगू. मग जेव्हा माझे व्हिडिओ व्हायरल झाले, मग त्यांना जेव्हा फोन यायचे तर त्यांच्याकडे स्मार्टफोन पण नव्हता, त्यामुळे त्यांना अनेक दिवस काही माहितच नव्हतं, त्यांना खूप उशिरा माहित झालं आणि त्यांनी काही माइंड नाही केलं. ठीक आहे बनवत आहे ठीक आहे, म्हणजे काही भावही नाही दिला आणि माइंडही नाही केलं. पण आता म्हणजे 2-3 वर्षापासून जेव्हा जेव्हा माझ्यासोबत बाहेर जातात, लोक फोटोज घेतात, भेटायला येतात, त्यांनाही लोक विचारतात की तुम्ही ह्या ठोंबरेचे मम्मी पप्पा का, मग त्यांना वाटते का अरे हिनं काहीतरी केलं वाटते. तर आता जरा नाही तर त्यांनी नव्हतं म्हटलं सुरुवातीलाच, फक्त जेव्हा मी म्हणजे लहान होती, 11वी 12वीत होती, क्लिअर निवडायचा प्रश्न आला होता तेव्हाच त्यांचं असं होतं की. आता जेव्हा मी त्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या, म्हणजे त्यांच्या हिशोबाचं इंजिनिअरिंग केलं, नोकरीवर लागली, आता कर म्हणतात जे करायचं.
1: छान, म्हणजे आवडीने तुमच्याही व्हिडिओमध्ये सहभाग असतो.
0: हो हो हो, आता मी माझ्या वडिलांची मम्मीचे प्रतिक्रिया घेते आणि ते पण माझ्यासारखेच कॉडी आहेत, तर त्यांचे सच फॅन आहे. मला लोक विचारतात की अरे तुझे मम्मी पप्पा खूप दिवस झाले घरी आले नाही, चाहत्यांच्याही लक्षात राहतात. आता ते समाजाची प्रतिक्रिया असं होतं की खूप वेळ लोकांना असं वाटायचं की ती माझी मम्मी आहे, ते एक माझ्या ऍक्टिव्हिटी दाद पण म्हणू शकतो आपण, की जे मी बाईचं कॅरेक्टर प्ले करते, ठोंबरे बाई आणि मुलगी असं खूपदा व्हिडिओमध्ये आलंय, तर लोकांना वाटायचं की ती बी म्हणजे हिची आई आहे आणि दुसरी मुलगी म्हणजे मी आहे. त्यांना सांगितलं मीच आहे आई, मीच आहे पोरगी, ते एकदम आश्चर्याने बघतात की अरे कसं. सो असं असं ते झालं. आणि इन जनरल पण समाजाकडून मला खूप प्रतिसाद मिळाला, प्रेम मिळालं. विदर्भातले लोक तर मी जिथं गेली तिथं डोक्यावर घ्यात, खूप प्रेम करतात. लंडन म्हणा, विदर्भ म्हणा, कुठेही. आता कालच मी एका ठिकाणी कूलर घ्यायसाठी गेली होती, त्या माहित पडलं की मी आहे, तर त्यांचा पूर्ण अटिट्यूड चेंज होतो. म्हणजे काही पाहत नाही, आपली पोरगी आहे, विदर्भातली आहे आणि हिप्पी गेली पाहिजे. आपला जे कल्चर आहे याच्यासाठी एवढी झटपट करते आहे, तर आपण पण हिच्या कार्यामध्ये कुठेतरी हेल्प केली पाहिजे म्हणूनच सगळ्यांची भावना असते.
1: छान, आणि हे मिळणारं प्रेम आहे ना.
0: हो
1: छान. बरं, आता इतके वर्ष झाले तुम्ही हा स्टँडअप कॉमेडी प्रकारामध्ये आहात, व्हिडिओ बनवून वेगवेगळे गेटअप बनवून तुम्ही समोर येता, पण यामध्ये आता काही असं वेगळेपणा नवीनपणा ठरवलाय का? कारण कलाकाराला एक काहीतरी नवनवीन द्यायचं असं प्रेक्षकांना.
0: हो, तर आता मी त्या दिवशी पाहिलं, मी स्वतः मोजले की 1000 व्हिडिओ तरी आतापर्यंत बनवले असतील, पण मला वाटलं की आपण आता काहीतरी अपग्रेड केलं पाहिजे. तर मी 2024 मध्ये एक डॉक्युमेंटरी शूट केली, आपलं दीक्षाभूमीवरती जे धम्मचक्र प्रवर्तन सोहळा असतो तर तो पूर्ण मी शूट केला आणि तो शूट करून मी त्याला एक फिल्म बनवली 30 मिनिटाची. तर आता ह्या 14 एप्रिलला आयटी दिल्लीमध्ये त्याचं स्क्रीनिंग झालं पहिलं.
1: बरं.
0: आणि खूप छान प्रतिसाद मला तिथे मिळाला आणि ते माझ्या जीवनातलं पहिलं स्क्रीनिंग होतं. सो हे माझी +1 स्टेप आहे की रील्स नंतर मी फिल्मकडे ऍज अ फिल्म मेकर मी प्रयत्न केला आणि ते झालं. आणि त्याच्यावरच बेस्ड एक माझं नाटक पण मी बनवलं, जे की सोलो डॉक्युमेंटरी परफॉर्मन्स आहे. त्याचं मी पुण्यामध्ये सादरीकरण केलं, तिथं मी एक ब्रॉन्झ मेडल जिंकली, त्यामुळे मला अजून कॉन्फिडन्स आला की लोकांना हे आवडत आहे. आणि पुण्यामध्ये 11 तारखेला म्हणजे ज्योतिराव फुले जयंतीच्या दिवशी भरतनाट्यममध्ये तिथं मी एक पहिला शो केला. +1 म्हणेल की नाटक आणि फिल्म याच्याकडे मी वळली आहे.
1: पण नोकरी आणि हे सगळं सांभाळ तारेवरची कसरत होत असेल. ठोंबरेनबाईला सगळं शक्य आहे.
0: नाही असं काही नाही,
1: जिद्दी आहेत ठोंबरेनबाई आणि जिद्द चिकाटी हे गुण असल्यामुळे पुढे तर जात असेल. बरं नेहाताई, आता गप्पा तर इतक्या भरपूर मारायच्या आहेत, पण वेळाभावी आपल्याला थोडेशा कमी प्रश्न घ्यावे लागतील. या क्षेत्रात येणाऱ्या मुलींना खास करून तुम्ही काय मार्गदर्शन कराल किंवा काय सल्ला द्याल?
0: येस, मला म्हणायचं आहे सर्वात आधी की जे पण मला ऐकत आहेत

0: की प्रॉब्लेम येणार. प्रॉब्लेम आहेच, अनेक लेवल प्रॉब्लेम आहे. तुमचे सोशियोलॉजिकल प्रॉब्लेम राहतील, तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम राहतील, तुमचे जेंडर प्रॉब्लेम राहतील, तुमचा ज्योग्राफीचा प्रॉब्लेम राहील, तुमचा संसाधनांचा प्रॉब्लेम राहील. पण हे इट इज व्हॉट इट इज, म्हणजे आहे हे असंच आहे. पण तरीही आपल्याला करायचं आहे. आणि तुम्ही काही विचार नका करू का माझ्याकडे मेंटर नाही आहे तर मला कोणी माझ्या जीवनात मेंटर येईल तर मी बनेन. तुम्ही ज्या लेवलवर आहात तुम्ही त्या लेवलवर सुरू करा. म्हणजे जर तुम्हाला पूर्ण कॉन्व्हर्सेशन मध्ये एखादी लाईन होऊन जायची असेल तर मी हे म्हणेन की तुम्ही ज्या लेवलवर आहात तिथनं तुम्हाला जे आवड असेल, तुम्ही लेखक असाल लिहिणं सुरू करा, तुम्ही नाटककार असाल तुम्ही डायरेक्ट नाटक बनवा, सिनेमाची आवड असेल डायरेक्ट बनवा, तुम्ही गाणं म्हणत असाल डायरेक्ट म्हणायला सुरुवात करा. ज्या लेवलवर आहे त्या लेवलपासून डायरेक्ट सुरू करा. आणि कोणी येऊन आपलं कल्याण केलं असं होणारच नाही, आपल्यालाच आपलं कल्याण करायचं असतं. आणि खास करून आपल्याला विदर्भातल्या लोकांना आणि मार्जिनल लोकांना एक कन्झ्युमर कम्युनिटी पासून क्रिएटर कम्युनिटी बनायचं आहे. हा मात्र मी तुम्हाला एक टॅग लाईन आधी ते सांगून जाते की आपल्याला आता हळूहळू कन्झ्युमर पासून क्रिएटर कम्युनिटी कळायचं आणि आपल्याला आपल्या भागातले क्रिएटर्स आणायचे आहेत.
1: बरोबर. आणि एका वैद्य कन्येनी इतका छान आपल्या या कलेच्या माध्यमातून ठसा उमलेला आहे या कलेच्या क्षेत्रामध्ये आणि खूप छान संदेश दिला मैत्रिणींना, खूप छान पद्धतीने सांगितलं, छान मस्त हसवलं, छान मग मनोकाय गप्पा झाल्यात. सुंदर गप्पांमधून तुमचा हा कलेचा प्रवास तुम्ही उलगडून दाखवलात. पुढच्याही वाटचालीसाठी मला आकाशवाणी नागपूर तर्फे भरपूर शुभेच्छा आहे, भरभरून शुभेच्छा आहे. अशीच वाटचाल तुमची चढत्या क्रमाने होत राहो ही सदिच्छा. तर नेहा ठोंबरे इथे आहेत आणि मनोकाय गप्पा केल्यात. धन्यवाद, नमस्कार.
0: थँक्यू सो मच राखीताई. आणि आकाशवाणी नागपूरला सुद्धा खूप खूप आभार की त्यांनी मला आज इथे बोलवलं. माझं लहानपणीचं चाइल्डहुड ड्रीम पूर्ण झालं आज. सो थँक्यू सो मच.
1: धन्यवाद.

0: मैत्रिणींनो, आताच आपण हितगुज या मालिके अंतर्गत स्टँड अप कॉमेडियन नेहा ठोंबरे यांची मुलाखत ऐकलीत. मुलाखत घेतली होती राखी पाटील यांनी. मैत्रिणींनो, आता आपण ही मुलाखत ऐकलीत. खरंच व्यक्तीतील कलागुणांचं किती कौतुक करावं. प्रत्येकच कोणती ना कोणती कला असते. आपल्या अनेक मैत्रिणी सुंदर लिखाण करतात, सहजपणे आपल्याला कथेच्या कधी कवितेच्या विश्वात नेतात, कधी शब्दातून निसर्गाच्या सानिध्यात तर कथेतून स्त्री मनाचा ठाव घेतात. शब्द म्हणजे वेदना, शब्द म्हणजे संवेदना, शब्द म्हणजे अबोल मनाचा बोलका आरसा जणू. अशा लिखाण करणाऱ्या मैत्रिणींचं आपल्याला नेहमीच कौतुक वाटतं. तिच्या शब्दातील लिखाण आपल्या कार्यक्रमातून ऐकतो. आज सुरेखा देवघरे यांचं मनोगत ऐकूया. मालिका आहे तिच्या शब्दातून.
1: मनाची ए गुंती, मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे रावळ, मनाच्या अशा गुंग करणाऱ्या अवस्थेचा था अशक्यच. मन गोचर नाही तरी त्याचे अधिपत्य शब्दात सांगणं कठीणच. तरी सहज शब्द ओठी येतात, मनाचा मनाशी संवाद, आपुला वाद आपणाशी, हे अंगीकारण म्हणजे आनंदाचे डोही, आनंद तरंग अनुभवण्याचा व जगण्याचा राजमार्ग, आनंदाचे झाड बहरण्याचा, आनंद भावना आपपर भेदाच्या पार वैश्विक होण्याचा निरलस प्रेम मार्ग होय. जणू तमसो मा ज्योतिर्गमयचा साक्षात्कारच. मनाचा स्वतःच्या मनाशी संवाद.

संवाद साधणे म्हणजे विवेक बुद्धी तार्किक न्याय यांना उहापोह करणे. जे जे उत्तम उदात्त ते ते ये हृदयीचे ते हृदयी घालण्या मनाचा माशी संवाद हवा. समतोल साधला की समानतेची वाटचाल सुकर आणि सुसह्य होते. कारण मी माझे हा अहम विषमता आवडे मज या मार्गाने जाणारा. परदुखात माझे सुख परदुःख शीतलतेचा प्रभाव त्यामुळेच राखावी बहुतांची अंतरे या विधानाला दूर सरले जाते. हे असे होऊ नये. समानता स्वीकारण्या ती सह्य होण्यासाठी आपुलाची वाद आपणाशी मनाशी संवादाची अत्यंतिक गरज आहे. माझिया थांबना पावी तुझा माझिया खुणा हा काव्यभाव असो की अचपळ मन माझे नावरे आवरीता हे शब्दांकन असो. मनाची तरलता चंचलता गतिशीलता झरझर मनात साठते. मुद्दा आहे अशा चंचल वढाय वढाय मनाशी संवाद वाद कठीण असे तरी अशक्य मात्र नाही. मन चंगा तर कठोती मे गंगा. मनाचं स्वास्थ्य धैर्याचं काम करतं. जीवनाच्या नौकेला भल्या बुऱ्या अनुभवांच्या वादळ वाऱ्यातही स्थैर्य जरा जाऊ या वळणावर सारखे अल्पकालिक का असे मिळतं. आपलं मन अशांत असेल आजारी असेल तर कोणत्याही बाह्य उपचारांनी शांतता समाधान मिळणं शक्यच नाही. म्हणूनच तर मन चंगा सखी म्हण अगदी सार्थ वाटते.

मन के हारे हार है, मन के जीते जीत, यासाठी मला सतत क्रियाशील ठेवायला हवं, अर्थात मनाशी संवाद साधायलाच हवा, चिंतनाची जोड हवी, सुसंस्काराचे प्राबल्य हवे. थांबला तो संपला, मनाची चिंतशीलता थांबली, आळस सोकावला की बेचैनी वाढते, म्हणजेच निष्क्रियता वाढते, सर्जन संपते, आणि असे मन घेऊन जगणारे फक्त चालते बोलते शरीर उरते, जे निष्प्राण कलेवरासारखेच असे म्हणणे वावगे वाटत नाही. आपले काम निष्ठेने करणे, मनाची साद ऐकून सावधतेने काळाची पावले ओळखणे व कर्तव्य तत्परतेने वागणे हाच जीवनातील राम आहे. यासाठीच मनाचा मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी करत राहणे जीवन जगण्याची कला आहे. कामात मन लागण्यासाठी कार्य मनासावे लागते, म्हणजेच काय, काम यंत्रवत शरीराने करणे बिगार भरण्यासारखे आहे. वर्क इज वर्शिप, मनापासून काम हीच ईश्वर पूजा. त्यासाठी मनाशी संवाद एक सच्चा साधकाची साधना आहे, हे मर्म समजण्याची गरज आहे. पण अशी साधना, असे साधक विरळा दिसतात. चित्र काय तर मनाला झापडबंदपणाच्या प्रदूषणाची ग्रहण लागलेली आहे. उदाहरण द्यायचे तर अंधश्रद्धेचे प्रदूषण, अविवेकाचे घातक रूढींचे ढोल बळत त्या पुन्हा पुनर्जीवित करत स्वतःचे प्रस्थ वाढवण्याचे, अशा अनेक प्रदूषकांच्या विळख्याने मनस्वास्थ्य अस्थिर झालेले आहे. त्यामुळे तर्कबुद्धीची विवेकाची फारथून केल्या जाणाऱ्या वेड्यागत वर्तनालाच खरं मानण्यात गैर वाटेनासे होते. त्यामुळे खऱ्या पथप्रदर्शकांचे बोल खरे वाटत नाहीत. बुद्धी गहाण ठेवून वागताना मनाशी सुसंवाद हरवून जातो. सत्यासाठी अख्खं आयुष्य खर्ची पडतं. सत्याचा विजय निश्चित असला तरी फार उशीर झालेला असतो.

मनाचे सुद्धा अनेक रूप असतात असं म्हणणं चमत्कारिक वाटू शकतं, परंतु हे खरे आहे. मूड बदलतात ना हो. तर हे ऋतू सोबतीला असले तरी ऋतुमर्म कळणे व त्यानुसार सजगतेने वळणे सहजी शक्य होत नाही. सावध ऐका मनाच्या हाका हे विधान बोलणे सोपे व शुद्ध लेखन सुवाच्य अक्षरात लिहिणे वगैरे सब ठीक है, लेकिन ओळखू कशा मना तुझ्या भावना तुझे ऋतू इत पाऊलडले असेच होऊन जाते. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते. मनात प्रसन्नता शब्दातीत आहे, ती अनुभूती आहे. आपला एकटेपणा दूर करणारा सखा प्रसन्न असे मनच असते. एकटे न वाटे मज सोबतीला मन सखा हे वळले तर सुखाच्या संकल्पनाच बदलते. समाधान संतोष ही फार मोठी संपदा आहे. मनाला ओळखा पारखा, त्याच्यासारखा मित्र दुसरा नाही. मनातले व्यक्त करण्याची नभोवाणीची ही संधी म्हणजे भक्तिपंथच म्हणायला हवा. मना सज्जना भक्तिपंथे चिजवे, अर्थात मनाला प्रगल्भ बनवण्याची पायवाटच. चिंता करतो विश्वाची या भावनेने तत्परता. कळणे वळणे याचे भान ठेवून जागणा जगणारा उपासक होण्याचीच कार्य होय. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हा मानव धर्म आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनरे यासाठीही हाच धर्म, आणि यासाठी शरीर माध्यम खलु धर्म साधनम शरीराला श्रमाने झिजवावे मनाला स्वस्थ ठेवावे धरणीच्या कुशीत सुखे निजवावे तनुला, परंतु मन मात्र जागेच ठेवावे. अनेक प्रसंगी मन विचारतं हे असंच का नि ते तसंच का, तेव्हा एकतर अशा प्रश्नाची उत्तरं देणं टाळलं जातं, पलायनवादी वृत्ती उफाळते, किंवा थातूर मातूर उत्तरांनी जख डोक्याला नि पट्टी पायाला पूर्ण विरामाची नाल ठोकली जाईल, विचार शक्तीला खीळ बसते. असे नाही करता आले तर अपौरुषेय अमानव्य वगैरे ठेवणीतले शब्द किंवा वर आकाशाकडे निर्देश करून त्याची लीला अपरंपार अशा वाक्यांचा प्रहार. परंतु बुद्धिनिष्ठांना हे जेव्हा पटतच नाही आणि आपले मन आपली बुद्धी गहाण ठेवण्यापासून जे वाचवू शकतात ते बंडखोर ठरतात, कारण ते मनाच्या सच्चा हाका ऐकतात. समतेचे पुरस्कर्ते लोकहितवादी समाज धुरीणांचे विचार समाजाला विषमतेच्या गर्ते जाण्यापासून वाचवण्यासाठी मार्गदर्शक, परंतु असे विचार हितोपदेश जाणून बुजून दुर्लक्षित करत मनाचा सत्याकडे झुकणारा कल न मानता वर्तन म्हणजे शेख चिनीच्या झेरॉक्स नाही का, संतांनी कळवळून म्हणले आहे. बुडती हे जन देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. या कळवळ्याचे मोल जाणून मनाला तर्कनिष्ठ बनवून स्वतःसोबतच लोककल्याण ही साधता येते. त्यासाठीच तर मनाचा मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाशी या सातत्य असले पाहिजे.

मध्यंतरी फार सुरेख निरूपण ऐकण्याचा योग आला. निरूपणकारांनी सुख आणि सौख्य यातील उकल फार सुंदर सांगितली. बाह्य उपचारांनी अल्पकालिक आनंद म्हणजे सुख, परंतु जे उपचार अंतर्यामी तरल अनुभूतीचा आनंद देतात ते सौख्य. हे सौख्यच जीवीचे जीव असते जे सकारात्मकतेची ऊर्जा देते. अशा सौख्याच्या देवाणघेवाणीसाठी मन केले ग्वाही.

आणि नंतर शक्य होईल देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने नंतर काव्यभाव घेता घेता घेणाऱ्याचे हात व्हावे घेणाऱ्याचे हात घ्यावे. अर्थात आपणासारखे तीन सकळांशी सौख्यानुभूतीच्या घागरी रित्या करण्यात कद्रुपणा करणार नाही हाच मनाचा मोठेपणा. असले माचे मोठेपण ललामभूतच आहे नाही का. नादातूनी नाद निर्मिती अगदी तसंच विचारांना चालना देण्याचं ठरवलं की इतकं सुचत जात की काय लिहू निघते लिहू असं होऊन जात. आता हेच बघा ना तिच्या मनात किंवा सहज सुचलं म्हणून सारख्या सदरांसाठी लिहिताना माझं अगदी असंच होतंय. हातातली झरणी शब्द स्त्रवण्यासाठी जणू उतावी असल्यागत मनाचे वारू तारू मध्ये सैरभैर तर कधी स्थितप्रज्ञासारखी स्थिर स्वतःशी संवाद करण्यात गुग असे लेखन करताना सहजच मनात येत. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश सारे रोजचेच तरीही नवा सुवास सुवास मतील मळब दूर होऊन नवविचारांचा प्रकाश दिसू लागतो तेव्हा संवाद दूर होऊन अनेक उदाहरणांची मालिका नव्या रूपाने समोर ठाकते. गाणी जुनीच परंतु नव्याने विचार प्रवृत्त करतात.

मनातले बोल लोक कल्याणासाठी प्रकट व्हावेत, परंतु असं होताना दिसत नाही. वर्तमानाचा विचार करता घडणाऱ्या घटनांनी हादरायला होतो. भयावह लूट, लैंगिक आर्थिक शोषणांनी जीवन उद्ध्वस्त होत आहेत. मानसिक कोंडीने जीवन नकोसे करण्यापर्यंत दहशत निर्माण होते. व्यसन, भूकबळी, भूल थापांना पडलेले बळी, विषमता, आहेरे आणि नाहिरे, प्रचंड दरी, त्यामुळे थोतांडाच्या मागे लागणे, दांभिकता, या सगळ्यांमुळे भय इथले संपत नाही. संतापाचा उद्रेक तो तरी बुडत्याचा पाय खोलात म्हणतात तसेच होत जाते. अशा दलदलीत फसलेले तशाच कृत्यांचे वाहक बनतात. अशांचा पुराज कधी बनला त्याची त्यांनाही कळत नाही. कृष्णविवरात खोल खोल काळा मिट्ट अंधार, आर्तता विरून जाते, भय मात्र कायमच राहते. या भयाची गडद छाया दूर सारण्याचा मार्ग मनाला ओळखा. तुझे आहे तुझ पाशी परी जागा भुललाशी, हे खरे आहे. मोको कहा ढूंढे रे बंदे मैं तेरे पास में, ना मंदिर में, ना मस्जिद में, ना काबे कैलाश में. खऱ्या संतांच्या विवेक वचनांचा तौलनिक विचार करण्याची सवय लावून घ्यायला हवी. अंतर्मनाच्या सावध करणाऱ्या हाका ऐकल्या पाहिजेत. मनाला विकलांग करू नका. आत्मसंयम व समाजतैषी विचारांना समाजाभिमुख बनवण्याचा निर्धार, समानता, सन्मान, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकसंगत न्याय यासाठी कटिबद्ध, उत्तमोत्तमाला प्रवाही करणे. मला काय घेणे देणे या विचारांनी झापडबंद होऊन मैं मेरी दुनिया असे वर्तन मानवतेला कलंकच. यासाठी अर्थात या कलंकापासून वाचण्यासाठी मनाचा मनाशी संवाद श्वासा इतकाच आवश्यक आहे. तोरा मन दर्पण कहलाये असे असले तरी असेही आहे की चेहरा मोहरा याचा कुणी कधी पाहिला नाही. आणि अस्तित्वाचा तरीही याच्या विण दुसरा नाही. मन काळोखाची गुंफा, मन तेजाची राऊळ, या तेजासाठी या ऊर्जेसाठीच करावा अट्टाहास, अर्थात मनाचा मनाशी संवाद व्हावा. संवाद ही एक चिकित्साच आहे, थेरपी आहे. दासबोधाचा दाखला बघा. मन चिंती ते वैन चिंती, आपुलीच सावली भिववती हृदया, आपुलेच पदरव अनामिक भीतीचे भूत.

या सर्वांची उपकुठे तर मनातच होते. म्हणून हा दाखला. तिच्या मनातले हे सदर इतके व्यापकतेकडे नेणारे की विचारांचे वारू लगाम लावण्यापलीकडे. परंतु कुठे थांबायचे हे जसे जीवनात महत्वाचे तसेच लेखनातही महत्वाचे आहे. ते कळणे व तसे वळणे, समजले की जीवन याला कळले हो सहजच म्हणावेसे वाटावे. तद्वतच शब्दांकन ही थांबवता आले तरच मनातल्या भावभावनांचे लेखन प्रकटीकरण मनभावन होण्याची आशा पल्लवित होऊ शकेल नाही का? वाद नको, संवाद हवा, विसंवाद नकोच नको. म्हणतात ना, मन उजियारा जब जब फैले जग उजियारा होय. या तमसोमा ज्योतिर्गमयच्या मार्गक्रमणासाठी सुसंवादी पथिक होऊया. मनाची ये गुंती गुंफियला शेला, तिच्या म्हणजेच माझ्या मनातल्या शब्दांची कशिदाकारी सकळा सावडावी. या संवादी सुपंथाची यात्रिक मी नेहमीच संवाद साधण्यास आतुरलेली असेन. माझी लढीवाळ आशा पल्लवित होईलच या खात्रीसह मनाचा मनांना सुसंवादी नमस्कार.

मैत्रिणींनो, तिच्या शब्दातून या मालिकेअंतर्गत सुरेखा देवघरे यांचं मनोगत आपण आता ऐकलं. मैत्रिणींनो, उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे छान छान थंडगार पदार्थ बनवून आपण खातो. थंडगार पेय काहीतरी वेगळी चव, लवकर झटपट बनणारं असं का बनवावं हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच असतो. थोडं पौष्टिकही हवं आणि घरातील मंडळी आवडायलाही हवं. अशा वेळी आपण नेहमीच ऍपल बनाना स्मूदी बनवू शकतो. आता बनाना काजू स्मूदी कशी बनवायची याची रेसिपी मी सांगते. लागणारं साहित्य आहे 10-12 काजू, अर्धा कप दही, अर्धा कप पाणी, चवीला विलायची, 2 चमचे मध, 2 केळी, 1 चमचा चिया सीड्स. हे झालं साहित्य. आता हे बनवायचं कसं? चिया सीड्स पाण्यात साधारण 1 तास भिजत ठेवायची. काजू कढईत हलके गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचेत. इकडे मिक्समध्ये दही, पाणी, केळ्याचे तुकडे आणि मध हे टाकून छान मिक्स करून घ्यायचं. मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. ग्लासमध्ये हे मिश्रण टाकल्यावर त्यामध्ये चिया सीड्स आणि काजूचे बारीक तुकडे करून टाकायचे. छान मिक्स करून या बनाना काजू स्मूदीचा आस्वाद घ्यायचा. झाली ना झटपट तयार? मैत्रिणी, तुम्ही हे नक्की करून बघा. मैत्रिणींनो, बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा आणि स्वतःची नक्की काळजी घ्या. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखीतील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

मुंबई केंद्रावरून प्रसारित वनिता मंडळ हा कार्यक्रम आमच्या केंद्रावरून सहक्षेप करण्यात आला. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. दुपारचा 1 वाजलाय. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या क्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. सीबीएसई 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देणार. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भारतानं आपली वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी

0: तांदूळ उत्पादक देश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देणार आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भारतानं आपली वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमणासाठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षात भारतातल्या ऊर्जा गुंतवणुकीत सरासरी वार्षिक 11% दरानं वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. या काळात सौर ऊर्जेच्या गुंतवणुकीत 25% वार्षिक दरानं तर तेल शुद्धीकरण क्षेत्रातली गुंतवणूक 23% दरानं वाढली आहे. कोळसा पुरवठा क्षेत्रात गुंतवणूक करणारा भारत हा जगातला 2ऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि गेल्या दशकात या क्षेत्रातली गुंतवणूक तिप्पट झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल, तसंच मूल्यमापनातल्या विसंगती संदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूँ उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: तांदूळ उत्पादनात चीन मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. देशातल्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात अन्नसाठ्याची कोणतीही कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. या परिषदेत कृषी उत्पादन वाढवणं, लहरी हवामान आणि बदलत्या पावसाच्या पॅटर्ननुसार पीक लागवड, सेंद्रिय शेती, कृषी क्षेत्रासाठी विविध डिजिटल उपकरणं आणि AIचा वापर, पिकांचे दुबार आणि तिबार उत्पादन आदी विषयांवर चर्चा होणार आहे. देशभरात आज ईद अल अदा अर्थात बकरी ईद भक्तिभावानं साजरी होत आहे. यानिमित्त विशेष नमाज आणि प्रवचनांचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद अल अदा निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण भक्ती, त्याग आणि समर्पणाचं प्रतीक असून तो सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो. यानिमित्तानं नागरिकांनी समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी दृढ संकल्प करावा असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात शांती, आनंद, सद्भावना घेऊन येवो अशा शब्दात उपराष्ट्रपती सी राकृष्णन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही ईदनिमित्त समाजात बंधुभाव आणि सलोखा वृद्धिंगत हो, सर्वांना यश आणि आरोग्य प्राप्त हो अशी शुभकामना व्यक्त केली आहे. बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या CUET UG अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय चाचणी संस्थेनं प्रसिद्ध केली आहेत. या परीक्षा आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्र प्रसिद्ध करण्यात आली असून ती CUET.NTA.NIC.IN या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. उर्वरित परीक्षांसाठीची प्रवेशपत्र लवकरच प्रसिद्ध केली जातील. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे पाहून अद्ययावत माहिती मिळवत राहण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143

0: व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील, तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाज सुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहताना म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय आज जाहीर केला. सिद्धरामय्या यांनी आज बेंगळुरूतल्या निवासस्थानी मंत्रिमंडळ सदस्यांची बैठक बोलावली होती, त्यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केल्याचं कर्नाटकचे संसदीय कामकाज मंत्री एच के पाटील यांनी बैठकीतून बाहेर पडताना वार्ताहरांना सांगितलं. सिद्धरामय्या आज दुपारी 3 वाजता राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करतील आणि डी के शिवकुमार नवे मुख्यमंत्री असतील, असंही ते म्हणाले. आजच्या बैठकीला शिवकुमारही उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीनं 4 प्रदेशाध्यक्षपदाच्या नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्ष मल्होत्रा यांची तर हरियाणाच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ अर्चना गुप्ता यांची नेमणूक झाली आहे. पंजाबमध्ये सरदार केवल सिंग ढिल्लो आणि त्रिपुरामध्ये आमदार अभिषेक देबरॉय यांची नेमणूक पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांनी केली आहे. अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर आज कच्च्या तेलाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 4.5% वाढून $97.83 प्रति बॅरल इतके झाले आहेत, तर अमेरिकेतल्या कच्च्या तेलाचे दर 4% वाढून $92.22 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत. होर्मुझच्या समुद्रधुनीतून मालवाहतूक सुरळीत सुरू होईल या अपेक्षेनं या आठवड्यात तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या, मात्र अमेरिकेच्या हल्ल्यानंतर यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. भारत आणि चीन यांच्यात सीमा प्रश्नाबाबत शिष्टमंडळ स्तरावर 35वी बैठक काल बीजिंग इथं झाली. शांतता आणि स्थैर्य स्थापन करण्याच्या प्रक्रियेच्या प्रगतीबाबत दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केलं. भारताच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व संयुक्त सचिव सुजित घोष आणि चीनच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सीमा आणि सागरी व्यवहार विभागाच्या महासंचालक हो यांगी यांनी केलं. कुवेतवर होणाऱ्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याला कुवेतच्या सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं कुवेतच्या लष्करानं म्हटलं आहे. नागरिकांना सूचनांचं पालन करण्याच्या सूचनाही लष्करानं दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असून त्याचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर AIR न्यूज या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवर केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे एअर न्यूज, DD न्यूज तसंच प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब वाहिन्यांवरून हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित केला जाईल. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात PV सिंधूनं जपानच्या रिको गुंजी हिचा 21-9, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या फेरीचा सामना दक्षिण कोरियाच्या अँ से यंग हिच्याशी होईल. पुरुष एकेरी प्रकारात थायलंडच्या खेळाडूनं दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यानं भारताच्या लक्ष्य सेननंही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरुष दुहेरी प्रकारात सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं मलेशियाच्या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. CBSE 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देणार आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: इस गांव को देखा है क्या? ये गांव जिसका जिक्र हो रहा है वो सचमुच है हमारे देश में? अगर आप गए हैं या फिर अगर है तो आप हमें ज़रूर बताएं. और हमने आपसे पूछा था कि क्या आपको ऐसी जगहों पर फोटोग्राफी करना अच्छा लगता है, तो ये भी आप हमें बता सकते हैं. लेकिन फोटोग्राफी में बहुत

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. शेतकऱ्या कष्टामुळे देशात अन्नसाठ्याची कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून ते गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार आहे.

0: असून राज्यांमधली भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद आज राज्यात भक्तिभावाने साजरा होत आहे. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मशिदी आणि ईदगाहमध्ये नमाज अदा करण्यात आली. हिंगोलीतल्या ईदगाह मैदानावर नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी यासाठी सुरुवात केली. परस्परांना शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी हा सण उत्साहात साजरा केला. सोलापूर शहरातही बकरी ईदचा सण उत्साहात साजरा झाला. सोलापूर शहरातल्या शाही आलमगीर ईदगाह, अहले हदीस आलमगीर, जुना आदिलशाही तसंच असार मैदान ईदगाह या पाचही प्रमुख ठिकाणी आज सकाळी ईदची विशेष नमाज पठण करण्यात आली. मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं या पठणात सहभागी झाले होते. बकरी ईदमध्ये आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या CUET UG अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय चाचणी संस्थेने प्रसिद्ध केली आहेत. या परीक्षा आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली असून ती CUET.NTA.NIC.IN या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. उर्वरित परीक्षांसाठीची प्रवेशपत्र लवकर प्रसिद्ध केली जातील. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे पाहून अद्ययावत माहिती मिळवत राहण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे. CBSEच्या 12 परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत CBSEच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल तसंच मूल्यमापनातल्या विसंगती संदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये OSM की व्यवस्था है. पहली बार देश में CBSE ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही है, इसको मैं दायित्व लेता हूँ उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित छोड़ेंगे.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्र्यांनी काल केंद्रीय सिंचन मंत्री CR पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर सांगितलं. राज्यातल्या 75%पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50-75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भारताने आपली वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमणासाठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षात भारतातल्या ऊर्जा गुंतवणुकीत तरी वार्षिक 11% दराने वाढ झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. काळात सौर ऊर्जेच्या गुंतवणुकीत 25% वार्षिक दराने तर तेल शुद्धीकरण क्षेत्रातली गुंतवणूक 23% दराने वाढली आहे. कोळसा पुरवठा क्षेत्रात गुंतवणूक करणारा भारत हा जगातला 2रा क्रमांकाचा देश आहे आणि गेल्या दशकात या क्षेत्रातली गुंतवणूक तिप्पट झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाज सुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहताना म्हटलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण केलं आहे. राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी आज मुंबईत लोकभवन इथं सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण

0: करून आदरांजली वाहिली. प्रतिभावंत साहित्यिक, भाषाशुद्धीचे प्रणेते, थोर देशभक्त, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम असं मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. मुंबई महानगरपालिकेत आज सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रीय महिला आयोगाने भारतातील मुस्लिम महिलांच्या हक्कांबाबत शिफारशी करणारा सविस्तर अहवाल गृहमंत्रालय, महिला आणि बालविकास मंत्रालय आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाला सादर केला आहे. विस्तृत विचारविनिमयानंतर तयार करण्यात आलेल्या या अहवालाचा उद्देश देशभरातल्या मुस्लिम महिलांचे कायदेशीर, सामाजिक आणि घटनात्मक हक्क बळकट करणं हा आहे. ताज्या कायदेशीर सुधारणांमुळे महिलांचे हक्क दृढ झाले असले तरी कायद्याबाबत जागरूकता आणि पीडितांपर्यंत न्यायाची पोहोच सुधारण्याची गरज असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. या अहवालात विवाह, घटस्फोट, पोटगी, मुलांचा ताबा आणि मालमत्तेचे हक्क यांसारखे मुद्दे हाताळले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात आरामदायी आणि जलद प्रवासाच्या दृष्टीने मेट्रो 5 या महत्वाच्या प्रकल्पाच्या विस्तारित टप्प्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गाची एकूण लांबी 34 किलोमीटरपेक्षा जास्त झाली असून ती या क्षेत्रातली सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ठरली आहे. या समाविष्ट होणाऱ्या मेट्रो 5A विस्तार आता ठाणे, भिवंडी, उल्हासनगरपर्यंत करण्यात येणार आहे. या विस्तारानंतर मेट्रो 5 प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च 18,130 कोटी इतका झाला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत मेट्रो 5 ठाणे ते धामणकर नाका हा पहिला टप्पा सुरू होण्याची अपेक्षा आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात पीव्ही सिंधूने जपानच्या रिको गुंजी हिचा 21-9, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अॅन से यंग हिच्याशी होईल. पुरुष एकेरी प्रकारात थायलंडच्या खेळाडू दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यानं भारताच्या लक्ष्य सेनलाही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. पुरुष दुहेरी सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशियाच्या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जून पासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या 29 मेपर्यंत पूर्ण कराव्यात अशी मागणी जरांगे यांनी सरकारकडे केली आहे. शांततापूर्ण आंदोलनानंतरही सरकारने मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण केली नाही असा आरोप त्यांनी केला. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर क्षेत्रीय युनिट अंतर्गत कार्यरत नागपूर विभागीय पथकाने मैसूर इथं मोठी कारवाई करत अवैध वन्य तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत भारतीय हत्तींच्या टोळ्यांचा म्हणजेच हस्तिदंताचा अवैध वापर करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. CBSEच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: माना जाता है तो सारे हम सखियों को श्रोताओं को ईद की बहुत सारी बधाइयां और शुभकामनाएं दीजिए.

0: दिया तो हाथ मलोगे समझे
1: अज समझे।

हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो. युववाणी या कार्यक्रमात सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य घेऊन गेली 9 दशकं भारताच्या मनावर अधिराज्य गाजवणारे 2 शब्द म्हणजे हे आकाशवाणी आहे. होय मित्रांनो, काळ बदलला, माध्यम बदलली, तंत्रज्ञान बदललं, पण आकाशवाणीच्या आवाजाची जादू आणि तिची विश्वासार्हता आजही तशीच अढळ आहे. 1936 मध्ये इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नामांतरण ऑल इंडिया रेडिओ असं झालं. त्या काळापासून सुरू झालेला हा प्रवास आज जगातील सर्वात मोठ्या रेडिओ नेटवर्क पैकी एक बनला आहे. भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा असो, आणीचे अश्रू असो किंवा सीमेवरील युद्धाचा प्रसंग, ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार हे ऑल इंडिया रेडिओ केंद्र राहिलेलं आहे. जेव्हा देशावर संकट आलं तेव्हा याच मायक्रोफोन वरून देशाच्या पंतप्रधानांनी जनतेला धीर दिला आणि देशवासियांना एकत्र आणलं. ऑल इंडिया रेडिओची खरी ताकद कशात असेल तर ती तिच्या वैविध्यात आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्याला हवामानाचा अंदाज देणारे, शेतीची नवी तंत्रज्ञान सांगणारे अनेक कार्यक्रम, आमच्याती आमची माणसं म्हणत शेतकऱ्यांच्या जगण्याला ऑल इंडिया रेडिओने आधार दिला आहे. तर दुसरीकडे घरच्यांपासून शेकडो मैल दूर असलेल्या जवानाला जेव्हा रेडिओवर त्याचं आवडतं गाणं ऐकायला मिळतं ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर येणारं हसू हीच आकाशवाणीची खरी कमाई आहे. मित्रांनो, शास्त्रीय संगीताचा वारसा घराघरात पोहोचवण्याचं फार मोठं श्रेय ऑल इंडिया रेडिओला जातं. पंडित भीमसेन जोशी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्यापासून

आजच्या नव्या पिढीतील कलाकारांपर्यंत प्रत्येकाला आकाशवाणीने व्यासपीठ दिलाय. हवा महल गेलती नाटक ऐकायला अख्खं कुटुंब रेडिओ भोवती जमायचं. तो काळ रेडिओ ऐकण्याचा नव्हता तर रेडिओ जगण्याचा होता. आणि हो, आपल्या युववाणीला आपण कसं विसरू शकतो. तरुणाईच्या उमेला, त्याच्या कलेला आणि विचारांना हक्काचा आकाश देण्याचं काम युववाणीने पिढ्यान पिढ्या केलं आहे. आजच्या गजबजलेल्या डिजिटल युगात जिथे सोशल मीडियावर फेक न्यूजचा सुसाट आहे, तिथे आजही ऑल इंडिया रेडिओच्या म्हणजेच आपल्या आकाशवाणीच्या बातम्यांवर लोकांचा डोळे मिटून विश्वास असतो. बातम्या वाचतात हा धीर गंभीर आवाज ऐकल्याशिवाय अनेकांचा दिवस पूर्ण होत नाही. माध्यम खूप आली आहेत आणि गेली सुद्धा, पण वादळात पाय घट्ट होऊन उभ्या असलेल्या वटवृक्षासारखी आकाशवाणी आजही ताठ माने उभी आहे. मित्रांनो, 90 वर्ष पूर्ण झाली तरीही ऑल इंडिया रेडिओ

वृक्षा सारी आकाशवाणी आजही ताठ माने उभी आहे. मित्रांनो, 90 वर्ष पूर्ण झाली तरीही ऑल इंडिया रेडिओ अजूनही तरुण आणि आधुनिक झालेली आहे. आज आकाशवाणी थेट FM, न्यूज ऑन एअर ऍप आणि डिजिटल पॉडकास्ट पर्यंत पोहोचली आहे. जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात बसून आता आपण आपल्या मातृभाषेतील आकाशवाणी केंद्र ऐकू शकतो. काळ जरी बदलला तरी श्रोते आणि आकाशवाणी यांचं नातं आजही तितकंच रेशमी घट्ट आहे. मित्रांनो, 9 दशकांचा हा प्रवास म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा विकास नाही तर कोट्यवधी भारतीयांच्या सुख दुःखाचा, त्यांच्या आशा आकांक्षा हा एक सुरेल प्रवास आहे. पिढ्या बदलल्या तरी या आवाजाची जादू कायमच राहणार आहे.

0: मित्रांनो, आता वेळ झालेली आहे कार्यक्रम वेद विश्वाचा आपला मित्र समर बोबडे याच्या आवाजात ऐकण्याची.
1: दाही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराळा ज्ञानाचा, सक्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेद विश्वाचा.
2: हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या वेदविश्वाचा या मालिकेत हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, देशातील विदेशातील विज्ञान, अंतराळ, क्रीडा, शिक्षण आणि विकास या क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या वेदविश्वाची. मित्रांनो, जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल आणि अंतराळ संशोधन या विषयावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. अनेक देश आता ग्रीन एनर्जी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट वर भर देताना दिसत आहेत. मित्रांनो, भारताच्या अंतराळ मोहिमांना जागतिक स्तरांवर मोठं महत्व मिळत असून युरोपातील अनेक देश भारतासोबत कोलॅबोरेशन वाढवताना दिसतात. अलीकडेच स्वीडनने भारताच्या व्हेनस मिशन मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून नॉर्वेनेही इस्रो सोबत स्पेस कॉर्पोरेशन साठी कर केला आहे. मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इस्रोने आदित्य L1 मोहिमेतील मितेवर संशोधन करण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांना निमंत्रण दिले आहे. सूर्याचा अभ्यास करणाऱ्या या मोहिमेमुळे स्पेस सायन्स क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढताना दिसते आहे. तसेच इस्रोच्या युविका 2026 या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना स्पेस सायन्स बद्दल प्रेरित केलं जात आहे. मित्रांनो, देशभरातील तरुणांमध्ये विज्ञान आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा मानला जातो. दरम्यान चंद्रयान 3 या जागतिक स्तरावर सर्वोच्च स्पेस सायन्स पुरस्कार मिळण्याची अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. या यशामुळे भारताची अंतराळ क्षेत्रातील ओळख आणखी मजबूत झाली आहे. मित्रांनो, राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजेच देशात विकास, उद्योग आणि रोजगार निर्मितीवर भर देण्याबाबत केंद्र आणि विविध राज्य सरकारांकडून अनेक घोषणा केल्या जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडील उद्योग प्रदेशातील महाराष्ट्राला उद्योग आणि गुंतवणुकीसाठी अधिक सक्षम बनवण्यावर भर दिला आहे. राज्यात नवीन टेक्नॉलॉजी पार्क्स, डाटा सेंटर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स उभारण्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली आहे. दरम्यान निवडणूक प्रक्रियेमध्ये भारताने मोठा विक्रम केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग वाढताना दिसतो आहे. मित्रांनो, क्रीडा क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजे भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांना एशियन गेम सिलेक्शन ट्रायल्स मध्ये सहभागी होण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. या निर्णयाचं क्रीडा विश्वातून स्वागत करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अनेक युवा खेळाडू चमकत असून राज्यात स्पोर्ट्स कल्चर अधिक मजबूत होताना दिसत आहे. मित्रांनो, भारतातील डिजिटल इकॉनॉमी वेगाने वाढ असून AI स्टार्टअप्स आणि टेक्नॉलॉजी आधारित उद्योगांना मोठी चालना मिळत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेट्रो एक्सपान्शन वर भर दिला जातो आहे. नागपूर सारख्या शहरांमध्ये अर्बन डेव्हलपमेंट आणि इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट मुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. तसेच DRDO आणि स्पेस टेक्नॉलॉजी संबंध क्षेत्रांमध्येही संशोधन वेगाने सुरू असून भारत डिफेन्स टेक्नॉलॉजी मध्ये आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रात प्रॅक्टिकल लर्निंग आणि टेक्नॉलॉजी बेस्ड एज्युकेशन वर भर दिला जात आहे.

0: इस्रो आणि विविध वैज्ञानिक संस्थांकडून विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप्स, इनोव्हेशन प्रोग्राम्स आणि रिसर्च अपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे युवकांमध्ये सायन्स, इंजिनिअरिंग आणि इनोव्हेशन विषयी आकर्षण वाढताना दिसत आहे. मित्रांनो, आजचं जग वेगाने बदलत आहे आणि या बदलत्या जगाशी जोडून राहण्यासाठी माहिती, विज्ञान आणि जागरूकता खूप महत्वाची आहे. अंतराळापासून राजकारणापर्यंत, क्रीडांपासून शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारत नवनवीन उंची गाठताना दिसत आहे. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबायची, पण पुन्हा भेटूया नव्या ऊर्जेसह, नव्या बातम्यासह. तोपर्यंत मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो. नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण ऐकलं वेद विश्वाचा आपला मित्र समोर बोबडे ह्याच्यात. आता आपण ऐकणार आहोत करिअर मंत्र या मालेत डॉक्टर दिनेश पडोळे यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, आजच्या करिअर मंत्र या मालिकेत मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, करिअर मंत्र या मालिकेत आपण विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयांवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञांकडून जाणून घेत असतो. आजही आपण अशाच एका तज्ञांशी बातचीत करणार आहोत. प्रोफेसर डॉक्टर दिनेश पडोळे सर आज आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या क्षेत्रात करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. प्रोफेसर डॉक्टर दिनेश सर यांना या क्षेत्रातील 23 वर्षांचा अनुभव असून सध्या ते GH राजनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे प्रोफेसर आणि डीन या पदावर कार्यरत आहेत. सर, आपलं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: थँक्यू मॅडम.
2: आपल्या आजच्या चर्चेला सुरुवात करताना मला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हेच विचारायचंय की इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय?
3: नमस्कार. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हा आजच्या आधुनिक जगात आणि डिजिटल युगाचा कणा मानला जातो. आपण रोज वापरत असलेला मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, इंटरनेट ते अगदी अंतराळात पाठवल्या जाणाऱ्या सॅटेलाइट पर्यंत सर्व गोष्टी या क्षेत्रावर अवलंबून असतात. यात प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे म्हणजे हार्डवेअरचे डिझाईन, माहिती आणि डेटा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वेगाने आणि सुरक्षितपणे कसा पोहोचवता येईल याचा अभ्यास केला जातो. आजच्या जगात तंत्रज्ञान वेगाने बदलत असल्यामुळे प्रत्येक नवीन शोधात इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे याची व्याप्ती पण अमर्याद आहे. यामध्ये येणारा विद्यार्थी हा 10वी नंतर डिप्लोमाला, 12वी नंतर इंजिनिअरिंगला किंवा एमए आणि PhD करून पण येऊ शकतो. त्या कोणत्याही लेवलवर असेल तर तो या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एंटर करू शकतो.
2: ओके. या क्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या कोणकोण संधी उपलब्ध आहेत?
3: नक्कीच, या क्षेत्रात रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत मॅडम. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्सला प्रामुख्याने टेलिकॉम कंपन्या, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, माहिती तंत्रज्ञान म्हणजे IT क्षेत्रात मोठी मागणी आहे. सरकारी क्षेत्राचा विचार केला तर BSNL, इस्रो, DRDO आणि भारतीय रेल्वेमध्ये उत्तम दर्जाच्या नोकऱ्या मिळत येतील. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी हा असा अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, संगणक प्रणाली म्हणजे IT, प्रोग्रामिंग याचा समावेश असतो. त्यामुळे या शाखेतील विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासोबतच सॉफ्टवेअर आणि IT क्षेत्रातही मोठ्या संधी उपलब्ध होतात. ही शाखा विद्यार्थ्यांना हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही क्षेत्रात करिअरची लवचिकता देते आणि त्यामुळे रोजगाराच्या संधीही वाढतात. याशिवाय आजकाल ऑटोमोबाईल क्षेत्रात विशेषतः इलेक्ट्रिकल व्हेकल यामध्ये पण इलेक्ट्रॉनिकचा खूप वापरला तरी मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होतात.
2: अच्छा, म्हणजे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट अशा दोन सेक्टर्स मध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत विद्यार्थ्यांना.
3: प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट यामध्ये असतातच असतात, पण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरला दोन्ही क्षेत्रात जाण्याची मुभा असते. जसं की हार्डवेअर मध्ये पण जाऊ शकतो आणि सॉफ्टवेअर म्हणजे IT इंडस्ट्रीत मध्ये पण जाऊ शकतो. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरची मागणी मोठी आहे.
2: या क्षेत्रातील इमर्जिंग टेक्नॉलॉजीज अशा काही आहेत का की ज्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे?
3: हो, नक्कीच. तंत्रज्ञान खूप वेगाने बदलत आहे. सध्या 5G टेक्नॉलॉजी, 6G टेक्नॉलॉजी हे कम्युनिकेशन मध्ये, नेटवर्क, इंटरनेट ऑफ थिंग्स जिथे उपक्रम एकमेकाशी इंटरनेटद्वारे जोडले जातात, क्लाउड कम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स यामध्ये मोठे ट्रेंड्स आहे. याशिवाय VLSI म्हणजे मायक्रोचिप डिझायनिंग, एम्बेडेड सिस्टम यामधून खूप क्रांती होत आहे. आजच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स या क्षेत्रांच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियंत्रिकीसोबत अत्यंत जवळचा संबंध आहे. इलेक्ट्रॉनिक्स अभियंते हे केवळ सर्किट आणि कम्युनिकेशन सिस्टम पुरते मर्यादित नाही, तर ते स्मार्ट आणि AI विकसित करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी अभ्यासावर अवलंबून न राहता या नवीन टेक्नॉलॉजीशी स्वतःला जुळवून घेणं महत्वाचं आहे आणि त्यामुळे त्याच्या

0: नवीन स्किल पण त्यात डेव्हलप होतील आणि ते त्यांना कामातच पडतील.
1: बरोबर बरोबर. येत्या काळामध्ये या क्षेत्रात अशा कुठल्या डेव्हलपमेंट होण्याची शक्यता आहे का?
0: नक्कीच. सरकारची इलेक्ट्रॉनिक्स बद्दल खूप सकारात्मक भूमिका आहे. जसे त्याचे उद्दिष्ट पण खूप व्यापक आहेत. जागतिक पातळीवर एक मोठे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग हब बनवणं, इनोव्हेशन हब बनवणे, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, प्रोडक्ट लिंक इनिशिएटिव्ह स्कीम आणि सेमीकंडक्टर मिशन, इंडिया सेमीकंडक्टर मिशन याच्यासारखे महत्वाचे उपक्रम भारत सरकार राबवत आहे. या योजनांमुळे भारतात मोबाईल उत्पादन, सेमीकंडक्टर चिप, टेलिकम्युनिकेशन उपकरणे, इलेक्ट्रॉनिक उत्पन्न मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढत आहे. त्यासोबत संशोधन, स्टार्टअप, कुशल अभियंत्याकरता रोज नवीन संधी उपलब्ध होत आहे. याकरता यातला सर्वात मोठा उपक्रम म्हणजे इंडिया सेमीकंडक्टर चिप. तुम्हाला माहितीच आहे आता भारताने 3 सेमीकंडक्टर फॉर्म आता लॉन्च केलेले आहेत. त्यामध्ये याद्वारे भारत मायक्रोचिप मॅन्युफॅक्चरिंग हब बनत आहे. त्यामुळे येत्या काळात थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होण्याची खूप शक्यता आहे. भारत सरकार कोट्यवधी रुपये यामध्ये प्रोत्साहन आणि गुंतवणूक करत आहे. ज्यामुळे थोडक्यात सांगायचं असलं तर सरकारची दृष्टी भारताला फक्त इलेक्ट्रॉनिक्स वापर करता न बनवता डिझाईन, उत्पादन आणि तंत्रज्ञान मध्ये या जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता डेव्हलप हे आपला उद्देश सुरू आहे.
1: अच्छा अच्छा. सर आता आपण बोलता बोलता मेक इन इंडियाचा उल्लेख केला तर विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कडे आल्यानंतर नोकऱ्या तर ते करतातच, पण ज्या वेळेला स्टार्टअप हा विषय येतो तर त्यावेळेला त्यांच्या कॉलेज पिरियड मध्येच त्यांना स्टार्टअप साठी पण ट्रेनिंग मिळतं का?
0: हो, आजकाल मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया यामुळे भारत सरकारनी किंवा आजकाल जो नवीन ट्रेंड आलेला आहे, मुलं आता इंजिनिअरिंग नंतर फक्त नोकऱ्यांकरता न जाता स्वतःचे उद्योग सुरू करणं, स्वतःचे स्टार्टअप सुरू करणं यामध्ये खूप जास्त त्यांच्या ओढ आहे आणि आता सक्सेस पण मिळत आहे. याकरता खूप साऱ्या फॅसिलिटी पण अवेलेबल आहे आणि त्याच्याकरता मार्गदर्शन पण अवेलेबल आहे. मला वाटतं यामध्ये आपले युनिकॉर्न खूप सारे तयार होतात आणि यामध्ये मुलं आता नोकऱ्या घेणारे न करून नोकऱ्या देणारे आता बनतात. तर यामध्ये आपले स्टार्टअप पण वाढतात आणि नवीन हे रोजगार यामध्ये
1: डेव्हलप होतात. ओके. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रातल्या संधींबद्दल तर आपण बोलूच, पण तत्पूर्वी मला हे विचारायचंय की समजा या क्षेत्राचं शिक्षणच घ्यायचं असेल विद्यार्थ्यांना तर ते कशा पद्धतीने घेता येईल, काय प्रोसेस आहे त्या सगळ्याची?
0: याकरता आता समजा आपण तेथे दोन वेगवेगळे आहे. तुम्हाला डिप्लोमा करायचा असेल पॉलिटेक्निक तर 10वीच्या नंतर आपण पॉलिटेक्निकला जाऊ शकतो आणि इंजिनिअरिंग करायचं असेल ग्रॅज्युएशन तर आपण 12वीच्या नंतर जाऊ शकतो किंवा पॉलिटेक्निकच्या नंतर डायरेक्ट सेकंड इयरला जाऊ शकतो. यामध्ये मुलांनी काय करायचं, सर्वात आधी मुलांनी आपला उद्देश आणि आपला इंटरेस्ट कशा आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांच्या आहे की आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सला जायचं असेल किंवा आयटी सेक्टरमध्ये जायचं असेल तर सर्वात आधी त्यांचे जे प्रोसेस आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे कॅप म्हणून प्रोसेस असते सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस त्यामध्ये डीटी राबवत असते. त्यामध्ये मुलांना आता 12वीची एक्झाम देणं गरजेचं आहे. समजा आपण ग्रॅज्युएशन लाव करतोय तर त्यानंतर त्यांनी 12वीच्या पर्सेंटेजच्या सोबत आता सीईटीची एक प्रोसेस आहे. सीईटीची एक्झाम असते आणि जेडब्ल्यूची एक्झाम. तर सर सीईटीचे मार्क आणि जेडब्ल्यू मार्कच्या भरोशावर त्यांची ऍडमिशन असते तर त्यांनी सीईटी आणि जेडब्ल्यूची एक्झाम चांगली द्यावी कारण त्याच्याबरोबर त्याच्या याच्यावर त्यांची रँकिंग लागेल. रँकिंग लागल्यानंतर एक साधारणतः जून पासून सीईटीची कॅपची प्रोसेस सुरू असते महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. त्यात मुलांना अप्लाय करायचे. अप्लाय केल्यानंतर आपले डॉक्युमेंट रेडी ठेवायचे जे आपली मार्कशीट, टीसी, समजा कोणी कॅटेगरीचे स्टुडंट असेल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, डोमेसाईल सर्टिफिकेट हे सारे मुलांनी रेडी ठेवायचे असते आणि कास्ट व्हॅलिडिटी पण. कारण आमच्या असा अनुभव आहे की मुलांकडे डॉक्युमेंट नसल्यामुळे खूप वेळेवर धावपळ असते. तर मुलांनी ही तरी पूर्व तयारी आपण म्हणता येईल हे करून घ्यावी. आपल्याला कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची आहे, त्यातला रेपुटेशन, त्याचा कट ऑफ काय हे एकदा बघून घ्यावं त्यांनी. म्हणजे आपली एक प्रायोरिटी लिस्ट तयार होईल की मला या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची आहे ही नाही तर मग दुसरं की तिसरं. आपली प्रायोरिटी लिस्ट तयार होईल आणि यानंतर या मुलांनी मग मेरिट लिस्ट लागेल. मेरिट लिस्ट नंतर कॉलेजचे ऑप्शन द्यायचे असतात आणि त्या थ्रू मग कॉलेज अलॉट होतात. कॉलेज अलॉट झालं तर ते ऍडमिशन घ्यायची असते. तर मुलांनी समजा आपली पूर्व तयारी केली डॉक्युमेंटेशनची आणि आपल्या प्रायोरिटीची तर मला वाटतं यामध्ये मुलं चांगले करू शकतील. बट आपल्याला जे हवं असलेलं कॉलेज नाही मिळालं तर प्लॅन बी प्लॅन सी आणि तयार ठेवावं. म्हणजे ड्रॉप न घेता आपण या कॉलेजला नाही तर दुसऱ्या कॉलेजला आपण जाऊ. तर आपल्या पर्सेंटेज नुसार, आपल्या फायनान्शियल रिक्वायरमेंट नुसार आणि आपल्या स्कोप नुसार कॉलेजची त्यांनी प्रायोरिटी तयार ठेवावी. मार्क पण चांगले मिळाले तर चांगल्या कॉलेजला तुम्ही जाऊ शकाल.
1: अच्छा. कुठल्याही क्षेत्रात ज्या वेळेला आपल्याला करिअर करायचं असतं तर काही बेसिक स्किल सेट्स असतात. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन

0: इंजिनिअरिंग किंवा ओव्हरऑलच इंजिनिअरिंग परसिव करणाऱ्या विद्यार्थ्यांचं असं काही स्पेसिफिक स्किलसेट आहे का?
1: हो, इंजिनियर म्हटलं की आपल्या डोक्यात येतं की त्याला त्याची क्रिएटिव्ह थिंकिंग असायला पाहिजे आणि अनालिसिस पॉवर पाहिजे. दोन गोष्टी त्याच्याकडे पाहिजेच पाहिजे आणि सपोर्टिव्ह टू त्याचे एक नॉलेज. तर इंजिनिअरिंग मध्ये आम्ही ते शिकवत असतो की त्या मुलांनी एखाद पर्टिक्युलर प्रॉब्लेमकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्याला त्या प्रॉब्लेमला समजण्याचा दृष्टिकोन, ही कॅपॅबिलिटी त्याच्याकडे डेव्हलप व्हायला पाहिजे. तर याच्याकरता ज्यांच्याकडे क्रिएटिव्ह पॉवर आहे, थोडं अनालिटिकल पॉवर आहे, त्या मुलांनी इंजिनिअरिंगला बिलकुल जायला पाहिजे. सोबत सोबत त्याच्या मॅथमॅटिक्स आणि फिजिक्सचे नॉलेज याची गरज चांगलं नाही, पण ऍटलीस्ट त्याची आवड कमीत कमी पाहिजे. तर त्यामध्ये तो इंजिनिअरला मला वाटतं खूप चांगला सक्सेस होऊ शकतो. आणि इंजिनिअरिंग मध्ये जे शिकवतात त्यामध्ये त्याची स्किल, अनालिटिक पॉवर, कॉम्प्लेक्स इंजिनिअरिंग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे त्याची डेव्हलप होतच होतं. कारण आज हे विषय जे शिकणार आहेत, भविष्यात यातले 10%, 20%, 30% विषय नाहीशी होणार. जी त्याच्यात कॅपेबिलिटी ऑफ लर्निंग ऑफ न्यू थिंग, नवीन गोष्ट शिकण्याची तिची प्रोसेस जी तयार होऊन येणार, हे त्याच्याकरता लाईफ लॉंग नेहमी करता त्याच्या लक्षात.
0: बरोबर. आपण आता बोलता असं नोकरी संदर्भात बोलत होतो, तर तुम्ही एक म्हणालात की आजकाल विद्यार्थी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देण्याकडे जास्त त्यांचा कल आहे. पण आपण जेव्हा ओव्हरऑल एज्युकेशन सिस्टमचा म्हणू किंवा एक असा विचार करतो की पेरेंट्सचा माइंडसेट की शिक्षण घ्या, इंजिनिअरिंग कर, चांगली पॅकेजची नोकरी घे आणि सेल हो, पण तुम्हाला असा काही अनुभव आहे का की विद्यार्थी ज्या वेळेला नोकरीच्या ऐवजी स्टार्टअप ने वळले त्यावेळेला पेरेंट्सनी असा काही वेगळा स्टँड घेतला?
1: नक्कीच, खूप अनुभव आहे या साऱ्या गोष्टीत. याला आम्ही फर्स्ट जनरेशन ऑफ स्टार्टअप म्हणतो. जसं आपलं कल्चर आजच्या घडीला असं आहे की कोणतेही पॅरेंट विचार करतो की तुला माझा मुलगा आता इंजिनियर झाल्यानंतर तो नोकरी करेल आणि जॉब मध्ये जाईल. पण समजा मुलांनी वेगळा विचार केला की मला स्टार्टअप करायचं आहे, तर पॅरेंट हा विचार करतात की त्याला तो कधी सक्सेस होईल आणि कधी तो त्या गोष्टीत जाईल. याला फर्स्ट जनरेशन ऑफ स्टार्टअप मध्ये किंवा फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योरशिप मध्ये याला मुलांना फॅमिली प्रेशर आणि फॅमिली रेजिस्टन्स खूप जास्त असतं. पण आजकाल काही पॅरेंट, मला वाटतं पॅरेंटलाही असं आहे की मुलांना ऍटलीस्ट 3 ते 4 वर्ष त्यांना द्यावं. समजा तो सक्सेस झाला त्या गोष्टीत तर ठीक आहे, अदरवाइज तो त्याला जॉब मध्ये, तर आपण त्याला एवढे वर्ष त्याला ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्ही त्याला सपोर्ट केलं, आणखी 3-4 वर्ष त्याला द्या. समजा तो सक्सेस झाला तर एखाद वेळी त्याच्याकडेच 10 ते 12 ग्रॅज्युएट किंवा जॉब तो लोकांना देऊ शकतो आणि खूप चांगला सक्सेस होऊ शकतो. तर हा मला पॅरेंटला एक म्हणणं आहे. आणि आजकाल खूप साऱ्या सिस्टम करता काम करतात आहे, कॉलेजेस या करता देतात आहे आणि मेंटर्स पण अवेलेबल आहेत. या सारख्या सक्सेस स्टोरी आहेत त्यावेळी, तर मग ते याची दखल घेत छान होईल.
0: एखादं उदाहरण देऊ शकलात सक्सेस स्टोरी पैकी?
1: मी नाव कोणाचे घेणं ठीक राहणार नाही, पण आमच्या कॉलेजला असे काही विद्यार्थी आहेत ज्यांच्या पॅरेंट खूप त्यांना अपोज केलं होतं की त्यांना सांगितलं की तू बेटर आहे की तू जॉब जा. पण त्या मुलाची जीव देते की मला माझ्या स्वतः स्टार्ट सुरू केलं, त्यांनी कॉम्पिटिशन मध्ये पण खूप छान प्राइज विनर होते ते. त्यानंतर त्यांनी स्वतः स्टार्ट सुरू केलं. आता परवा जेव्हा माझ्याशी बोललो तर त्याला इंजिनिअरिंग व्हायला 4 वर्ष झाले. आज सुरुवातीला त्याचा स्टार्टअप खूप छोटं, म्हणजे तो फक्त लोक काम करायचे ते मित्र होते. आता घडीला तिकडे 22 लोक वर्किंग आहेत. तर मला वाटते याच्यापेक्षा सक्सेस स्टोरी आणि 4 वर्ष त्याचे स्टार्ट आहेत. तर मला वाटते नवीन विजन आहे, नवीन एनर्जी मुलांची, आणि त्यांना सपोर्ट केला तर मला वाटतं खूप चांगलं करतील ते.
0: अगदीच. जाताच आमच्या युवा मित्रांना आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रात करिअर घडू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण काय संदेश द्याल?
1: विद्यार्थ्यांना आणि पालकांना हा सल्ला असेल की इंजिनिअर करताना फक्त मार्क्स मिळवण्यापुरते मर्यादित राहू नका. प्रॅक्टिकल नॉलेजवर जास्त भर द्या. कॉलेज मध्ये असताना छोटे छोटे प्रोजेक्ट स्वतः हाताने सुरू करा. इलेक्ट्रॉनिक्स सोबत आजकाल प्रोग्रामची लँग्वेजेस याने खूप फायदा जाते. क्लाउड कोडिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि IoT नवीन नवीन दालनांनी एक्सप्लोर करायला पाहिजे. इंडस्ट्रीला काय हवे हे ओळखून इंटर्नशिप नाही करा. तुमची आवड आणि प्रॅक्टिकल नॉलेज तुमच्या तुम्हाला यशात नक्कीच यशाशिखर नेऊन ठेवेल.
0: नक्कीच नक्कीच. आपण वेळावेळ काढून आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आपल्या सगळ्या युवा विद्यार्थ्यांनी केलं, त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू.
0: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात करिअर मंत्र या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्त आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णाचा नमस्कार.
2: आता आपण ऐकली आपली मैत्रिणी स्वर्ण कमलवाने डॉक्टर दिनेश पडोळे यांची करिअर मंत्रालयात घेतली मुलाखत.

परिषदेचं आयोजन करणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर जाणून घेताना या विषयावर वेग घळसासी व्याख्यान देतील. तांदूळ उत्पादनात चीनला मागाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं. ते नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. या देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 लाख टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयांवर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आखडा तयार करणं हा या परिषदेचा उद्देश आहे. म्हणून गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर विभाग पथकानं मैसूर इथं अवैध वन्य तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत भारतीय हत्तींच्या सुळ्यांनी म्हणजेच हत्ती दंतांचा अवैध व्यापार करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून सुमारे 4 किलो वजनाचे हत्ती दंत जप्त करण्यात आले. बकरीमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी CUET UG अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 21 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीचं प्रवेशपत्र सिद्ध करण्यात आलं असून ते CUE.NTA.NIC.IN या संकेतस्थळावरून डाऊनलोड करतील. उर्वरित परीक्षांसाठी प्रवेशपत्र लवकरच प्रसिद्ध केलं जाईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट आणि गट संयुक्त पूर्व परीक्षा त्या रविवार होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात नाही आदेश लागू करण्यात आले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे या अमरावती दौऱ्यावर येणार असून विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप उमेदवार प्रवीण पोटेपाटील यांच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. यावेळी बावनकुळे प्रवीण पोटेपाटील यांना भाजप अधिकृत बी फॉर्म उपलब्ध करणार असल्याची माहिती मुख्य सूत्रांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन येत्या 1 मे ते 7 जून दरम्यान शहरातील 20 ठिकाणी होणार असून महोत्सवाचं उद्घाटन रविवारी 31 मे रोजी होणार आहे. 5:30 वाजता उद्घाटन होईल. युवन स्टेडियममध्ये अभिनेते सुनील शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम होणार याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या क्रीडादरम्यान कुस्ती, खो, बॅडमिंटन, ऍथलेटिक्स, कबड्डी, बास्केटबॉल, बुद्धिबळ, कॅरम, व्हॉलीबॉल, योग, जिम्नॅस्टिक, स्केटिंग, टेबल टेनिस आणि सॉफ्टबॉल यासह 18 खेळांचा समावेश करण्यात आला असून महोत्सवाची सुरुवात 31 मे रोजी पहाटे 5 वाजता मॅरेथॉन दौड स्पर्धेनं होणार आहे. 8 दिवसीय महोत्सवादरम्यान 22,800 खेळाडू सहभागी होणार असून 571 शतकं, 6,700 पदकं आणि सुमारे 57 लाख रुपयांची बक्षिसांचं वितरण होणार आहे. या पत्रकार परिषदेदरम्यान केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीत रिपाई अपेक्षित महत्व मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. भाजप सेना युतीच्या काळात रिपाईचं स्थान अधिक प्रभावी होतं, मात्र आता महायुतीत पक्ष दुर्लक्ष होत असल्याचं त्या यवतमाळ माध्यमांशी बोलताना सांगितलं. रिपाईला सत्तेत प्रतिनिधित्व मिळावं, एखादं मंत्रीपद किंवा विधान परिषदेत संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली. तसंच पक्ष संघटनात्मकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी करावी असं आवाहन त्यांनी केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 134 वा भाग असून त्याचं प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिनीवर AIR न्यूज संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे AIR न्यूज, DD न्यूज तसंच पंतप्रधान कार्यालय आणि माहिती प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिनीवरून हा कार्यक्रम थेट क्षेपित होईल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी केल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बुलडाणा जिल्ह्यातील चिखली इथं भाजपकडून आंदोलन करण्यात आलं. श्वेता महाले यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करत महाले यांनी काँग्रेसवर टीका केली. विदर्भात उन्हाचा ताप प्रचंड वाढला आहे, त्यात पर्यावरणाकडे लक्ष दिलं पाहिजे, उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी काहीतरी योजना करा पाहिजे, तापमानावर

अभ्यास करण्यासाठी एका समिती सरकारनं नेमली अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यवतमाळमध्ये पत्रकारांशी बोलताना केली. विदर्भामध्ये वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेत रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. आगामी काही तासात यवतमाळ अमरावती आणि वर्धा तसंच चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान बुलढाणा अकोला यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट सोबतच वादळी परिमाण पर्जन्यमान देखील राहू शकतं. उद्या वर्धा आणि इंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटे येलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहू शकतं. एक पर्यंत संपूर्ण विदर्भात अधूनमधून विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज दुपारी 8 वाजता नोंदवलेल्या तापमानानुसार वर्धा इथं सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गोंदिया इथं 45, गडचिरोली 44.6, अमरावती इथं 44.4, अकोला इथं 44, नागपूर इथं 41.4 तर बुलढाणा इथं 39 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. CBSEच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. नागपूरसह राज्यभरात फ्री सण उत्साहात साजरा. येत्या 31 मे ते 7 जून दरम्यान नागपूर खासदार महोत्सवाचं आयोजन आणि वर्धा इथं सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानानं नोंद. याबरोबर प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याविषयी एक विश्रुपक लेखणी निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चा सत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथ संग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक या जवळ आणण्याचं काम केलंय. भल त्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या पाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
0: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अमिता वाहिवर.
2: श्रोते हो, आता तीव्र उष्णतेसंदर्भात सार्वजनिक आरोग्य सूचना. सध्या राज्य आणि देशभरात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटा आहेत. यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी शरीरात पुरेसे पाणी ठेवण्याची काळजी घ्यायची आहे. तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा. ओएस वापरा आणि लिंबू पाणी, ताक, कस्सी, फांचे रस यासारखी घरगुती पेय प्या. कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्ष, अननस, काकडी, लेट्यूस अशा जास्त पाण्याचे प्रमाण असलेल्या भाज्या आणि फळ खा. शरीर झाकून ठेवा. तैल व हलक्या रंगाचे सुती

0: कापडपरा. उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, कॅप, टॉवेल किंवा पारंपरिक डोक्याचे संरक्षण वापरा. उन्हात बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा. सतर्क राहा. एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी लोकांची नियमित काळजी घ्या. आपत्कालीन मदत. जर एखाद्या व्यक्तीचे शरीरात तापमान खूप वाढले तर तात्काळ 112 कॉल करा. सूचना संपली. सायंकाळचे 7 वाजत आहे. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणा बातम्या आपल्याला व्यथित करत आणि संतापलो. पालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यात तरतुदी उघडून सांगणार आहेत ऍडव्होकेट ते पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-31 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपू या घरात ही स्मिता जोगडे लिखित कुटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका.
2: एकेकाळी हुकुम सिला ते सगळे कटकट्या म्हणजे कारण काय तर लाईट पंखाचा दिसला की लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचं.
3: अरे राम, या हा पंखा का चालू ठेवलाय, वीज बिल कसा बा भरणार.
2: पडता सगळ्यांना लाडे अप्पा म्हणा कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हा मीटरची सुई ही शांत झोप. आणि हुकुम सिंग ही
4: पीएम सूर्य मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीचे घर GOV.in वर.

0: आकाश मुंबई सुनील काम प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळकम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला आश्वास. रामदास आठवलेंकडून जागेची माहिती. 11वी प्रवेशची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता होणार. पावसाळ्यामुळे सोमवारपासून राज्यात मासेमारी बंदी. 15 जूनपासून कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक. आणि सिद्ध शेअर शिरभद्र यांचं निधन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली. तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प योजनांच्या अंमलबजावणी माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती 17 पैकी 17 जागा जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला. जागाटपाबाबत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मतभेद नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. मतभेद असल्यामुळे जागा वाटप कशासाठी उशीर आहे का असा प्रश्न विचारता जागा वाटपात सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवलं आहे, त्यानुसार ते होईल असं शिंदे म्हणाले. महायुती अंतर्गत तणाव असल्याच्या विरोधकांच्या आरोपाबद्दल विचारला असता महायुती एक संघ असून आपण महाराष्ट्राच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं आहे असं शिंदे म्हणाले.
1: आम्ही एकच सांगतो की महायुती मजबूत आहे. आम्ही एकत्र काम करतोय. एकत्र महाराष्ट्राचा विकास वेगाने सुरू आहे याची पोटदुखी विरोधी पक्षाला आहे. पचनी होत नाही त्यांच्या. म्हणून अशा प्रकारच्या दिशाभूल करणारी वक्तव्य करत असतात ज्यावर आम्हाला काही लगायचं नाही.
0: महायुती आरपीआय कमी महत्व दिलं जात असल्याची खंत पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. आज यवतमाळ हे बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की शिवसेना भाजपा युती असताना ज्यावेळी आरपीआय युतीत आला तेव्हा शिवशक्ती भीमशक्ती झाली. मात्र आता एकनाथ शिंदे अजित पवारांचा पक्ष मिळून महायुती झालं पाहिजे महत्व कमी झालं आहे. रिपाईला सत्तेत सहभाग नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा त्या दृष्टीनं विधान परिषदेची एक जागा अपेक्षित आहे असं आठवले म्हणाले. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटींची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. दूर करण्यासाठी योग्य कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल असं ते म्हणाले.
2: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से एनसीट उनके हाथ में आई है, ओएस की व्यवस्था पहले

0: बात देश में सीबीएसई ने को पुट किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही है। इसको मैं दायित्व देता हूँ कैसे ठीक करा जाए। हम एक भी विद्यार्थी की अनानंद कुआर को असमाधित नहीं छोड़ेंगे।
1: राज्यात इयत्ता 11 प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे। राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवत आहे। या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। मासळी साठा संवर्धन आणि मच्छीमारांच्या जीवित तसंच वित्त रक्षणाच्या उद्देशानं राज्य शासनानं पावसाळी मासेमारी बंदी लागू केली आहे। याबाबत मत्स्य व्यवसाय विभागानं आज जारी केलं असून येत्या 1 जून पासून 31 जुलै पर्यंत यांत्रिक तसंच यंत्रचालित मासेमारी नौकांना सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत मासेमारी करायला बंदी घातली। या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या मासेमारी नौकांवर सुधारित महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 2021 अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे। त्यामुळे सर्व मच्छीमार बांधव नौका मालक तांडेल आणि खलाशांनी शासनाच्या आदेशाचं काटेकोर पालन करावं असं आवाहन मत्स्य व्यवसाय विभागानं केलं आहे। प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं। ते 91 वर्षांचे होते। उर्वशीत त्या लिहिलेली शेरोशाही निशकालाची बंधनं पार करून प्रसिद्ध झाली होती। आज कुलियते बशीर बद्र आद आहत आणि देवनागरी लिपीत लिहिलेल्या उर्दू गझलाचा संग्रह उयाले अबनी यादव के यांची पुस्तक गाजली। भारत पाकिस्तान सिमला राराच्या वेळी त्यांनी लिहिलं शेर, दुश्मनी जकर करो लेकिन गुजाइश रहे, जब भी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो जाए, सर्वोत्तम केला होता। अयोध्येत जन्मले बशीर बद्र यांनी लहान वयात कविता लिहायला सुरुवात केली। मतमधलं त्याचं घर आणि त्यातलं प्रकाशित साहित्य जातीय दरीत जाळलं गेल्यावर भोपाळमध्ये त्यांनी आयुष्य नव्यानं सुरू केलं होतं। उर्दू भाषेचं अध्यापनही त्यांनी केलं। 1999 त्यांना पद्मश्री सन्मान आला, तसंच साहित्य अकादमी आणि इतर प्रतिष्ठेचे पुरस्कारही त्यांना मिळाले होते। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे। आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्री पदासाठी डी के शिवकुमार यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं अशी विनंती त्यांनी राजीनामा पत्रात राज्यपालांना केली आहे। सिद्धरामय्या हे सर्वाधिक काळ कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत। ते याआधी 2003 ते 2018 या काळात कर्नाटक मुख्यमंत्री होते। 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले। पक्षानं आपल्याला राज्यसभेची जागा दिली होती, मात्र नम्रपणे नकार दिल्याचं सिद्धरामय्या सांगितलं। राष्ट्रीय राजकारणात आपला रस नसून राज्यातल्या जनतेसाठी आपण काम करत राहू असं ते म्हणाले। मुख्यमंत्री पदासाठी नामनिर्देशित डी के शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत। 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयात त्यांची भूमिका महत्वाची होती। अन्न सुरक्षा आणि मागे कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ठाण्यात 7,30,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल अन्न आणि औषध प्रशासनानं जप्त केला आहे। तसंच प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या 6 जणांना अटक केली आहे। जप्त केल्या मालामध्ये फरसाण, तूप, नूडल्स, ती शरबत यांचा समावेश आहे। तर अटक केलेल्या आरोपींकडून 4,53,344 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। राज्यात कोकण विभागाला मुसळधार पाऊस आणि अवघड भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेनं येत्या 15 जून ते 20 ऑक्टोबरपर्यंत विशेष पावसाळी वेळापत्रक लागू केलं आहे। प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थानांची खात्री करून घ्यावी। भारतीय राष्ट्रीय महामार्ग अधिकरणानं 2026-27 आर्थिक वर्षात चलनीकरणासाठी निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या काही भागांची यादी जाहीर केली आहे। निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांची एकत्रित लांबी 1,692 किलोमीटर असून हे रस्ते महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, तमिळनाडू, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणातून जातात। यात महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर वर्धा ते बिबोरी आणि राष्ट्रीय महामार्ग 52 वर

0: आणि संभाजीनगरते कोरोडी या मार्गांचा समावेश आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जून पासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार त्याला जबाबदार असेल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनु लांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कोणबी प्रमाणपत्र पाणी आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या 29 मे नंतर पूर्ण कराव्यात अशी त्यांची मागणी आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. कोकण आणि विदर्भात काल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 46.6 सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत प्रचार. आगामी विधान परिषद निवडणूक सर्व जागा जिंकण्याचा युतीला विश्वास. रामदास आठवलेंकडूनही जागेची मागणी. 11 प्रवेशाची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार. पावसामुळे सोमपासून राज्यात मासेमारी. 15 जून पासून कोकण रेल्वेचं नवे वेळापत्रक. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद यांचं निधन. बरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल. लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यक्त करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगत आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02-44-11-41-19 आणि 45-15-41-33. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी यात स्मिता जोकर लिखित कौटुंबिक टीका आवश्यिका वनिता मन्नत मंगळवार दिनांक 2 जून रोजी 12-1 या वेळ स्मिता वाहिनी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छायाजी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य.
3: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा. पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
2: छाया गांगुली और सुरेल प्रास ने आकाशवाणी च्या आठवणे उलगडण्यात त्यांची युस खान यांनी घेतली दीर्घ मुलाखत. दिनांक 2-3-4 रोजी 10:02 या वेळेत फिल्म रेनबो आणि न्यूज AIR ऍप वर

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐका मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याशी एक रूपक लेखन आणि निधन मकरंद जोशी
1: अभिरूप न्यायालय परिसंवाद चर्चा सत्र लेखकांच्या मुलाखती च्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथसंग्रहालय कायम पुस्तक आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या नवाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
0: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन एआर ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या असिता वाहिनीवर.
2: उत्तम वाढीसाठी ब्लग पाणी आणि कांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि काय महत्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांनी स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 6:30 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन

0: या मोबाइल ऐप सुद्धा.
1: दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट ही ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्ती असल्यानं त्यावर रहदारी नव्हतीच.
2: काठेवाडी वारी समाज आणि गोलपेवी यांचा अपघात म्हणून होताना मिळाली माहिती गोरा देवी म्हणजे शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
3: काय ऐकली कही तुम्ही कथा सतवेची.
4: श्रोते हो, नितीन साळुंखे यांना अज्ञात मुंबई या पुस्तकाचं कशा वाचन अवश्य ऐका. दररोज सकाळी 8:00 107.1 FM रेन आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनी सह न्यून AIR या मोबाईल ऍप वर.
3: चला उलगडू अधिवेशन गाथा.
5: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाणी संध्याकाळचे 7:15 आहेत. ऐक्या वृत्त विशेष.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या आपल्या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, उन्हाळा म्हटला की सुट्या, कैच पन्ह, गारेगार सरबत आणि रसाळ आंबे आठवत. सोबतीला येतो तो अंगाची लाही लाही करणारा उकाडा, डिहायड्रेशन आणि थकवा. गेल्या काही दिवसांपासून आपल्या सर्वांनाच प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटा आणि उष्माघातापासून स्वतःचा बचाव कसा करावा या विषयावर तज्ञांनी केलं मार्गदर्शन आपण आजच्या वृत्तविषयीमध्ये ऐकणार आहोत. राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, ठाणे आणि उत्तर कोकणात उष्णतेची लाट सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढचे 2 ते 3 दिवस मध्य आणि ईशान्य भारतामध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. मध्य प्रदेश आणि विदर्भासाठी अतिव्र उष्णतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यातही उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत. उष्णतेची तीव्र लाट येण्याची कारणं नेमकी काय आहे आणि देशात ही परिस्थिती कधीपर्यंत राहील याविषयी मार्गदर्शन करत आहेत मुंबई हवामान विभागाच्या वैज्ञानिक डॉक्टर सुषमा नायर आणि भारतीय हवामान खात्याच्या पश्चिम विभागाचे माजी व महासंचालक सुनील कांबळे.
1: विदर्भात गेल्या सरा दिवसापासून अतिव्र उष्णतेची लाट कायम असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदले जात आहे. नागपूरमध्ये सलग 10 दिवस कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. आजही चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटाचे रेड अलर्ट जारी करण्यात आला असून आणखी 5 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्यापासून या परिस्थितीत काहीशी सुधारणा होण्याची शक्यता असून विदर्भातील विभागामध्ये मेघ गर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारी जिल्ह्यांमध्ये आज उष्ण व मट हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघ गर्जना, पावसाची हलकी सरी आणि विजांच्या कडकडाटासह शक्यता वर्तवण्यात आला.
2: सध्या ज्या उष्णतेच्या लाटा येतात त्या डिक्लेअर करण्यासाठी कमीत कमी 40 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त तापमान ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये असं तर 40 पेक्षा जास्त टेम्परेचर किती दिवस राहण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे हवामान खातं त्या त्या डिस्ट्रिक्ट वाईज त्याच्या लाटची घोषणा करते आणि हे पण दिलं जाते हे किती दिवस ही लाट चालेल आणि ही लाट आपल्याला काय काळजी घ्यायला हवी आणि हे कशामुळे येतात आणि त्याच्यापासून आपल्याला संरक्षण करण्यासाठी काय काय करायला हवं ही सगळी उपयुक्त माहिती हवामान खात वेळोवेळी ही सर्व पब्लिकसाठी माहिती देत असते. आपण बघितलं की लास्ट 10-12 वर्षापासून आपण करत असू ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जे पृथ्वीचं जे सामान्य तापमान आहे ते 1.5 to 2 डिग्री वाढ झालेला आहे. तर त्याच्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे टेम्परेचर वाढते जे

0: प्रकार देतात. तर ह्या ज्या हीट वेव्हच्या ज्या लाटा आहेत, पहिल्या एक किंवा दोन यायच्या, तर आता त्याची फ्रिक्वेंट वाढलेली आहे. तीन चार प्रत्येक जण मध्ये एप्रिल आणि मे मध्ये ही वेव्हच्या लाटा येतात, म्हणजे टेम्परेचर साधारण 4 डिग्री पेक्षा जास्त वाढलं जातं आणि मग ते हीट वेव्ह डिक्लेअर केले जातात. त्याचप्रमाणे आपण जर मुंबईला जर बघितलं तर मुंबई एक कोस्टल प्लेस असल्यामुळे ज्या इथे 37 डिग्री पेक्षा जास्त जर तापमान असेल तर इथे मुंबईमध्ये किंवा कोस्टल रिजनला हीट वेव्ह डिक्लेअर करतात. मध्य महाराष्ट्रामध्ये 40 डिग्री पेक्षा जास्त तापमान असेल तर ते हीट वेव्ह डिक्लेअर केलं जातं. आणि ह्या हीट वेव्हच्या लाटा मुख्य कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. आपली अर्थचं टेम्परेचर मागच्या 150 वर्षामध्ये 1.5 डिग्री सेंटीग्रेड वाढले आहे. त्याच्यामुळे आपल्याला उष्णतेच्या लाटाचा प्रभाव जास्त आढळून येत आहे. तर राज्यात हीट वेव्ह करण्यासाठी आपल्याला बघावं की कुठ प्रदेश हा प्लेन प्रदेश म्हणजे महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ आहे. तिथं जर 40 डिग्री पेक्षा तापमान जास्त राहणार असेल येणाऱ्या 3 दिवसासाठी तर ही हवामान खात्याला पूर्व सूचनाची मिळते. हवामान खात्या कंटिन्युअसली मॉनिटरिंग करत असतं आणि पॅटर्नपणे आपल्याला लक्षात येतं की विदर्भामध्ये पुढच्या 4-5 दिवसात तापमान हे 40 डिग्री पेक्षा जास्त राहणार आहे किंवा कोकणामध्ये तापमान हे 37 डिग्री पेक्षा जास्त राहणार आहे. त्याप्रमाणे त्या त्या एरियासाठी हीट वेव्ह अलर्ट दिला जातो. हे हीट अलर्ट येलो अलर्ट, ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट म्हणजे समजा 40 पेक्षा 2-3 डिग्री टेम्परेचर वाढणार असेल तर आपण येलो अलर्ट देतो. 5 डिग्री वाढणार असेल तर ऑरेंज अलर्ट देतो. आणि खोच 5 डिग्री पेक्षा जास्त नॉर्मल टेम्परेचर वाढणार आहे तर आपण रेड अलर्ट देतो. आणि अलर्ट दिल्यानंतर आपला सर्व पूर्व सूचना मिळाल्यानंतर आपल्याला भरपूर प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. स्पेशली प्रिकॉशन्स आम्ही सजेस्ट करतो 11 ते 4 दरम्यान आपण ज्या दिवशी हीट वेव्ह क्लिअर केलेले आहे कमी दिवशी तुम्ही बाहेर जाणं टाळावं. जर अगदीच टाळता येत असेल तर भरपूर प्रिकॉशन घ्यावेत. लूज सुतीकडे घालायला हवेत, पाणी घ्यायला हवं, शाळेचं टायमिंग बदलायला हवे आणि वयानुसार आपल्याला भरपूर प्रिकॉशन्स घ्यावे. ग्लोबल वॉर्मिंग होण्यासाठी त्याला जबाबदार आपणच आहोत. कारण आपण जी काळजी घ्यावी होती, जे जागतिक तापमान कंट्रोल करण्यासाठी जी काळजी घ्यायला हवी होती घेतली नाही. पण आपण सुरू केलेली आपण इलेक्ट्रिक व्हेकल आणली, एलईडी लॅम्प्स आणलेले आहेत, पेट्रोलच्या ऐवजी आपण सीएनजी वापरतोय. तर ह्यामुळे भरपूर प्रमाणात टेम्परेचर कमी करण्याचा प्रयोग करत आहोत. ऑलरेडी 1.8 डिग्री ऑलरेडी वाढलेला आहे, त्याच्या पुढे वाढू नये म्हणून आपण भरपूर प्रयत्न करत आहोत. आताच जर फक्त 1.5 डिग्री झाल्यानंतर आपल्याला आपण बघतो की किती त्रास आहेत. वेदर पॅटर्न चेंज होत आहेत, थंडर स्टॉर्म ऍक्टिव्हिटीज होत आहेत, रेन पॅटर्न चेंज होत आहेत, सीझन पॅटर्न चेंज होत आहेत, हीट वेव्हचे नंबर ऑफ डेज वाढत आहेत. सध्या 1.5 डिग्री टेम्परेचर वाढायमुळे आपल्याला जाणून जर असं वाढत गेलं तर आपल्याला जास्त हीट वेव्हच्या घटना आपल्याला सोसाव्या लागतात. एप्रिल आणि मे मध्ये आपल्याला अशा हीट वेव्हच्या घटना जास्ती नोट केल्या जातात. आणि ज्या मान्सून सेट व्हायला लागतो, केरळमध्ये मान्सून येतो आणि तो ऍडव्हान्स होऊन महाराष्ट्राकडे मान्सून यायला लागतो, मग 2-3 जून नंतर ह्याचं प्रमाण थोडं हीट वेव्हचं जास्त पावसाळा सुरू होण्याची शक्यता होते, त्यावेळेस हीट वेव्हचं प्रमाण थोडं कमी व्हायला. तर तोपर्यंत आपल्याला एप्रिल आणि मे महिन्यामध्ये घटना वारंवार आपल्याला विंड पॅटर्न जसा चेंज होईल प्रमाणे हीटच्या घटना वाढत राहतात. तर भारतीय हवामान खातं हे येणाऱ्या अव्हान्स मध्ये पुढच्या 2-3 दिवसामध्ये कुठल्या कुठल्या ट्रिक मध्ये हीट वेव्ह येणार आहे आणि काय प्रिकॉशन घ्यायला आहे त्याचे सर्व सल्ला हा स्टेट गव्हर्नमेंट पण देतं, डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स पण देतात आणि हवामान खाते द्यायचं. स्पेशली ज्या हीट वेव्ह डिक्लेअर केलेले एखाद्या राज्यामध्ये किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये तर तिथे आपल्याला शक्यतो 11 ते 5 आपल्याला बाहेर टाळायला हवं. आणि जर शक्यच नसेल बाहेर जायलाच आहे तर भरपूर प्रिकॉशन्स घ्यायला हवे, म्हणजे वेळोवेळी पाहायला हवं, जरी तहान नसेल तरी पेपायला हवं, सुती कपडे वापरायला हवेत, गॉगल घालून जायला हवं. आणि मॅक्सिमम प्रिकॉशन हे की आपण शेमध्ये जास्तीत जास्त करायला हवं. तर ह्या सगळ्या प्रिकॉशन घेऊन आपण हीट वेव्हचा इम्पॅक्ट थोडासा करू शकतो.
1: श्रोते हो, उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे देशभरासह राज्यातील नागरिकांना उन्हाचा सहन करावा लागत आहे. मुंबई फक्त ऊननी तर दमट हवामानामुळे कामाच्या धारांनी त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील भारताच्या विविध भागांमध्ये अनुभवल्या जात असलेल्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी अतिउष्णतेमुळे होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींबाबत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ वाटत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल अथवा डोकेदुखीने त्रस्त असेल तिला तात्काळ थंड आणि सावलीच्या ठिकाणी हलवून पाणी आणि ओआस उपलब्ध करून देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे. तीव्र उष्णतेच्या काळात लहान मुलं, वृद्ध

0: आणि घराबाहेर काम करणारे लोक विशेषतः असुरक्षित असतात असं प्रधानमंत्री नमूद केलं. त्यांना दिसणाऱ्या धोक्याच्या चिन्हांकडे दुर्लक्ष केल्यास उष्माघात होऊ शकतो असा इशाराही दिला आहे. श्रोते हो, आला उन्हाळा तब्येत सांभाळा ही म्हण नाही तर आरोग्याची काळजी घेण्यासाठी दिला जाणारा एक महत्वाचा कानमंत्र आहे. अपमान वाढचा आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर मुख्यत कसा परिणाम होतो आणि तो होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून काय काळजी घ्यावी याविषयी अधिक माहिती देत आहेत डॉक्टर दीप भोसले.
1: उन्हाळ्यात वातावरणातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढते आणि आपल्या शरीराचे तापमान साधारणपणे 37° सेल्सिअसच्या आसपास नियंत्रित ठेवले जाते. परंतु बाहेरचे तापमान खूप वाढले की शरीरात स्वतःला थंड ठेवण्याची अधिक मदत करावी लागते. यासाठी शरीरातून घामाच्या स्वरूपात पाणी बाहेर पडते. घाम येणे ही शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रक्रिया आहे. पण सतत घाम आल्यामुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार जसे सोडियम पोटॅशियम कमी होऊ लागतात. जर आपण वेळेवर पाणी ताक लिंबाणी नारळ पाणी किंवा इतर द्रव पदार्थ घेतले नाहीत तर शरीर पाण्याची कमतरता निर्माण होते, त्यालाच डिहायड्रेशन असं म्हणतात. याशिवाय अनेक लोक कामानिमित्ताने दीर्घकाळ उन्हात राहतात. बांधकाम मजूर, ट्रॅफिक पोलीस, शेतकरी, रस्त्यावर विक्रेते, डिलिव्हरी कर्मचारी यांना उष्णतेचा जास्त सामना करावा लागतो. अशा वेळी शरीराचे तापमान नियंत्रण देऊ शकते आणि शरीराचे तापमान धोकादायक पातळीपर्यंत जाते. ही अवस्था म्हणजे उष्माघात किंवा हीट स्ट्रोक म्हणतात. उष्माघात हे एक वैद्यकीय इमर्जन्सीची अवस्था आहे आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तापमान वाढल्यावर आपल्या शरीरातील अनेक अवयवांवर ताण पडतो. शरीरातील थंड ठेवण्यासाठी हृदय अधिक वेगाने काम करू लागते, त्यामुळे हृदयाची गती वाढते आणि रक्तभिसरणावर परिणाम होऊ शकतो. जास्त घाम आल्यामुळे शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी, थकवा, स्नायूमध्ये गोळ येणे, मळमळ, त्या तक्रारी होतात. काही वेळा रक्तदाब कमी होऊ शकतो. उष्णतेचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो. व्यक्ती गोंधळल्यासारखी बोलू शकतो, चिडचिडते, लक्ष केंद्रित होत नाही. गंभीर परिस्थितीत व्यक्ती बेशुद्धही होऊ शकतो. तसेच सततच्या डिहायड्रेशनने किडवर ताण येतो, लघवीचे प्रमाण कमी होते, कडक रक्ताची लघवी होणे याची लक्षणं दिसू शकतात. मधुमेह, डायबिटीस, हृदयविकार, रक्तदाब, ब्लड प्रेशर, किडनी आजार असल्या रुग्णांमध्ये ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी अत्यंत आवश्यक आहे. उष्माघाताची सुरुवातील लक्षणं ही अशी असतात: शरीराचं तापमान खूप वाढणे, खूप गरम वाटणे, तीव्र डोकेदुखी, चक्करने, खूप शक्त पाणी, थकवा, मळमळ किंवा उलट्या, जास्त ताण लागणे, त्वचा गरम आणि कोरडी होणे, घाम येणे कमी होणे, श्वासोच्छ्वास वेगाने होणे, हृदयाचे ठोके वाढणे, गोंधळल्यासारखे बोलणे, चालताना तोल जाणे, काही गंभीर परिस्थिती बेशुद्ध पण पडायला होतं. अशी लक्षणं दिसल्यास दुर्लक्ष करू नये, त्वरित सावलीत नेऊन प्राथमिक उपचार सुरू करणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती हे उष्णतेच्या सर्वात संवेदनशील गट मानले जातात. लहान मुलांमध्ये शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता पूर्ण कसे झालेली नसते. ते खेळात मग्न असतात आणि ताण लागली तरी वेळेवर पाणी पित नाही, त्यामुळे त्यांना पटकन डिहायड्रेशन होऊ शकतो. म्हाताऱ्या लोकांमध्ये पण शरीराची प्रकारक शक्ती कमी झालेली असते. याशिवाय लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती यांना बाहेरील तापमानातील बदल सहन करण्याची क्षमता तुलनेने कमी असते, त्यामुळे उष्माघाताचा धोका त्यांच्यात अधिक होऊ शकतो. सहसा उष्माघात किंवा हीट स्ट्रोक झाल्यास बिलकुल घाबरून जाऊ नये. तात्काळ त्याचं प्रतिकार करणं खूप महत्वाचे असते. सर्वप्रथम त्या व्यक्तीला उन्हात सावली किंवा थंड जागे आणावे, घट्ट कपडे सैल करावेत, व्यक्तीला आरामदायक स्थितीत झोपवावे, शरीरावर थंड पाण्यात पट्ट्या ठेवाव्यात, शक्य असल्यास पंखा किंवा थंड हवा द्यावी, शुद्ध असल्यास ORS आणि लिंबू किंवा नारळाचे पाणी द्यावे, शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा. जर व्यक्ती गोंधळलेली असेल किंवा बेशुद्ध पडली असेल तर जवळच्या रुग्णालयात हवे किंवा वैद्यकीय मदत बोलवावी. उष्माघाताकडे कधी दुर्लक्ष करू नये, कारण वेळेवर उपचार मिळाल्यास मेंदू, हृदय आणि किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. उन्हाळा हा आनंदाचा ऋतू असला तरी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दिवसातून भरपूर पाणी प्या, ताण लागण्याची वाट पाहू नका. शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळा कडक उन्हात बाहेर जाणे टाळा. केस आणि सुती कपडे वापर. बाहेर जाताना टोपी, छत्री, गॉगलचा वापर करा. ताक, लिंबू पाणी, नारळ पाण्याचे रस यांचा आहारात समावेश करा. लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींची विशेष काळजी घ्या. घराबाहेर काम करणाऱ्यांनी नियमित पाणी पिण्याची सवय लावावी. शरीरात अशक्तपणा, चक्कर किंवा जास्त थकवा जाणवल्यास त्वरित विश्रांती घेणे जरुरी आहे. उष्णतेची लक्षणं दुर्लक्षित करू नका. योग्य काळजी, जागरूकता आणि वेळेवर उपचार यामुळे आपण डिहायड्रेशन, उष्माघातासारख्या गंभीर समस्यांपासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंब

0: रक्षण करू शकतो.
1: श्रोतो, उन्हाचा पारा वाढतोय, आपल्या चेहऱ्यावरचा आनंद आणि शरीराचा उत्साह अजिबात कमी होऊ द्यायचा नसेल तर या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. भरपूर पाणी प्या, सुती कपडे वापरा आणि दुपारच्या कडक उन्हात विनाकारण बाहेर पडताळा. स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा. श्रोते हो, आपला वृत्त विषय हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आर ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता. सोबतच आमच्या मुंबई ए न्यूज युट्यूब वर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सीता गोडबे, नेती सहाय स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण माधव आणि निवेदन रही पाटकर.

0: आताच आपण वृत्त विशेष कार्यक्रमाला आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी
1: 100 MHz FM धुनेरीवर आकाशवाणी ही चंद्रपूर केंद्र आहे. आज गुरुवार भारतीय सौर 7 ज्येष्ठ 1946 अर्थात 28 मे 2026 सायंकाळी 7:30 झाली आहे.
2: कृषी आणि किसान कल्याण मंडळाच्या सुन्यानं शेतीबंधू भगिनींसाठी कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. किसानवाणी सादर करते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे.

0: मंडळी नमस्कार. आकाशवाणीच्या किसानवाणी या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी, शिवारातला मातीचा सुगंध,
1: बैलाच्या गळ्याचा घुंगरांचा आवाज
0: आणि शेतकऱ्याच्या घामाचा गंध घेऊन आम्ही आलो आहोत आमच्या शेतकरी बंधू भगिनींच्या भेटीला. मी हेमंत
1: आणि मी अर्चना.
0: मंडळी, आज जरा मनमोकळ्या गप्पा मारूया
1: आपल्या शेतीशी,
0: शेतकऱ्यांच्या जयाविषयी
1: आणि गावाकडच्या हालअपेष्टांविषयी.
0: काय सांगू, काल शेती म्हणजे गरज झालाय.
1: हो ना, पाऊस पडेल नाही, पडला किती पडेल,
0: बाजारात भाव भेटेल नाही असं टेन्शन.
1: हो ना, पहा धान धरलं की शेतकरी आस लावून भाळकडे बघत बसतो, ढगतात गडगड होतो पण पाऊस काही पडत नाही
0: आणि कधी कधी असा कोसळतो की उप पीक आडवं होत जात. मग चारा शेतकरी कपाळाला हात लावतो,
1: त्यात खर्चे भाव बघा, औषधं बघा, बियाणं बघा, सगळं महाग झालं.
0: पण बारात माल नेला की व्यापारी म्हणतात भाव नाही.
1: हो ना.
0: अरे मग शेतकऱ्यांनी करायचं तर काय?
1: आता करायचं, रात्रंदिवस राबायचं, उन्हात घाम गायचं आणि शेवटी हातात काहीच नाही.
0: हो काय सांगू, कधी कधी तर टमाटरला असा भाव पडतो की तुडणीचा खर्च सुद्धा निघत नाही.
1: अरे मंत, शेतकऱ्यांना नवीन करायचं, ड्रीप लावायची असते, नवीन वापरायचं, सेंद्रिय शेती करायची असते, पण पैसाच असल्यानं सगळं काही तसंच राहून जातं बघ.
0: अगदी खरे ना, म्हणून तर आजकालची पोरं शेतीकडे हरकत सुद्धा नाहीत, शेतीत काही दम ही असं म्हणत शहराकडे पडतात.
1: हो मंत, एक गोष्ट खरी आहे बरं का?
0: कोणती?
1: ज्या काहीही झालं तरी शेतकरी हार मानत नाही.
0: अगदी बरे, दुष्काळ पडो, पाऊस जाओ, कर्ज वाढो, मी तो दुसऱ्या दिवशी परत शिवारात दिसतोच.
1: काय माहिती आहे हेमंत, शेती त्याची माय असते आणि मातीशीचं नातं
0: वेगळं असं. होय, आम्ही अशाच एका शेतकरी दादांबद गप्पा मारलेत. त्यांनी त्यांच्या शेतीविषयी, त्यांच्या भाजीपाला पिकाविषयी आणि पुणे परिस्थितीविषयी

0: आपलं मत सांगलेलं आहे.
1: चला तर शेतकरी मायबाप हो, अधिक वेळ न देता ऐकूया कोठारी येथील युवा शेतकरी शंकर हरिचंद्र आधे यांची हेमंत हिंडे हे घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आम्ही भेटत आहोत कोठी एका शेतकरी बंधूंबद्दल. तर त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट बोलून आपण त्या शेतीविषयी कामाविषयी आणि त्यांच्या व्यवसायाविषयी जाणून घेऊ. नमस्कार.
3: नमस्कार.
2: तुमचं नाव काय?
3: शंकर हरिचंद्र वाघुज आदे.
2: अच्छा. तुम्ही सध्या काय करत?
3: शेती न गाडी.
2: अच्छा. स्वतःची गाडी आहे?
3: स्वतःची गाडी, शेतीसाठी गाडी घेतलेली आहे.
2: बरं. किती वर्षापासून तुम्ही शेती करता?
3: आज 3 ते 4 पिढ्या होऊन गेले आहे. आता जुन्या पिढीनुसार

0: शेती न गाडी.
1: अच्छा, स्वतःची गाडी आहे.
0: स्वतःची गाडी, शेतीसाठी गाडी घेतलेली आहे.
1: बरं, किती वर्षापासून तुम्ही शेती करता
0: आहात? आज 3 ते 4 पिढ्या होऊन गेली आहे. आता जुन्या पिढीनुसार आम्ही शेती करत आहोत.
1: बरं, तुमच्याकडे किती एकर शेती असेल?
0: 1.5 एकर इरिगेशन आहे, 2.5 एकर धानारा.
1: धानाची शेती म्हणजे पावसाळ्याची
0: शेती.
1: आणि आता पावसाळ्याच्या नंतरच्या काळामध्ये कोण शेती घेतात?
0: आता जे एरिकेशन पूर्ण रिकाम आहे, पोळ्यापर्यंत पूर्ण रिकाम राहतात. जे धान आहे अलग आहे, ते धानार राहतात. फक्त एक सिंगल पीक.
1: अच्छा, असं फक्त एकच पीक घेतात?
0: एकच पीक.
1: आणि त्याच्यानंतर मग जी ओली त्याचा आहे, जी इरिगेशन ची सोय केली, तिथे तुम्ही मग भाजीपाला पीक घेत?
0: हो, भाजीपाला पोळ्यानंतर.
1: अच्छा,
0: कारण बुडी क्षेत्र असल्यामुळे आम्ही त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था कमी होते वरचानी, नाही का, त्यामुळे आम्ही कमी पोळ्याच्या नंतर भाजी टाकतो.
1: पावसाळ्याचा काळ नंतर भाजीपाला पिकांची
0: मे ते जून पर्यंत करू शकतो.
1: बरं शंकी, तुम्ही शेतकरी म्हणून काम करता अद्या, तर तुमची सुरुवात कशी झाली? तुम्ही शिक्षण वगैरे केलेले?
0: शिक्षण आमचं 12वी फेल आहे.
1: फक्त कुठे शिकलात?
0: कोठारीला.
1: कोठारीला
0: जनता महाराज विद्यालय.
1: जनता शाळेमध्ये तुम्ही 12वी पर्यंत शिक्षण घेतलं. आणि मग तुम्ही मग पुढचं क्षण का नाही घेतलं?
0: परिस्थितीनुसार नाही घेतलं.
1: अच्छा, तुमच्या कुटुंबामध्ये बहिणी?
0: आम्ही 2 भाऊ 2 बहीण.
1: अच्छा, ते पण शिकलेत का?
0: भाऊ 10वी शिकलाय, नाही का, 12 शिकली आहे.
1: ते पण जास्त शिकला आहे. तर भाऊ मध्ये काय करतायत?
0: भाऊ सध्या रोजगार असत आहे.
1: आणि मग आता तुम्ही वडिलांची शेती कुटुंबाचा व्यवसाय असल्यामुळे तुम्ही शेती काय वयला पुढे शिक्षणाचं ठरवलं?
0: आता का जुन्न नाही का, वडिलांची ज्याची चालावं म्हणून आपण शेती करत आहोत.
1: वडिलांचा धंदा, त्याच धंद्यामध्ये तुम्ही आवड निर्माण केली, लस घेतला आणि त्याच्यावर तुम्ही काम करा. तर आता किती वर्षापासून तुम्ही काम करत आहात?
0: 2012 पासून 12वी झाल्यानंतर मी शेतीमध्येच गुंतलाय पूर्ण.
1: बरं, शेतीमध्ये तुम्ही काम करायला लागलात, तर तुम्हा अनुभव आधी होता काय? तसा काय अनुभव होता?
0: अनुभव म्हणजे ना, आता आपण कसं अंगाडी पासून पूरा शेती चाललं, शाळेकडे कमी आपल्या शेतीकडे जास्त.
1: सुद्धा तुम्ही वडिलांसोबत शेतीवरच काम करता?
0: शेतीवर.
1: त्याच्यामुळे ती विषयीचा अनुभव आहे तुम्हाला?
0: हो,
1: माहिती आहे. बरं, तुमची किती एकर शेती आहे?
0: आम्हाकडं 4 एकर शेती आहे, धानाचं 2.5 एकर, एरिकेनचं 1.5.
1: बरं, धानाची शेतीमध्ये कोणतं घेता तुम्ही?
0: आपलं मुळा धान घेते, एक सिंगल पीक आहे.
1: 2.5 एकर.
0: 2.5 एकर
1: मध्ये किती उत्पादन होतं धानाचं?
0: 40 पुते.
1: बरं, मग ते धान्य तुम्ही कुटुंबासाठीच वापरता विकता? मग
0: पहिला मी कुटुंबासाठी वापरतो, मग पोळ्यानंतर आमचं पीक नुसार, मग नंतर विकतो. कारण ते 1 वर्ष आम्हाला अन्न घेऊन खा लागलं, त्याच्यामुळे आम्ही गव्हाचा आपावरातलं पीक पाहिजे तेव्हा शेतात माल इकू शकतो.
1: म्हणजे या कुटुंबाला आधी आपण विचार करायचा. खर तर शेतकरी राजा हा संचाच पोषण म्हटला जातो. पण सुद्धा आर्थिक गरज या कुटुंबाची आधी भागवली पाहिजे, नंतर मग उरलेलं धान जे आहे ते इतरांना मिळावं या अर्थाने मग तुम्ही देता. तर तुम्हाला काय वाटतं, छान उत्पादन होते या धानाचं?
0: छान म्हणजे ना, आता कसं रोजगार वाढून गेलाय, त्यामुळे आम्हाला शेती परवडत नाही. पण चल आपण आपलं घर पोटासाठी म्हणून बाहेर इकडेती घ्यायपेक्षा आपलं स्वतः करलं म्हणजे बरं राहते. बैलाय चारा होते, आपल्याला चारा होते, आपल्यानुसार नाही रोजगार भेटते लोकला, त्यानुसार शेती करणार.
1: तुम्ही शेतीवर किती दूर काम करता येईल?
0: नाही म्हणलं तर वापासून तर रोजचे 10 रोजगार राहत आमच्या शेतामध्ये एरिशन मध्ये. जे दारामध्ये फक्त 15 ते 20 दिवस येणार, पण जे इरिगेशन मध्ये आहे ते आमचे रोजचे 10 रोजगार राहत.
1: आता इरिगेशनचा विषय तुम्ही तर इरिगेशनची जी शेती करतात तुम्ही, तर कुठं पीक घेतात?
0: आम्ही मुळा, पालक, मेथी, सांबार, चवळीची भाजी, कांदा.
1: प्रशिक्षण काय घेतलं तुम्ही कुठे?
0: प्रशिक्षण कुठेच नाही, आमच्या मुलानं करत आहे.
1: आई वडील जे करत होते तेच पाहून मी करत आहात. 1 एकर शेतीमध्ये भाजी पीक घेतात, तर ही इरिगेशनची सोय तुम्हाला कशी मिळाली?
0: इरिगेशनची आमच्याला बुडी क्षेत्र असल्यामुळे नाही, आमची हिर जास्त खोल नाही, आम्हाला 1 ते 1.5 घंटे चालते मोटर, त्यानुसार आम्ही पिकवतो.
1: विहिरीसाठी काही अनुदान मिळालं?
0: अरुण आम्हाला काहीच नाही मिळालं.
1: स्वतः खोदले?
0: स्वतः खोदलेली आहे.
1: तर त्याच्याच विहिरीवर तुम्ही मोटर पंप वगैरे लावून मोटर साठी काही अनुदान?
0: मोटर पंपासाठी आमचं आम्ही जेव्हा निधी खोदली होती आम्हाला सगळे कास्तकार म्हणून आम्ही लाईनची व्यवस्था केली होती. आम्हाला एक जण सांगला आम्हाला इरिगेशन साठी तुम्ही सुद्धा करून द्या, आम्ही एका जणाकडे आम्ही त्याला

0: इरिगेशन आम्हाला करून देईल.
1: तेव्हा मग आता ती पाण्याची सोय झाली आणि भाजी पीक तुम्हाला येत आहेत. भाजीपाला पिकांचं अगदी पीक म्हटलं जातं, ठराविक कालावधीमध्ये पीक तयार होतं आणि ते बारमध्ये नेऊन तो पीक तुम्ही स्वतः आणून विकता बारामध्ये
0: दलालातर्फे
1: दलालांच्या मातून. तर ते कसं परवडते
0: परवडते आपण कसं बाजारपेठला गेला तर तेवढा आम्हाला ऐकू शकत नाही, कारण बाजारपेठला आणल्याशिवाय आम्हाला गती नाही. त्याच्यासाठी आम्ही बाजारपेठला आणल्याशिवाय नाही. बाजारामध्ये गेलं 5 किलो ते 20 किलो विकतो आपण, आणतो 4 ते 5 क्विंटल मुलेच्या वेळी घेऊन 20 किलो आणतो. तेवढा ऐकू शकत नाही बाजारपेठमध्ये. इथं बाजार समिती असल्यामुळे बारचे व्यवसाय येतात, त्यांनी बार घेऊन जातात.
1: बरोबर. कृषी उत्पन्न समितीमधून विकणं जास्त सोयीचं पडते आणि नगद पैसा मिळून जातो.
0: हो,
1: ही शेती परवडते आहे तुम्हाला?
0: किती परवडते? आता स्वतः राबलं तर पडते, रोजगार भरोशावर नाही परवडत. घरच्यासाठी कसं गाडीसाठी थांबा लागेल आपल्याला, वेळेवर मार्केटला येऊ न शकत, त्याच्यासाठी स्पेशल गाडी घेतली आम्ही.
1: हा, हे भाजीपाला पीक तुम्ही बाजारमध्ये आणून विकण्यासाठी स्वतः घेतली तुम्ही? ती लोनवर घेतली?
0: लोन घेतली आहे.
1: तुम्ही ड्रायव्हिंग करणं का शिकलात?
0: आता ड्रायव्हिंग आपली सहायता सगळं
1: मिळत इच्छित आहे आणि ड्रायव्हिंग आहे तुम्ही करा. भाजीपाला किती होते आहे आता?
0: आता म्हणजे साधारण आमची शेती बंद करण्याच्या निविदेमध्ये आली आहे, कारण पाणी होऊन येतात. आज सारण नाही म्हणून पावसाळ विविध सुरू झाला आहे, तर त्याच्यामुळे का थोडं टाकू, कारण तर एकदम टाकलं तर इन्व्हेस्टमेंट जास्त होत. त्याच्यासाठी आपलं इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला मुनाफा जर भेटत असेल तर टाकून खतलं नाही, त्याच्यासाठी थोडं खायचं, थोडं पिकचं.
1: आपल्या आर्थिक क्षमतेनुसार आपण त्याच्या पैसा लायचा आणि त्याच्यानुसार तेवढं उत्पादन घ्यायचं. बरं, तर कोणते दात म्हटलं आपण?
0: आता सध्या उन्हाळ्या सीजनमध्ये चवळी भाजी, पालक, चवळीच्या शेंगा, भेंडी,
1: हिरवा भाजी आपण पिकवत आहात. तर आता आपल्याकडे ऊन खूप आहे, प्रचंड ऊन आहे, तर या उन्हामध्ये मग काय करावी लागते भाजीपाला पिकाची?
0: आताच्या वातावरणात नाही का 4 पालक टाकते, पण नेट बांधते आम्ही, वाढून दिन आली पुरी झोप गेली, त्याच्यामुळे नाही काही करू शकत नाही. त्याच्यासाठी आम्हाला सुविधा पाहिजे. ते
1: काय सुविधा पाहिजे असं मला वाटतं आणखी शेतीमध्ये?
0: ज्या सरकारी योजना भेटा, जे वर छाव भेटते ते पाहिजे.
1: शेड नेट म्हणतात,
0: शेड. हा,
1: तर ते कृषी विभागाकडनं
0: मिळते, पण त्यासाठी कसं कृषी संपर्क साधा लागतो.
1: तर तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे.
0: करायला पाहिजे सुद्धा, पण आम्ही कसं पावसाळी बुडते म्हणून, बुडी शेत असल्यामुळे बुडून जाते म्हणून मी काही ते सुविधा चांगली नाही, कारण ते इरिगेशनला आपलं धान पिकते तिकडं आम्ही तिकडं नाही का, कारण तर 4 बांधारे चांगले आहे, ते 4 बांधारे आम्हाला सक्सेसफुल मिळाले आहे. आता भान सुरू आहे.
1: बरं, आता भान पिकाच्या काय तयारी करत आपण?
0: धान आता सुरू आहे आमची तयारी, कारण वाहिनी करणी, जागे साफ करणी, कारण आता जागे जर साफ करून ठेवलं तर सर आपल्याला तर कमी होते, पाणी पडल्यानंतर जागेचं अजून जास्त तकलीफ होते, त्याच्यासाठी धायनाची सुविधा सुरू आहे.
1: पूर्व मशगत जे म्हणतो पिकाची, तर ती आपण सध्या करतात. आणि आता धान पिकाची शेती बैलाच्या माध्यमातून आहे, बैल सहाय्याने आता यंत्र भरत आहात.
0: आता युगानुसार आहे, पाणी जर पडला तर पहिले कसं आम्ही कल्टिवेटर मध्ये टाकतो, कारण तर चिल जागा आहे, पाणी जर आला तर पाणी वाहनच जाता, पाणी वाहत राहतं, त्याच्यामुळे पहिलं कल्टिवेटर मारतं मग पुरं बैल आलं.
1: बरं, धान पेरणीसाठी आता काम मिळतात, मजूर मिळतात का आजच्या काळामध्ये?
0: भेट आता कसं 200 देतात की 250 द्यायला लागते.
1: अच्छा, तो खर्च थोडा
0: खर्च थोडा वाढतो.
1: आणखी काही जोडधंदा करतात का व्यतिरिक्त?
0: जोडधंदा आता गाडी भाजार भेट आपल्या शेतीमध्ये वेळ राहता बाकी गाडी भाडा मारता, नाही तर मग घरी राहता. पण बाबाला लकवा मारा शेतीवरच गाडी पाहायचा आहे, पण त्याच्यासाठी आपल्या हिशोबानुसार शेती कमी.
1: तुम्ही तुमच्या अनुभव आता किती वर्ष झाले तुम्ही शेती करता? आज
0: नाही म्हणलं तरी 12-13 वर्ष होता शेती सोडल्यावर.
1: एवढ्या वर्षाच्या अनुभवामध्ये तुम्हाला काय वाटते शेतकरी बंधू भगिनी काय काळजी घेतली पाहिजे ती करतात?
0: शेती परवडता, सदा राबलं तर शेती परवडतं, रोजगाराच्या भरोशावर शेती परवडत नाही. रोजगार वेळेवर आपल्याला पाहिजे तेव्हा मिळणार नाही, त्याच्यामुळे कसं आपल्याला साथ राबत असेल तर ती मिळतात, मुन्हा भेटतात.
1: म्हणजे आपल्या कुटुंबात किमान चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ घेण्यात करून आपण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवू शकतो असं तुम्हाला वाटतं? तशा अर्थी पाहिलं तर शेती परवडते असं तुम्हाला म्हणता येईल?
0: परवडते.

0: मग सगळं आपलं पाहिजे. कारण भाड्याच्या ज्यानं आपला परवडणार नाही, कारण रोजगार वाढून गेलाय. तुम्ही दुर्लक्ष करा रोजगाराच्या भर, पण शेत परवडणार नाही.
1: तर शंकरजी, आज तुमच्या शेती व्यवसाया संदर्भात आकाशवाणीला तुम्ही खूप छान माहिती दिली. आकाशवाणीच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतो आणि आशा करतो की तुमचं शेतीचं उत्पन्न खूप वाढत, छान मेहनत तुमची राहो आणि तुमच्या शेतीला भरभराट येऊ. धन्यवाद, तुमचे आभार.
0: बोलण्याची संधी दिल्याबद्दल आकाशवाणीचे आभार मानतो.
2: आपण येत होतात कोठार येथील युवा शेतकरी शंकर हरिचंद्र आधे यांनी हेमंत चंडे यांनी घेतली मुलाखत. हेमंत, या मुलाखतीतून आपल्याला जाणवतं की शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.
1: अगदी बरोबर आहे. आपल्याकडल्या शेतकऱ्यांची परिस्थिती आपण पाहतो तर सामान्य कुटुंबातले शेतकरी असतात सर्वसामान्य, आणि एकूणच आपल्याकडलं तापमान हवामान जे आहे ते शेतपूरक अशा प्रकारचं असेलच काही सांगता येत प्रत्येक वेळेस.
2: बरोबर,
1: त्याचा चांगला वाईट परिणाम शेतीवर होतो. आणि आपल्याकडे चंड उष्णता आहे.
2: बरोबर.
1: आणि दुसरीकडनं आहे शेतकऱ्यांची आकडल्या की पाण्याचा मुबलक पुरवठा वर्षभर नाही.
2: बरोबर, म्हणजे फक्त पावसाच्या पाण्यावर शेतकरी अवलंबून असतात
1: बहुतांशी. आणि सिंचनाची सोय जिथे शेतकरी प्रयत्नानं करतो आहे किंवा शाळांना दिलेल्या सोयीनुसार करतो आहे तिथे थोडाफार भाजीपाला किंवा बारमाही पिकं घेण्याचा प्रयत्न होतो आहे.
2: बरोबर. शेतकऱ्यांसाठी बऱ्याचशा सरकारी योजना सुद्धा, मला असं वाटतं की आपल्या शेतकऱ्यांनी त्याचा फायदा करून
1: घेतला पाहिजे. कारण आपल्याकडला कृषी विभाग जो आहे सातत्यानं शेतकरी प्रोत्साहित करत आहे, नवीन तंत्रज्ञान येते आहे, त्याची ओळख कृषी विभाग शेतकऱ्यांना करून देत असतो. बियाणं कसं पेरावं, प्रतवारी कशी घ्यावी, त्यांची तपास कशी करून घ्यावी, पेरणीपूर्वी माती परीक्षण कसं करावं, वेगवेगळ्या काळामध्ये पिकांवर येत असलेली जी रोगराई आहे त्याच्यावर कसं नियंत्रण आणावं, या संदर्भात सातत्यानं कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं. त्याच माहितीचा आमच्या शेतकरी बंधूंनी योग्य तो लाभ घेतला पाहिजे.
2: अगदी बरं आहे हेमंत. खरंच आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शेतकरी बंधू भगिनींना आवाहन करू शकतो की तुम्ही शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आहेत त्या पुरेपूर उपर आणि फायदा तुमच्या शेतीमध्ये करून घेतायचे.
1: आणि पारंपरिक ज्ञानाच्या भूषावर, म्हणजे आजोबांनी केलेली शेती, वडिलांनी केलेली शेती, त्याच ज्ञानाच्या आधारावर शेतकरी युवा मित्र शेती करत असतील तर त्याच्या फार बिक्स करता येत नाही, त्याला सी राहत नाही. नवीन कल्पना आलेल्या, नवीन तंत्रज्ञान जे आले त्याचा जर आपण करून आणि थोडी हिंमत केली तर अधिक उत्पन्न आपल्या शेतीमध्ये मिळवता येईल.
2: अगदी खरं आहे. आणि आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर सुद्धा आपण भर दिला पाहिजे.
1: आणखी एक बाब आहे की शेती जोडधंदा पाहिजे, म्हणजे आपल्याकडे जसं खरीप हंगामामध्ये धानाची शेताची शेती आपण ज्याला म्हणतो ती पुढच्या हंगामामध्ये पावसाच्या पाण्यावर निसर्गाच्या अवलंबून असलेली शेती जी आहे त्या प्रकारचं पीक घेतलं जातं. तर शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये बोरवेल्स खोदून, विहिरी खोदून, मोटर पंप बसवून त्यासाठी शासनाच्या योजना आहेत, त्या योजना लाभ घेऊन शेती अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
2: आणि ही गोष्ट खरी आहे की शेती जगला तरच जगणं आहे.
1: अगदी बरोबर, कारण शेतकरी हा जगाचा पोषिंदा आहे.
2: अगदी खरं. आता वेळ झाली आहे एका व्यावसायिक विश्रांतीची.
3: प्रधानमंत्री किसान मान योजना
4: मिलेगा

0: अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिनांक 27 ते 31 2026 या काळात आकाश अंशिक ढगाळ राहून कल तापमान 46.1 ते 46.8 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 31.2 ते 32.9 अंश सेल्सिअस राहून दिनांक 29 ते 31 मेला तुरळक एक किंवा दोन ठिकाणी हलके मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 28 ते 29 रोजी तीव्र उष्णतेची लाट येण्याची अधिक शक्यता आहे. तसंच दिनांक 30 मे रोजी तुरळक एक किंवा दोन ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची व विजांचा कडकडाट मेघगर्जना वादळ व हलके मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. तसंच दिनांक 31 मे रोजी तुरळक एक किंवा दोन ठिकाणी विजांचा कडकडाट मेघगर्जना वादळ वारा व हलके मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, हवामान आधारित कृषी सल्ला जाणून घेऊया. तापमानातील वाढ लक्षात घेता उन्हाळी भाजीपाला पिकांना आणि फळबागांना उपलब्धतेनुसार व पिकांच्या आवश्यकतेनुसार ओलीत करावी. वादळवारा वाहण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी भाजीपाला फळबागा आणि इतर पिकांना पीक वाढीची अवस्था बघून आधार द्यावा. वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे फळांची गळ व होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि फळांचा दर खराब होऊ नये म्हणून भाजीपाला व फळांची काढणी करून विक्री करावी. शेतकरी बंधूंनी धान पिकाची मळणी राहिली असल्यास त्यांनी मळणी करून बियाणे सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावी. धान पिकाची मळणीची कामे शक्य असल्यास ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावे. विजांचा कडकडाट मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेळ्या मेंढ्या व इतर जनावरे मोकळ्या जागेत रवायास सोडण्यास टाळावे. शेतात काम करता मेघगर्जनेचा आवाज ऐकायला आल्यास पक्क्या इमारती किंवा सुरक्षित ठिकाणी जावे. झाडाखाली आसरा न घेता मोकळ्या मैदानावर झाडाच्या उंचीपासून दुप्पट चारपट अंतरावर आसरा घ्यावा. विजांच्या ठिकाणाचे निरीक्षण करण्यासाठी दामिनी लाइटनिंग अलर्ट या मोबाईल ऍपचा वापर करावा. तसंच विजांपासून बचावासाठी ऍपमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करावा. शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे किडींची कोष आणि घातक बुरशीचा नायनाट होईल. तर शेतात काडी कचरा जाळून न टाकता त्याचा सेंद्रिय खत बनवण्यासाठी वापरावा. शेताची बांध बंदी करून घ्यावी. भात पिकासाठी रोपवाटिकेची पूर्व तयारी करावी. खरीप हंगामाकरता संशयित धान बियाणे व आवश्यक खतांची उपलब्धता करून घ्यावी. शेतकरी बंधू भगिनो, आता बियाण्यांच्या खरेदीविषयी जाणून घेऊया. बियाणे खरेदी करतेवेळी लेबलवरील सर्व माहिती म्हणजे पिकाचे नाव, जात, गट क्रमांक, बी परीक्षणाची तारीख, उगवण शक्ती, शुद्धतेचे प्रमाण, निव्वळ वजन, विक्रेत्याचे नाव, पत्ता तपासून घ्यावे. तसंच विक्रेत्याकडून बियाणे खरेदी पक्की पती किंवा बिल हवं, त्यामध्ये बियाणाचे नाव, पीक व बियाणे खरेदीची तारीख लिहिण्याची खात्री करून घ्यावी. धान पीक रोपवाटिकेसाठी जमीन नांगरून व वखरून तयार करावी. 100 सेंटीमीटर रुंद व 10 ते 15 सेंटीमीटर उंच अशा योग्य त्या लांबीचे गादी वाफे तयार करून घ्यावे. धान बियाणे पेरणीपूर्वी दर उठ्यास 3 क्विंटल चांगले कुजलेले शेणखत, 1 किलो युरिया व 3 किलो SSP मिळून टाकावे. शेतकरी बंधू भगिनी, आज आपण डॉ पंजाब देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून प्राप्त हवामान आधारित कृषी सल्ला जाणून घेतला.
1: मंडळी, आता घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.
2: पहली वाली बात कहा,
3: परंतु सन डाले
2: सब नहीं, आज लाखों किसान परंपरागत विधि से फसवा रहे मर्चा और उपज की कीमत बेहतर पा रहे.
3: सच
2: है से बताया है, धूप में बाल सफेद किए हैं
3: भाई. मैं भी आज से खेती शुरू करूंगा.
4: माटी से पीड़ित

0: तर अर्चना, अच्छा या किसानी कार्यक्रमाची वेळ आता समाप्त होते, तेव्हा अच्छा पुरतं आपल्याला इथे थांबावं लागेल, तेव्हा घ्यायला हवा.
1: हो ना.
0: मंडळी पुन्हा भेटूया आपण नवीन असह.
1: तोवर स्वतःची काळजी घ्या आणि शेतीची सुद्धा काळजी घ्या.
0: नमस्कार.

आताच कृषी आणि किसान कल्याण मंत्रालया सौजन्यानं शेतकरी बहिणींसाठी एक कार्यक्रमात किसान वाणी सादर करत कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे हा कार्यक्रम आकाशवाणी चपूर केंद्र आपण ऐकलात.

0: अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बाकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट पाटील. या डायल कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2545-1429 आणि 45-15-4430. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलका घरात ही स्मित जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आवश्यका अनिता मंडळ मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ऍप वर.
1: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेती सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आप भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाश व परिवाराच्या सदस्य आहे.
2: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों महक रहा था. पुरस्कार समारोह के लिए जयद्री मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
1: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी जी युनुस खान यांनी घेतली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 या एफ एम रेनबो न्यूज ऑन ए आय आर ऍप वर आपकी याद आती.

0: सती सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याविषयी एक विशेष रूप लेखन आणि निधन मकरंद जोशी.
1: अभय न्यायालय परिसंवाद चर्चा सत्र लेखकांच्या मुलाखती वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथ संग्रहालय कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदल्या काळानुसार आपली सेवा अधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या उपशाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
0: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
2: बाकी दादर स्थानकातून पडल्यानंतर भेट होई पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळ लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी नव्हती.
3: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेहमी संबंध होताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजे शाकभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
4: काय ऐकली कधी तुम्ही कथा रात बेटांची.
5: श्रोते नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका. रोज सकाळी 5:15 107.1 FM रेनबो आणि 9:09 अस्मिता वाहिनी न्यूज AIR या मोबाईल ऍपवर.

0: 9001780000 रिकॉर्ड करते हैं या फिर 1922 पर ही कॉल कर सकते हैं। अपने सुझाव नमो
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाही रात्रि 8:05 होता है। आज राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील।
2: आकाशवाणी मुंबई सुरकांत आवटे राष्ट्रीय बातमी देत आहे। ठळक बातम्या। सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमाप प्रक्रियेला त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा। डीके शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस। फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर दुसऱ्याच फेरीत पराभूत आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन। सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षा मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटींची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे, त्या दूर करण्यासाठी योग्य कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिली। ते नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते। सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निश्चित निरसन केलं जाईल असं प्रधान यावेळी म्हणाले।
3: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी ले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर उनकी हाथ आए, ये ओएसएम की व्यवस्था है। पहली बार देश में सीबीएसई को प्रयोग, उसमें कुछ विषय ध्यान आ रही है, तो मैं दायित्व लेता हूँ उसे ठीक करा जाए। हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असाधित नहीं करेंगे।
2: राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश परीक्षे प्रक्रियेसाठी पहिली यादी उद्या सकाळी 11 जाहीर करण्यात येणार आहे। राज्याला सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे। या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधी अभ्यासक्रमात व्यापक सुधारणा करण्याच्या उद्देशाने आज इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत AI अभ्यासक्रम कृती दलाबरोबर उच्चस्तरीय बैठक घेतली। या बैठकीत उद्योग आणि शैक्षणिक संस्थांना सहकार्य अधिक दृढ करणं आणि AI संबंधी शिक्षणाला भविष्यातल्या तांत्रिक गरजांशी जुळवून घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली। तांदूळ उत्पादनात चीनला मागं टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं। ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते। देशाच्या कष्टाळ शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात अन्नसाठ्याची कोणतीही कमतर नाही। यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.8 लाख टनपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चव्हाण यावेळी म्हणाले। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे। आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्री पदासाठी DK शिवकुमार यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं अशी विनंती त्यांनी राजीनामा पत्रात राज्यपालांना केली आहे। सिद्धरामय्या हे सर्वाधिक काळ कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत। ते याआधी 2013-2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते। 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले। पक्षानं आपल्याला राज्यसभेची जागा देऊ केली होती, मात्र त्याला नम्रपणे नकार दिल्याचं सिद्धरामय्या यांनी सांगितलं। राष्ट्रीय राजकारणात आपला रस नसून राज्यातल्या जनतेसाठीच आपण काम करत राहू असं ते म्हणाले। मुख्यमंत्री पदासाठी नामनिर्देशित DK शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहे। 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयात त्यांची भूमिका महत्वाची होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली, तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली। आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती 17 पैकी 17 जागा जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केला। ज्या वाटपाबाबत महायुतीच्या घटक पक्षामध्ये मतभेद

0: नाही असं त्यांनी स्पष्ट केलं मतभेद असल्यामुळे जागा वाटप करण्यासाठी उशीर होत आहे का असा प्रश्न विचारला असता जागा वाटपाचं सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ठरवलं आहे आणि त्यानुसारच ते होईल असं शिंदे म्हणाले महायुतीत आरपीआयला कमी महत्व दिलं जात असल्याची खंत पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे आज यवतमाळमध्ये बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की शिवसेना भाजप युती असता ज्यावेळी आरपीआय युतीत आला तेव्हा शिवशक्ती भीमशक्ती झाली मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष मिळून महायुती झाल्यानं रिपाईचं महत्व कमी झालं आहे रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नाही अशी नाराजी त्यांनी यावेळी व्यक्त केली एखादा रिपाई असायला हवा त्या दृष्टीनं विधान परिषदेची एक जागा अपेक्षित आहे असं आठवले म्हणाले
1: आम्ही आत्मपरक्षण करतो आहोत की आता त्याला 50% जवळ कारण आमच्या कार्यकर्त्यांनी विधान तयारी केली होती आमच्या कार्यकर्त्यांनी महापालिका नगरपालिकेत केली होती हे पॉलिटिकल पक्ष आमचा होणार नाही देवेंद्रजीने सांगितलं आहे त्याप्रमाणे जवळ महामंडळ होती आणि एक एमएलसी मालकी मिळण्याची अपेक्षा आहे
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचं संसदेत वर्तन महिलांप्रती अपमानास्पद असल्याची तक्रार तृणमूलच्याच खासदार काकोली घोष दास्तीदार यांनी केली आहे बॅनर्जी यांचा महिलांविषयीचा दृष्टिकोन दुहित असून त्यांना शिक्षा करावी अशी मागणी काकोली यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून केली आहे गडचिरोली तसंच छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत आज गडचिरोली आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती जंगलात नक्षलवाद्यांनी सुरू केलेला शस्त्र निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला यावेळी पोलिसांनी अनेक बंदुका स्फोट आणि ते तयार करण्याचं साहित्य ताब्यात घेतलं आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी चौकशी दरम्यान या कारखान्याबद्दल माहिती दिली होती गेल्या आठवड्यात भरगड तालुक्यातल्या गुंडाच्या जंगलातला असाच एक शस्त्र निर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता कुस्तीपटू विनय फोगट हिला यंदाच्या आशियाई खेळांसाठीच्या निवड चाचण्यामध्ये सहभागी होण्याची परवानगी देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला भारतीय कुस्ती महासंघानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे मातृत्वाच्या रजेनंतर पुनरागमन करणाऱ्या विनेशला महासंघानं निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी नकार दिला तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती मातृत्वाला कोणत्याही प्रकारे व्यावसायिक अडथळा किंवा एखाद्या खेळाडूला प्रतिकूल वागणूक देण्याचं कारण मानलं जाऊ शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट करून विनेशीला निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली होती फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमांकित यंग सिनर याला दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे अर्जेंटिनाचा हुआन मॅन्युअल सेरुंदोला याची सर्व्हर 3-6, 2-6, 7-5, 6-1, 6-1 अशी मात केली पहिले दोन सेट्स हरल्यानंतरही दमदार पुनरागमन करत सेरुंदोलो यानं सामना जिंकला फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या सामन्यातून व्हेनस विलियम्स आणि हेली बॅप्टिस्ट यांना कोणतंही कारण न देता माघार घेतला आहे आज त्यांनी त्याची घोषणा केली त्यामुळे या जोडीच्या जागेवर अमेरिकेची युडिस चोंग आणि ओरोनिका रेज ही जोडी खेळणार आहे प्रसिद्ध शायर बशीरुद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं ते 91 वर्षांचे होते उर्दू भाषेत त्यांनी लिहिली शेरो शायरी देश कालाची बंधनं करून प्रसिद्ध झाली होती आज कुलियते बशीरबद अहमद आहट आणि देवनागरी लिपीत लिहिलेला उर्दू गझलाचा संग्रह उजाले अपनी यादों के ही त्यांची पुस्तकं गाजली दुश्मनी जमकर रो लेख गुंजाइश रहे जब कभी दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो हा भारत पाकिस्तान शिमला कराच्या वेळी त्यांनी लिहिला शेर सर्वतोमुखी आला होता आयुर्वेद जन्मले बशीरबद्र यांनी लहान वयात किता लिहायला सुरुवात केली होती मेरठ मधलं त्यांचं घर आणि त्यातलं अप्रकाशित साहित्य जातीय दंगलीत जाळलं गेल्यावर भोपाळमध्ये त्यांनी आयुष्य नव्यानं सुरू केलं होतं उर्दू भाषेचं अध्यापनही त्यांनी केलं होतं 1999 त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला तसंच साहित्य अकादमी आणि इतर प्रतिष्ठे पुरस्कारही त्यांना मिळाले होते ठळक बातम्या पुन्हा एकदा

सीबीएसईच्या 12वी परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेत त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. डी के शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यक्षिणर दुसऱ्या फेरीत पराभूत. प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावर हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: है, बूंद जब लरसती है बादलों घटाओं से।
1: न झटको ज़ुल्फ़ से पा